सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948, 26 मे 2026, पहाटेचे 5:55 आणि 32 सेकंद झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. प्रातःकालीन सभेत मी शिल्पा देशपांडे आपलं स्वागत करते. प्रारंभ करूया मंगल ध्वनीनं.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
6: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
7: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
8: आकाशवाणी,
7: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
8: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
9: जाणून घेऊया आमच्या काही कार्यक्रमाविषयीची माहिती।

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा.

0: काय काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
1: दरवाजा उघडू नको, दरवाजा
2: कोण?
0: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बाप रे कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुती का मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मे ला सकाळी

0: 6 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
4: श्रोते, आता सहक्षेपित करत आहोत श्री रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. पावणेसात वाजतायत. प्रसारित करत आहोत क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
2: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
2: संपर्क 97-64-12-55-33.
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 48वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 48वा श्लोक. या श्लोकाचा भावानुवाद करताना आचार्य विनोबा भावे गीताईमध्ये सांगतात, फळ लाभो न लाभो तू निसंग सम होऊ नये, योगयुक्त करी कर्मे योग सार समत्वची. आता या श्लोकाचा सरल अर्थ पाहू. श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाचं मर्म सांगताना म्हणतात, हे धनंजया, कर्माची आसक्ती सोडून तसंच कर्माद्वारा मिळणाऱ्या यश आणि अपयश याविषयी मनात समत्व बुद्धी बाळगून योगयुक्त बनून तू कर्म कर, कारण अशा समत्व बुद्धीलाच योग म्हणतात. कर्मयोगातले प्राथमिक पण महत्वाचे असे दोन नियम या श्लोकात भगवंत सांगतात. कर्माविषयी आसक्ती सोडावी आणि यशापयशाने चित्ताची चलबिचल होऊ देऊ नये. लोकमान्य टिळकांचे अनुयायी आणि गीताभाष्यकार डॉक्टर जस करंदीकर यांनी या दोन्ही नियमांना कर्मयोगाचं आधारस्तंभ मानलेला आहे. अनासक्ती आणि समत्व बुद्धी या दोन गोष्टी साधल्या म्हणजे कर्मयोगाचा आधार तयार होतो. प्रस्तुत श्लोकामध्ये सुरुवातीलाच आलेल्या योग शब्दाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न पडतो. योगस्थ म्हणजे योगात राहून म्हणजे नेमकं कसं राहायचं, या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण देतात. समत्वम योग उच्यते म्हणजे भगवान सांगतात त्याप्रमाणे सुखदुःखे समय कृत्वा, यश अपयश सुखदुःख या सर्वांबाबत मनाचा समतोल ढळू न देणं म्हणजे समत्व, अपपरभाव न बाळगणं म्हणजे समत्व.

आता हा समभाव म्हणजे योग असं लक्षात घेतलं की योगस्थ बनून कर्म करावेत याचा अर्थ समजतो. योग शब्दाचे संदर्भानुसार अनेक अर्थ सांगता येतात. योगश्चित्त वृत्ती निरोधः हा पतंजलींच्या योगशास्त्रातला अर्थ इथे लागू होत नाही. तसंच साधना, उपाय, मार्ग हेही योग शब्दाचे इतर ठिकाणी लावले जाणारे अर्थ इथे जुळत नाहीत. म्हणूनच या श्लोकात समत्वम योग उच्यते अशी योग्य शब्दाची व्याख्या श्रीकृष्ण सांगतात. कर्तव्य कर्म करत असताना कोणत्याही प्रकारचा दुराग्रह न धरता धैर्यानी आणि समबुद्धीनी ते कर्म करणं म्हणजेच योगयुक्त असणं. हेच श्रीकृष्णांनी योगस्थ कुरु कर्माणी या शब्दांमधून सांगितलेलं आहे. श्लोकातले या पुढचे शब्द येतात संग त्यक्त्वा. याचा नेमका अर्थ काय करायचा याचं उत्तर देताना गीता वाचस्पती सदाशिव शास्त्री भिडे सांगतात, कर्मच करणार नाही हे म्हणणं जसं योग्य नाही त्याचप्रमाणे मी हे ठराविकच कर्म करणार, या पद्धतीनेच करणार, हीच माझी कर्म करण्याची पद्धत आहे असा कोणताही आग्रह मनात न बाळगता जे जे विहित कर्म असेल ते प्राप्त परिस्थितीनुसार करणं, याबाबत कोणतीच आसक्ती मनात न ठेवणं म्हणजे संघाचा आसक्तीचा त्याग करून कर्म करणं. कर्म करत असताना कर्मफलाबाबत आसक्ती न धरणं तसंच अकर्माची आसक्ती टाळणं या सर्व गोष्टींचा अंतर्भाव संग त्यक्त्वा या श्लोकातल्या वचनात येतो. तसंच यश अथवा अपयश याविषयीही मनामध्ये समत्व भाव ठेवावा या समत्व बुद्धीलाच योग असं श्लोकात भगवंत म्हणतात. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला अनेक नावांनी संबोधलेलंय. या वेगवेगळ्या संबोधनांचा मोठ्या खुबीनी वापर केलेला दिसतो. या श्लोकात अर्जुनासाठी धनंजय हे संबोधन श्रीकृष्णांनी योजलेलं आहे. या संबोधनाचा संदर्भही लक्षात घेण्याजोगा आहे. राजसूय यज्ञ युधिष्ठिरांनी केला होता तेव्हा अर्जुनांनी सर्व पृथ्वी पादाक्रांत करून सर्व राजांना जिंकून संपत्ती मिळवलेली होती. अर्जुनाच्या या पराक्रमाची आठवण या संबोधनाद्वारे मोहग्रस्त अर्जुनाला श्रीकृष्णांनी करून दिलेली आहे. धनंजय याचा दुसरा अर्थही स्वामी स्वरूपानंद सरस्वती लक्षात आणून देतात. अर्जुनाजवळ सर्व प्रकारची दैवी संपत्ती आहे. या दैवी गुणैश्वर्यांनी संपन्न म्हणून अर्जुनाला या श्लोकात धनंजय हे संबोधन योजलेलं आहे. या श्लोकात एकाहून एक अशा समत्वाच्या तीन पायऱ्या दाखवलेल्या आहेत असं भिडे शास्त्री सांगतात. या तीन पायऱ्या अशा, एक कर्माचं फळ सोडणं, दुसरी पायरी म्हणजे कर्माच्या स्वरूपाविषयीचा आग्रह टाकणं म्हणजे संग सोडणं, आणि तिसरी पायरी म्हणजे सिद्धी किंवा असिद्धी याबाबत समत्व म्हणजे यश किंवा अपयश याविषयी विकारवश न होणं. या गोष्टी साधल्या म्हणजे बुद्धीचं पूर्ण समत्व झालं असं समजावं. याच अभिप्रायाने समत्व म्हणजे योग असं योगाचं लक्षण सांगितलेलं आहे. लोकमान्य टिळक कर्मण्ये वाधिकार असते या श्लोकामध्येच कर्मयोगाची चतुःसूत्री मानतात. पण भिडे शास्त्री मात्र गीतेतल्या 45, 46, 47 आणि हा 48वा श्लोक ही कर्मयोगाची चतुःसूत्री म्हणजे हे चार श्लोक मानतात. कर्मयोगाच्या तत्वांची जशी आवश्यकता तशीच त्यांच्या संयोगाची आवश्यकता योगस्थ कुरु कर्माणी या श्लोकातून सांगून कर्मयोग शास्त्रातील जीवन सिद्धांत पूर्ण केलेला आहे. या श्लोकाचं विवरण करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, तू योगयुक्त होऊनी फळांचा संग सोडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. हे अर्जुना तू कर्मफलाची इच्छा सोडून देऊन योगयुक्त अंतःकरणाने लक्षपूर्वक काम कर. माऊली पुढे सांगतात, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथे मना आणि बुद्धीचे ऐक्य आथी. आथी म्हणजे असणं, संपन्न होणं. चित्ताचं समत्व हेच या योगाचं सार होय. जिथे मन आणि बुद्धी यांचं ऐक्य संपन्न होतं तोच योग होय. आजच्या काळानुसार या श्लोकाचा अर्थ सांगायचा झाला तर कर्तव्य बुद्धीनी कर्म करताना मोहाच्या वाटा टाळून शांत चित्तानी कोणतंही काम करावं. त्यातल्या यशापयशाविषयी ममत्व बाळगू नये. तसंच माझं काम असा अहंभावही त्यात नसावा. आजच्या संदर्भात हा श्लोक योग या शब्दाची व्यावहारिक व्याख्या समजावून सांगतो. योग म्हणजे योगासन प्राणायाम नाही. मनाचा समतोल साधता येणं म्हणजे योग. शेअर मार्केट कोसळलं, व्यवसायात मोठी ऑर्डर मिळाली, नात्यांमध्ये दुरावा आला, अशा काही विविध प्रसंगात आपल्या मनाची जी अवस्था होते म्हणजे निराशा, अतीव आनंद, अतीव

सुख यातही मन शांत ठेवता येणं म्हणजे योग. आपल्या कामाशी प्रामाणिक राहून सुखाच्या मोहात न अडकणं, अटॅचमेंट कमी करणं हेच आत्मिक समाधान. अर्थात भगवान या श्लोकातून निष्काम निर्हेतुक कर्म करून आनंदी जीवन जगण्याची कला आपल्याला शिकवत आहेत.

0: अर्पणमस्तु।
1: श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 48वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी। श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी। निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी। श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। प्रसारण .pune@gmail.com या आमच्या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता। केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर।

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजतायत.
4: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
5: सुनिए भूले बिसरे गीत कार्यक्रम बस कुछ ही पलों में.
6: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

आकाशवाणी पुणे. प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी

0: यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टचा ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळ आहे आजच्या घडीला, त्यांनी मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी ह्या भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
0: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग ॲथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे, मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1000 ते 1200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1300 ते 1350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1580 रुपयांचा

0: चा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीषा हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकण्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदत कार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आता ऐकूया भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उत्तरार्ध.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 7:30 प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, सुरुवातीला ऐकूयात मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या आवाजातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत.

0: मंडळी, 1955 मध्ये प्रदर्शित झालेला रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट म्हणजे मिस्टर अँड मिसेस 55 हा चित्रपट गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केला होता आणि निर्मिती सुद्धा त्यांचीच होती बरं का. मधुबाला, गुरुदत्त, ललिता पवार, जॉनी वॉकर, विनीता भट अशा कलाकारांनी या चित्रपटात काम केलं होतं. तर कॅमेरामन होते व्ही के मूर्ती. मिस्टर अँड मिसेस 55 हा गुरुदत्त यांच्या सुरुवातीच्या कामांपैकी एक चित्रपट होता जो त्यांनी बनवलेल्या काही विनोदी चित्रपटांपैकी सुद्धा एक चित्रपट होता. 11 फेब्रुवारी 1955 रोजी थिएटरमध्ये मिस्टर अँड मिसेस 55 प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तो हिट सुद्धा झाला आणि त्यामुळे अभिनेत्री मधुबालाचं नशीब पालटलं असं सुद्धा म्हणतात. या चित्रपटातलं तिनी साकारलेलं अनिता वर्माचं पात्र तिच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतलं सर्वात संस्मरणीय आणि उत्कृष्ट कामगिरी म्हणून गणलं जातं. मंडळी, या चित्रपटातल्या विनोदी प्रसंगांचं भरपूर कौतुक झालं. पण याच चित्रपटातल्या अत्यंत प्रगतीशील अशा स्त्रीवादाच्या विचारांमुळे त्याला क्रिटिसिझमला सुद्धा सामोरं जावं लागलं. चित्रपटाबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, 1955 मध्ये प्रदर्शित झालेला मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटाबद्दल आपण बोलत होतो. चित्रपटात सिनेमॅटोग्राफर होते व्ही के मूर्ती, ज्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या सावली आणि प्रकाश यांचा वापर करून प्रत्येक फ्रेम डिझाईन केली होती. काही ठिकाणी लांब ट्रेकिंग शॉट्स तर काही ठिकाणी क्लोजअप असा खेळ सुद्धा कॅमेराच्या लेन्स मधून आपल्याला दाखवला होता. या चित्रपटातली गाणी लिहिली होती मजरू सुलतानपुरी यांनी, तर गाण्यांना संगीत दिलं होतं ओ पी नय्यर यांनी. यातलं प्रीतम आन मिलो हे गाणं 1945 मध्ये सी एच आत्मा यांनी गायलं होतं आणि नय्यर यांनी ते गाणं ऐकलं होतं, त्यांना ते आवडलंही. म्हणून तर त्यांनी मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटात त्या गाण्याचा समावेश केला. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात गीता दत्त आणि शमशाद बेगम यांच्या आवाजातलं मजरू सुलतानपुरी यांचं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं हे दुसरं गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोत्या आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता जाणून घेऊया आमच्या एका कार्यक्रमाविषयी निवेदन.
2: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन याविषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
6: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
8: नमस्कार.
6: बऱ्याचदा आपण असं बघतो की IVF ट्रीटमेंट केल्या जातात, त्यावेळेला बऱ्याचदा सोनोग्राफी पण करावी लागते आणि अशा केसेसमध्ये काही कंडिशन्समध्ये फायब्रॉइड सुद्धा डिटेक्ट होतात. मग IVF ट्रीटमेंट चालू असताना जर फायब्रॉइड लक्षात आलं तर मग IVF ट्रीटमेंट कंटिन्यू केली जाते का, ती सक्सेसफुल होते का, याबद्दल आज सांगा.
8: हो, निश्चितच तसं करता येतं. उदाहरणार्थ म्हणून एक मी केस सांगते माझ्याकडली. पेशंटचं वय 37 वर्ष, लग्नाला साधारण 12-13 वर्ष झालेली आणि बाकी सगळ्या ट्रीटमेंट झाल्या पण तरीही प्रेग्नन्सी राहिली नव्हती. त्यामुळे IVFचा सल्ला दिला गेला होता पेशंटला आणि त्याच्यासाठी ती माझ्याकडे आली होती. सोनोग्राफी केला असता साधारण 6-7 सेंटीमीटरचा फायब्रॉइड होता युट्रसमध्ये. ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी केली असता आणि एज फॅक्टर लक्षात घेता बीजांचा आकडा हा बॉर्डर लाईन होता, AMH सुद्धा बॉर्डर लाईन होता. त्यामुळे अशा वेळेला पहिला फोकस हा आपला बीजाशयावर ओव्हरीवर असला पाहिजे. त्यामुळे

0: सिम्युलेशन देऊन बीज बाहेर काढून पिकअप करून एम्ब्रिओ आम्ही रेडी केला. त्याच्यानंतर हे जे एम्ब्रिओ आहे हे सगळे आपण फ्रीज केले. त्यानंतरच्या सायकलमध्ये पेशंटची मायोमेक्टमी म्हणजे जो गर्भाशयातला फायब्रॉइड आहे तो दुर्बिणीद्वारे आपण बाहेर काढला आणि ही जी बाळं आपल्याकडे तयार आहेत ती आपण अनेक वर्ष प्रिझर्व्ह करू शकतो. आणि हा जो आपण फायब्रॉइड बाहेर काढला त्यामुळे आता युट्रसचं हिलिंग प्रोसिजर सुरू होते. त्यामुळे हिलिंग कम्प्लीट झालं की योग्य तो गॅप घेऊन आपण ही बनवलेली बाळं गर्भाशयात परत एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा फॅक्टर महत्वाचा आहे की आधी आपण फायब्रॉइडची ट्रीटमेंट करत बसलो तर त्यामध्ये वय जसं वाढत जाईल, एएमएच कमी आहे, सोनोग्राफीत बीज कमी आहे, त्यामुळे जितके महिने आपण घालवू तेवढे त्यामध्ये बीज कमी कमी होत जाणार आणि अशा वेळेला सक्सेस रेट हा आयव्हीएफचा सुद्धा कमी होतो. त्यामुळे या पेशंटचा आम्ही आधी पिकअप केला, त्याच्यानंतर मायोमेक्टमी केली, फायब्रॉइड काढला, मग योग्य त्या गॅपनी सोनोग्राफीद्वारे सगळं योग्य आहे हे कळल्यानंतर हे फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर केले आणि आज त्या पेशंटची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे.
1: डॉक्टर चारुता, मग ज्यावेळेला ही फायब्रॉइडची सर्जरी केली जाते त्यावेळेला त्याचा काही गर्भाशयावरती परिणाम होतो का आणि नंतर तो आयव्हीएफच्या ट्रीटमेंटसाठी काही त्रासदायक ठरत नाही ना?
0: ट्रीटमेंट जी कोणती दिली जाते ती फर्स्ट अटेम्प्ट मध्येच बेस्ट दिली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे ही मायोमेक्टमी करताना सुद्धा एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतमधली जी गादी आहे त्याला शक्यतो धक्का न लागता हा मायोमा काढणं हे स्किलफुली करणं गरजेचं आहे. कारण हा डॅमेज नंतर आपल्याला अडचण देऊ शकतो, कारण त्या पेशंटचं अजून फॅमिली कम्प्लीट झालेली नाही आहे. त्याच्यामुळे हा फायब्रॉइड नीट काढला गेला पाहिजे, त्याचे टाके सुद्धा जे आहे हे योग्य पद्धतीने एक्सपर्टनी करणं जरुरी आहे, म्हणजे गर्भाशयाचं हिलिंग प्रॉपर होतं. सर्जरीचं बेसिक प्रिन्सिपल आहे रिस्टोअर द अनाटॉमी. आपण जितक्या योग्य पद्धतीने सर्जरी करू त्याचे रिझल्ट आपल्याला पुढे दिसून येणार आहेत.
1: नक्कीच. तेव्हा फायब्रॉइड जरी असलं तरी सुद्धा त्याच्यावरती ट्रीटमेंट करून पुढे तुम्ही वंध्यत्वावरची कुठलीही ट्रीटमेंट योग्य पद्धतीने केली तर गर्भधारणा होऊ शकते हेच आपल्याला आजच्या या कार्यक्रमातून कळलेलं आहे. श्रोते हो, आई बाबा होणं हा खरंच एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM.

0: आणि आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

0: अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजात शांता शेळके यांचं बालगीत आपण ऐकलं. श्रीनिवास खळे यांचं संगीत होतं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: थोड्याच वेळात म्हणजे 7:50 प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG आणि त्यानंतर 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय. या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात, तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं. आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं, याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
7: पुरुषांमधला उत्तम.
6: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय, तर दानधर्म करायचाय. आणि मग दानधर्म करायचंय तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचाय, म्हणून आपण जावयाला ते दान देतो.
7: खरे खरे.
6: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय.

0: म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचं, त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय, म्हणून आपण ते अनरसे छिद्राचे छिद्रातून प्युरिफिकेशन होतं आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावायला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं
1: आहे, श्री विष्णूंचं
0: विष्णूंचं स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात, नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं आणि वरती वाती करता रॉड असतो, लक्ष्मी दिवा असतो त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते, त्यासमोर समईचे सारखे आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो, त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची गणेशाची, त्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याचा कास्टिंगचे असतात, पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचं दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅमपासून 70-80 ग्रॅमपर्यंत येतात. आता वाढलेल्या चांदीच्या किमती जेव्हा ताट मिळणं जावायला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली, त्याच्यावर का लकी तोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते, किमतीच्या 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळातही वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या मूर्त म्हणजे प्रतिमा, आणि तो साधारण 30-50 ग्रॅमपर्यंत असतो. जास्वंद दिवा हा पॉप्युलर प्रकार आहे.
1: बर,
0: तर आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण, तर त्यांच्या लेकीचा नवरा.
1: बरोबर,
0: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावायला ते दिलं जातं, आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो. त्यामुळे जावायला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावंही ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावंही लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या.
2: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. नमस्कार भूषण सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: खरं तर इन्व्हेस्टर्स वेगवेगळ्या पद्धतीने रिएक्ट करतात असं आम्ही ऐकलेलं आहे आणि या ज्या रिएक्शन्स आहेत त्याला बिहेव्हिअरल बायसेस असं म्हणतात आणि पाच प्रकारचे बायस आहेत असंही ऐकलेलं आहे. त्यातला पहिला अँकरिंग बायस हा जो काही विषय आहे तो काय आहे हे समजावून सांगा.
2: बायसेस बद्दल आपण बोलणार आहोत, अँकरिंग बायस. आता बेसिकली सोप्या शब्दात जर हे समजून घ्यायचं असेल ना तर

मार्केटमध्ये मला, मी रेग्युलर कपडे खरेदी करणारी व्यक्ती आहे, मला आवडतं, रुटीन मी ते फॉलो करतो, कारण कोणाचा तरी खर्च हे कोणाचं तरी उत्पन्न आहे हा मी इकॉनॉमीच्या बाबतीत कायम विचार करतो, तर मग म्हणून मी कायम कपडे खरेदी करतो. आता हे कपडे रेग्युलरली मला लागणार आहेत का, माझ्या वॉर्ड्रॉपमध्ये ते मी ठेवू शकतो का, तेवढी जागा अवेलेबल आहे का, याचा मी कुठेही विचार न करता, म्हणजे डेफिनेटली इथे मला हेही सांगायला आवडेल की बायकोही ओरडते की आता जागा नाहीये बास करा, ओके.

0: ₹500 आहे. आणि बिकॉज ऑफ करंट सिच्युएशन, मिडल ईस्ट मध्ये युद्ध चालू आहे आणि ह्या सिच्युएशन मुळे त्या शेअरची किंमत किंवा मग त्या म्युच्युअल फंडचा एनएव्ही हा 500 वरून 400 रुपयांवर खाली आलेला आहे. तर मी डोक्यात कुठेतरी ती किंमत फिक्स केलेली होती की या किमतीला आल्यानंतर मी घेणार, विकत घेणार ते म्युच्युअल फंड युनिट, मोठ्या प्रमाणावर बाय करणार आणि पटकन जाऊन मी ते युनिट बाय करण्याचा प्रयत्न करतो. याला आपण अँकरिंग बायस असं म्हणू शकतो. म्हणजे तो म्युच्युअल फंड किती चांगला आहे, तो प्रोसेस फॉलो करतो का, मला रिस्क घेण्याची ती माझी मानसिकता आणि विलिंगनेस आणि ऍपेटाईट आहे का, याचा कुठेही विचार न करता फक्त डिस्काउंटेड व्हॅल्यूला मला अवेलेबल आहेत आणि मी ती किंमत डोक्यात ठेवलेली होती म्हणून जाऊन मी बाय करणं, विच इज अँकरिंग बायस.
1: अच्छा.
0: सो म्हणूनच इन्व्हेस्टरने अँकरिंग बायस मनात न ठेवता जेव्हा आपण वेल्थ क्रिएशन आणि लॉंग टर्म पोर्टफोलिओचा विचार करतोय, बायसेसला स्वतःवर हावी होऊ देऊ नका, मनाचा ताबा स्वतःवर ठेवा आणि योग्य सल्ल्याने गुंतवणुकीचा विचार करा.
1: या सल्ल्याबरोबर आज वेळ झाली इथेच थांबायची. असाच सल्ला ऐकूयात उद्याच्या भागात. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: and we registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8 वाजलेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमावर्ती भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठका घेणार आहेत. ते काल रात्री राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांचू सीमा चौकीला भेट देऊन ते सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय अमित शहा येत्या 29 मे रोजी भुजला तर 5 जूनला त्रिपुरा आणि त्यानंतर पश्चिम बंगालमधील सीमावर्ती भागांचा दौरा करतील. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएनं येत्या 28 तारखेला नियोजित असलेली सीयूईटी यूजी म्हणजे विद्यापीठ पदवीसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. बकरी ईदच्या तारखेत झालेल्या बदलामुळे या सणाच्या सुट्टीच्या तारखेतही बदल करण्याचा आदेश शासनानं दिल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या परीक्षेची तारीख लवकरच ठरवण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी एनटीएच्या पोर्टलवर लक्ष ठेवावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून दुपारनंतर हलक्या पावसाचाही अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहिती

0: साठी कॉल 9850819041.
1: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। विझिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: प्रत्येकीलाच प्रतिमास मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमास मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, टिळक रोड, पुणे.

0: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
1: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
2: श्रोते हो, आज नाटककार, साहित्यिक, कवी सदाशिव अनंत शुक्ल यांचा जन्मदिवस. ऐकूया त्यांची भक्तिरचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, यशवंत देव यांचं संगीत.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9975.
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
4: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
5: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-8087-97.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत, पुणे विविध भारती 101 FM वरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्नेहल भटकर यांच्या स्वरात स अ शुक्ल यांची भक्तिरचना.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
4: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
3: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
4: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय?
7: अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सुचित्रा भागवत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कमलाकर राऊत यांची भक्तिरचना आपण ऐकली. जाणून घेऊया आमच्या एका कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
2: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. कोण?
1: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बाप रे कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 ओम आजदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
5: मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 ओम आजदन.
0: आणि याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:30 आणि 29 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
8: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
9: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज सोपी आणि सुरक्षित.
10: इंटरनेट बँकिंग,
9: मोबाईल बँकिंग,
10: व्हॉट्सअप बँकिंग,
9: ई KYC,
10: NEFT, RTGS,
9: IMPS,
10: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
9: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
10: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888-94-2222.
3: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम, अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
4: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
5: तुम्हालाही करायचं

0: फर्निचरची खरेदी
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
0: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
0: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
1: संपर्क 9689911240.
0: 9689911240.
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
1: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
3: अलो मम्मा,
1: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
2: अरे, चार चार आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
1: मग
2: हे पण कसं आलं तुला?
1: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
0: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 56 00 11.
1: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षीस जाहीर करत आहे.
4: दोन इनरवेअर घेतले आणि UPI ने पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
1: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
4: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
1: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
4: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
1: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
4: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
1: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
4: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच.
1: मग तुम्हीही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर?
4: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
1: वरील योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
4: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
5: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
6: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
7: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
6: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
8: द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमातलं पहिलं गाणं ये रे माझ्या मागल्या मागला या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांच्या स्वरात, गदी माडगुळकर यांची रचना, वसंत देसाई यांचं संगीत.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 15 15 0.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, आता ऐकूया दरवेळी नवी अनुभूती देणारं गदिमांचं हे गाणं. जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं आशा भोसले यांचा स्वर, गदी माडगुळकर यांची गीतरचना, सुधीर फडके यांचं संगीत.

श्रोत्या गदिमांनी स्त्री सुलभ भावना सुद्धा टिपल्या, त्याही इतक्या उत्कट. अबोला सहन न होणारी प्रेमिका बघा काय म्हणते.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात ₹5 crore कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्हीव्ह सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20.
2: 7823 84 1120.
3: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात. आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 9 7.
3: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
5: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
0: संपर्क 9689911240.
5: 9689911240.
0: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी 50,000 रुपयांची बक्षिस जाहीर करत आहे.
2: 2 इनरवेअर घेतले आणि UPI न पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
0: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
2: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
0: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
2: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
0: असं 10 जणांना प्रत्येकी 5

0: 1000 रुपये बक्षीस मिळणार.
1: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
0: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
1: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच.
0: मग तुम्ही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर.
1: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
0: वरील योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
1: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: स्नेहल भटकर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकली.
1: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
2: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
3: बरोबर,
2: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
3: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
2: अजिबात नाही.
3: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
1: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रम.

0: याबरोबरच द कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:58 आणि 10 सेकंद झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न.

0: अजून 58 मिनिटं आणि 10 सेकंद झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ असलेल्या इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रांवर आणि बोटींवर हल्ला केला आहे. युद्धविराम वाटाघाटी प्रगतीपथावर असतानाच ही घडामोड घडली आहे. स्वसंरक्षणार्थ हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कॉंगो आणि युगांडामधील इबोला रोगाचा उद्रेक आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्यानंतर भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं विमान कंपन्यांसाठी एक प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. युगांडा आणि कॉंगोसोबत विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांना प्रवाशांकडून स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे. दिल्लीत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली असून आता दिल्लीत हा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले आहेत. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी ई वाहनांचा वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, कार पुलिंग, ऑनलाईन कामकाज आणि पीएनजी वापरावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शासकीय कामासाठी मंजूर असलेले परदेश दौरे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यासह नवीन परदेश दौऱ्यांचं नियोजन टाळण्याच्या सूचनाही केल्या आहेत. सध्या अधिक मासानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी तसंच चंद्रभागा स्नान करण्यासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येनं भाविक येत आहेत. या काळात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. इंटरनेटवर असलेल्या अश्लील चित्रफितींमुळे युवकांच्या विचारांवर आणि समाजाच्या नैतिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. संस्कारक्षम आणि निरोगी समाजासाठी अशा अपप्रवृत्तींपासून दूर राहणं आवश्यक असल्याचं मत माजी केंद्रीय सूचना आयुक्त आणि ज्येष्ठ पत्रकार उदय माहूरकर यांनी पुण्यात केलं. सेवा प्रबोधिनीमार्फत आयोजित व्याख्यानमालेत संस्कृती वाचली तर देश वाचेल या विषयावर ते बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.

0: एसआयपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुढे विविध भारती 101 FM. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, एकाच वेळी हास्य, कारुण्य, तत्वज्ञान, प्रेम आणि अभिमान अशा सर्व रसांची निर्मिती असणारी शाई एकाच लेखणीत होती आणि ती लेखणी म्हणजे गोविंदाग्रजांची लेखणी. आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणीमध्ये बोलूया राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांच्या लेखणीविषयी. आणि या लेखणीच्या मागोव्यामध्ये आपल्यासोबत आहे मी शिल्पा देशपांडे. मराठी नाटककार, कवी, विनोदकार राम गणेश गडकरी यांच्या नावाभोवती जे एक आकर्षक जादुई वलय प्रभावळ आहे ती इतर कुणालाही लाभलेली नाही. या वलयात अनेक घटकांचं मिश्रण आहे. त्यांना लाभलेलं अल्पायुष्य, वाक्चातुर्य, विक्षिप्त स्वभावाच्या कथा, दंतकथा अशा अनेक गोष्टींचा या वलयामध्ये समावेश होतो. गडकरी यांचं चरित्र म्हणजे चमत्कारी आणि आश्चर्यजनक कथाच आणि या कथेची नायिका म्हणजे त्यांची लेखणी. त्या लेखणीनं विविध रसांचे प्याले भरले, तर कधी पुण्यप्रभाव दाखवला, कधी प्रेमसंन्यास घेतला, तर कधी नात्यांचा भावबंध जपला, तर कधी हास्याचं भाष्यही केलं, वेगळ्या वाटांची नांदीही दाखवून दिली.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: सारे व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
4: अलो मम्मा,
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
4: सांग मावशी.
2: अरे, चार चार आकडी आहे.
4: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाइट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
4: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
3: मग
2: हे पण कसं आलं तुला?
3: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकस च्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
5: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88-88-56-00-11.
6: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888-94-22-22.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आहे जो विधिलेख भाली लिहिला कोणास तो नाटळे, आहे जो दुःख सुख भोग नशिबी कोणास तो नाटळे, आहे जीवित हा हिशेब सगळा हा बोध चित्ती ठसे, देणे हे गतकालीचे सकळही सव्याज देणे असे. अशा गोविंदाग्रजांच्या समजूतदार लेखणीविषयी आपण बोलतोय. 26 मे 1885 रोजी गुजरात येथे जन्मलेले गोविंदाग्रज, अवघे 33 वर्षांचं आयुष्य. पण या अल्पायुष्यात मराठी भाषेचे शेक्सपियर, प्रेमाचे शाहीर, विनोदी साहित्य दरबारातील बिरबल आणि सरस्वतीच्या मंदिरातील शारदीय नंदादीप अशा उल्लेखांचा धनी ठरले. नाटककार असले तरी मुळात कवी, कारण नाट्य असो वा काव्य असो वा विनोदी लेखन असो त्यात कवित्व आढळतच. गडकरी नाटक हे काव्याचं एक अंग आहे, हे काव्याचं उत्तर आहे असं मानत, काव्य कराया जित्या जीवाचे जातिवंत करणेच हवे असे काव्याची व्याख्या त्या कवितेत करतात. जातिवंत देणं म्हणजे उत्कट अनुभूतींचा आविष्कार दाखवणं. हा आविष्कार दाखवण्यासाठी वाघ वैजयंती हा एकमेव काव्यसंग्रह पुरेसा पडला. यात 4 ओळीपासून महाकाव्यांचा समावेश आहे. राजहंस माझा निजला हा गहिवर आजही प्रत्येक माते

हृदयात आहे. अल्पवयातच देवाघरी गेलेल्या गोविंद या त्यांच्या बंधुप्रेमाचं दर्शन गोविंदाग्रज या त्यांच्या टोपण नावातून दिसून येतं. तर बाळकराम नावानं त्यांनी विनोदी लेखन केलं. ते विनोदी लेखन संपूर्ण बाळकराम या पुस्तकात आहे. तत्कालीन प्रसिद्ध मनोरंजन मासिकात त्यांनी विपुल लेखन केलं. पुण्यप्रभावाचा प्रभाव जनमानसात पडला आणि रंगभूमीचा शिलालेख लिहिला गेला.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क

0: 9130089221.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार?
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: हर घर सूर्यघर.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
7: श्रोते हो, आपण ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी, आणि बोलतोय राम गणेश गडकरी यांच्या लेखणीविषयी. श्रोदेव गुजरातमधला जन्म, मात्र शिक्षणासाठी राम गणेश गडकरी पुण्यामध्ये आले. पुण्याच्याच मातीमध्ये साहित्याची बीज रोवली गेली. लक्ष्मी आणि सरस्वती यांचं जमत नाही असं म्हणतात. गोविंदाग्रजांच्या बाबतीतही तसंच होतं. गोविंदाग्रज सरस्वतीच्या राज्यातील रहिवासी, त्यामुळे लक्ष्मीची आकडेमोड म्हणजे गणित त्यांना जमलं नाही. तरीही गणितेच्या शत्रूशी झटापट करून कसे बसे मॅट्रिक पास झाले. पण पदवी प्राप्तीची त्यांची इच्छा शेवटच्या क्षणापर्यंत राहिली, आणि म्हणून की काय त्यांच्या प्रत्येक नाटकांमध्ये नायक उच्च विद्याविभूषित पदवीधारक असा आहे. मराठी भाषेला समर्थ करण्यासाठी अनेक साहित्यिकांचं योगदान आहे, पण मराठीला सुंदर करण्याचं श्रेय गडकऱ्यांना जातं. श्रोते हो, काही योगायोग अचंबित करणारे वाटतात. उदाहरणार्थ दाखल, विष्णुदास भाव्यांनी आधुनिक मराठी रंगभूमीवरचं पहिलं नाटक ज्या वर्षी सादर केलं त्याच वर्षी म्हणजे 1843 अण्णासाहेब किर्लोस्करांचा जन्म झाला. ज्यावेळी अण्णासाहेब किर्लोस्करांचा अकाली मृत्यू झाला त्याच वर्षी 1885 मे 26 राम गणेश गडकऱ्यांचा गुजरात इथे नवसारीला जन्म झाला. जन्मानंतर भावंडांबरोबर गडकऱ्यांचं प्राथमिक शिक्षण नवसारीलाच झालं, आणि वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांचं स्थलांतर पुण्याला झालं. श्रोते हे सगळे घटनाक्रम रंगभूमीच्या साहित्यभूमीच्या तळहातावरील समृद्ध रेषास ठरले.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळच ठिकाण आहे का कुठे कडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
5: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जे.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते, आपण बोलत आहोत गोविंद आगराज यांच्या लेखणीविषयी. रंगभूमीचा राजा म्हणून गणला गेलेला हा शेक्सपियर संघर्षाच्या काळामध्ये एका नाटक कंपनीत सामान्य कामगार म्हणून नोकरीला लागला. प्रयोग पाहायला येणाऱ्या श्रीमंत रसिकांचे घोडे सांभाळण्याचं काम तो करत असत. पण त्या नाट्यमय वातावरणात त्यांची नाट्यप्रतिभा जागृत आणि संस्कारित होत होती. घोड्याचे लगाम सोडून त्यांनी हातामध्ये लेखणी घेतली आणि त्यानंतर नुसती नाटकच नाही तर त्यातली पात्रही अजरामर झाली. लिहित्या हातांना तर साहित्य टिपण्याची तसे डोळेही हवेत. गडकऱ्यांचं वाचन अफाट होतं. खगोल गणिताच्या संस्कृत ग्रंथापासून कवी कालिदासाच्या मेघदूतापर्यंत, भारतीय तत्वज्ञान शास्त्रे पुराणापासून ते पाश्चिमात्य साहित्यापर्यंत सर्वदूर त्यांची मजल होती. कालिदास, भास, शूद्रक, शेक्सपियर, मोलियर, मिल्टन, मॅकॉले यांना अवगत होते. जगभराच्या प्रमुख कवी, नाटककार, निबंधकार, तत्वज्ञान या सगळ्याच्या अभ्यासामुळे त्यांची व्यापक झालेली दृष्टी आणि अंगभूत लाभलेलं बुद्धीचं तेज, याशिवाय काय. इतक्या कमी वयात त्यांनी विपुल काव्यसंग्रह, ललितलेखन, निबंधलेखन, टीकालेखन केलं. त्यांचा शब्दभांडार किती अमाप आणि

पूल होतं त्यांची नाटकं वाचल्यावर समजतं. वात्सल्याचा उत्कट आविष्कार अचूक शब्दात ऐका.

0: यावत जीवही कायमी न कळले आपताप्रती नीट से, मित्रातही कळेना गूढ नकळे माझे मलाही, अज्ञाता मरणोत्त प्रकटते होईल तू ते कसे, कोठे आणि कधीतरी जगती मी होऊन गेलो असे। स्वतःच्या मृत्यूचा लेख लिहिणारे आणि मृत्यूलाही अजरामर करणारे राम गणेश गडकरी त्यांना त्रिवार वंदन करून एस हॉस्पिटल लाखातची लेखणी या कार्यक्रमात वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। धन्यवाद।
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे, किडनी तुमची काळजी आमची।
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। 9:30 आणि 5 सेकंद झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज।

0: साध्वी मीराबाई या नाटकातलं पद आपण ऐकलं. हिराबाई बडोदेकर यांच्या स्वरात स अ शुक्ल यांची पदरचना होती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: सहायता टेलीलॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: तिन्ही कॉलेज ला
2: काळजी करू नकोस,
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसं आहात,
4: काय झालं?
2: फीस अटेन्शन,
4: राहुलचा बँक अकाउंटर आहेच
3: तर रस्ता क्लिअर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया भावबंधन या नाटकातलं पद आशा भोसले यांच्या स्वरात. राम गणेश गडकरी यांची पदरचना.
2: कठीण कठीण कठीण किती कठीण कठीण

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असले कधी गेले कधी पाणी डोळे.
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम मोस्तते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही नाट्यसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतरचं पद सौभाग्य लक्ष्मी या नाटकातलं जयमाला शिलेदार यांचा स्वर आहे. स अ शुक्ल यांची पदरचना.

ಸಾವ ಕಲ್ಪನಾ ಕಲ್ಪನಾ ಸಾವ ಕಲ್ಪನಾ.

0: नाटक राजसंन्यास या नाटकातलं पद आपण ऐकलं दीनानाथ मंगेशकर यांच्या स्वरात. राम गणेश गडकरी यांची पदरचना होती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
4: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे. रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
3: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
4: मग योग्य नंबर
3: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
4: तुम्ही तर वाचवलं ताई.
3: कामापासून नाही.
4: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ
1: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: आणि याबरोबरच पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ह्या कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 9:58 होतायत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.

विविध भारती पुणे ठळक बातम्या. नवी दिल्लीत क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच सुरू झाली असून या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवित आहेत. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी झाले आहेत. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू

0: शिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी झाले आहेत. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच भारत प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. नाशिकमधल्या TCS कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसंच लैंगिक अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर इथल्या MIM नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हनीफ खान यांची नाशिकमधील गुन्हे शाखेत काल 5 तास चौकशी करण्यात आली. मतीन पटेलचा मोबाईल SIT ने ताब्यात घेतला आहे. पटेलनं निदाला आश्रय देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याची शक्यता SIT ने व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातील 1063 हेक्टर क्षेत्रावरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे 51 गावातील 1700 हून अधिक शेतकरी बाधित झाल्याची नोंद कृषी विभागानं प्राथमिक अहवालात केली आहे. केळीपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावेर यावल आणि चोपडा तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्यानं केळीची झाडं मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आदर्श राज्यकारभार करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं असं प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काल सोलापूर इथं केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचं उद्घाटन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉनिया इन्व्हेस्टमेंट. अकॉनिया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला लंडन जॉईंट्स क्लिनिक.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
8: श्रोत्याहो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आनंद सर नमस्कार.
9: नमस्कार.
8: सर, रोबोटिक नी रिप्लेसमेंट बद्दल तुम्ही सांगताय, तुमच्याकडे अशा बऱ्याच केसेस येत असतात, त्याही आपण बघतोय. आजची जी केस आहे, या महिला पेशंट होत्या आणि यांचं वय होतं 50 वर्ष. आता जिने उतरताना एकदा यांचा गुडघा ट्विस्ट झाला, दुखावला, त्यानंतर सूज आली, त्यांनी वेदनाशामक औषध घेतली पण काही उपयोग झाला नाही आणि तपासणी केली, त्यामध्ये एक्सरे आणि MRI त्यांनी करून घेतलं, तर काय केस होती?
9: तर या पर्टिक्युलर पेशंटमध्ये जिना उतरताना बॅलन्स गेला, गुडघा दुखावला, त्यावेळेस त्यांना गुडघ्यातनं आवाज आल्यासारखं वाटलं.
8: ओके.
9: आणि आमच्याकडे ते सेकंड ओपिनियनसाठी आले, एक्सरे MRI करून आल्या होत्या. त्यांच्या एक्सरेवर फार काही आढळलं नाही, त्यांना पूर्वीच्या कुठल्याही तक्रारी नव्हत्या गुडघ्याच्या. ह्या इजेनंतरच सगळं काही चालू झालं.
8: अच्छा.
9: MRI स्कॅनवर एक विशिष्ट इंजुरी आढळून आली, ज्याला मेनिस्कस रूट टेअर म्हणतात.
8: ओके.
9: तर मेनिस्कस ही म्हणजे गुडघ्यातली गादी असते, शॉक ऍब्झॉर्बशनचं काम करते.
8: अच्छा.
9: तर ती समोरच्या बाजूला आणि मागच्या बाजूला हाडाशी एक जीव असते, रोवलेली असते, जशी झाडांची मुळं जमिनीमध्ये असतात तसे हे रूट हाडाशी जुळलेले असतात. तर इजेमध्ये ते पोस्टिरियर रूट जर इजा झाली तर ते मेनिस्कस असून नसल्यासारखं होतं.
8: ओके.
9: पेशंट जेव्हा उभा राहतो, चालतो फिरतो, तर त्याचं मांडीचं हाड डायरेक्टली नडगीच्या हाडाला घासायला लागतं, त्याच्यामुळे कुशनिंग इफेक्ट नसल्यामुळे त्यांची झीज लवकर होते.
8: ओके.
9: आणि ती इतकी रॅपिडली होऊ शकते की अशा पेशंटला 2 वर्षात आर्थरायटिस होऊ शकतो.
8: श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990. 904-905-0990. 0990. सर, तुम्ही म्हणालात तसं की

0: असं जर काही झाली इंजुरी तर 2 वर्षात अल्थ्रायटिस होऊ शकतो पेशंटला, आणि मग या पेशंटच्या बाबतीत पण काय ट्रीटमेंट दिली?
1: मेनिस्कस रूट रिपेअरला जगभर महत्व आलंय का, त्याचं बेसिक सायन्स सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. पूर्वी मेनिस्कस काढून फेकलं जायचं, आता ते रिपेअर केलं जातं. मेनिस्कस रूट रिपेअरमध्ये दुर्बिण शस्त्रक्रिया होते, 2 टाक्याची असते, ज्याच्यामध्ये फाटलेलं रूट जे आहे त्याच्यामधनं विशिष्ट धागे ओवले जातात. नडगीच्या हाडामध्ये ड्रिल करून तिथे छोटासा खड्डा करून हे धागे त्यातनं बाहेरच्या बाजूला ओढले जातात. म्हणजे ते मेनिस्कसचं रूट पूर्ववत त्याच्या जागी जातं आणि बाहेर मग एका बटणाच्या वरती हे धागे बांधले जातात. तर ते एक नडगीच्या हाडामध्ये जे छोटं छिद्र केलेलं असतं याच्यामध्ये ते रूट जाऊन जुळतं. 6 आठवड्यात ते पूर्णपणे जुळलेलं असतं, त्यामुळे पेशंटच्या वेदना कमी होतात आणि कालांतराने त्या परत सर्व ऍक्टिव्हिटीज पूर्ववतपणे करू शकतात. दुसरं आहे की रूट परत जागेवर आले मेनिस्कस व्यवस्थित काम करतं अशा पेशंटच्या गुडघ्याची झीज होत नाही.
0: म्हणजे सर्जरी नंतर बेटर रिझल्ट्स तर आहेतच आणि फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टळत आहेत.
1: करेक्ट. तर हे मेनिस्कस रूट रिपेअर हे एक जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरी म्हणून खूप पॉप्युलर झालेलं आहे आता जगभर.
0: ओके. आता पुन्हा तोच विषय की अशी सर्जरी झाल्यानंतर पेशंट किती दिवसात कामावरती रुजू होतो?
1: पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो, फक्त त्याला आम्ही काही मर्यादा सांगतो की पहिले 2 आठवडे पाय जमिनीला टेकवायचा नाही, तुम्ही गुडघा पूर्णपणे वाकू शकता, तुम्हाला नी ब्रेस दिलं जाईल, पण लंगडत चालायचं पहिले 2 आठवडे.
0: अच्छा.
1: कारण त्या रूटवर जुळणाऱ्या रूटवर प्रेशर नको आहे.
0: बरोबर.
1: 2 आठवड्यानंतर त्यांना पार्शल वेट बेअरिंग सांगितलं जातं आणि 1 महिन्यानंतर हा पेशंट पूर्णपणे चालू शकतो. ऑफिसला जायचं असेल तर 2-3 आठवड्यांमध्ये जाऊ शकतो.
0: श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 904-905-0990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupviva

0: com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे, इथे लग्न जमते. पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो, इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग, तसंच विविध इव्हेंट, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण बोलतोय क्रिसेंटनी आयोजित केलेल्या शिक्षक हो तुमच्यासाठी या समारंभाबद्दल. 30 मे रोजी दुपारी 4:30 आपण हा कार्यक्रम सगळ्या शिक्षकांसाठी केलेला आहे आणि हे या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण हा कार्यक्रम केला होता आणि भरपूर असा छान प्रतिसाद त्याला मिळालेला होता. अनेक शिक्षक आपल्याकडे आलेले होते तर त्याबद्दलही आधी सांगा की मागच्या वर्षी एकंदरीत कार्यक्रम कसा झाला आणि यावर्षीची कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे.
2: सो बेसिकली मॅडम, मागच्या वर्षी कार्यक्रम आयोजित करताना म्हणजे पहिलंच वर्ष होतं, मनात दागदुख होती कसा कार्यक्रम करावा. आम्ही ओव्हरऑल फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये आहोत, म्युच्युअल फंड हा कोर व्यवसाय आहे तर लोक खरंच रिस्पॉन्ड करतील का असा सगळा कुठेतरी मनात द्विधा मनस्थिती होती, शंका होती. पण लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला, शिक्षक मंडळी तिथे आली आणि बेसिकली प्रयोजन असंच होतं की मागच्या वेळी आपण 3 प्रमुख वक्ते तिथे बोलवलेले. एक

0: ते वारे गुरुजी ज्यांचं खूप मोठं काम आहे, शिक्षक म्हणून खूप मोठं काम आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी घडवण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. त्याचबरोबर बालाजी जाधव सर हे जे साताऱ्याजवळचे आहेत विजयनगर गावातले, तर ते होते जे 20 देशांच्या भाषा या विद्यार्थ्यांना शिकवतात, 20 देशांशी ते मुलांना जोडून देतात. आणि तिसरं जे व्यक्तिमत्व होतं त्या होत्या राधिका भोंडे मॅडम. या बेसिकली यांनी कल्पना चावला स्पेस इंटरनॅशनल स्कूल अशी शाळा 2007-8 वर्ष पूर्वी सुरू केली. कल्पना चावलांचे आई बाबा या शाळेच्या ओपनिंगला होते. असे तीन प्रमुख वक्ते या कार्यक्रमाला मागच्या वर्षी आपल्याला लाभले आणि त्यांनी त्यांचे अनुभव जेव्हा लोकांशी शेअर केले. आता हे शेअर केल्यानंतर म्हणजे याच्यात आनंदाची बाब काय मॅडम, दोन शिक्षक मंडळी जे आहेत वारे गुरुजी आणि बालाजी जाधव हे अगदी खेडोपाडी छोट्या गावामध्ये, वारे गुरुजी तर 22 वस्तीचं गाव असणाऱ्या शाळेमध्ये शिकवतात, जे जालिंदरनगर नावाचं गाव आहे पाबळ नावाच्या एरियात. आणि बालाजी जाधव सर आदिवासी किंवा मेंढपाळ असणाऱ्या त्यांची मुलं जी आहेत त्या शाळेत तिथे त्यांच्याकडे येतात. तर आता या सगळ्या मुलांना जर स्पेसमध्ये मोठं एज्युकेशन घ्यायचं असेल तर 6वी नंतरचं फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन हे कल्पना चावला स्पेस इंटरनॅशनल स्कूल लोणावळा इथे मिळणार. आणि याचं व्यासपीठ हे आमचं क्रिसंट म्युच्युअल फंडचं झालं, याच्या इतकं कार्यक्रमाचं समाधान कुठलंच दुसरं नाही. सो कार्यक्रम आयोजित करण्याचा मुख्य उद्देशच हा आहे की शिक्षकांचं एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण व्हावी, तिथे नेटवर्किंग व्हावं, एक शिक्षक त्याची शिकवण्याची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धती कशी आहे ही दुसऱ्या शिक्षकाला जाणून घेण्याची संधी मिळावी आणि त्याला नव्यानं विद्यार्थ्यांना घडवण्याची देखील संधी मिळावी. हा प्रमुख उद्देश या कार्यक्रमाचा आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे शिक्षक खास म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की सुदृढ झाला पाहिजे, सुदृढ म्हणजे आर्थिक सुदृढ झाला पाहिजे, तर ती पर्वणी त्याला मिळावी म्हणजे क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून. म्हणजे मी हे प्रत्येक शिक्षकाला आवाहन करेल की या कार्यक्रमाला डेफिनेटली या, कारण बेसिकली इन्व्हेस्टमेंट ही कशी असली पाहिजे, शिक्षकाने आर्थिक सक्षम कसं झालं पाहिजे, त्याचं ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे, याच्याबद्दल देखील मी त्या कार्यक्रमात पूर्ण डिटेल चर्चा करत असतो. हा देखील त्या कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि होता असं साधारणतः एकंदरीत त्या कार्यक्रमाचं मागच्या वेळेसचं स्वरूप होतं.
1: श्रोते हो, तुम्ही सुद्धा जर शिक्षक असाल, तुमच्या ओळखीत तुमच्या अप्तेष्टांमध्ये जर कोणी शिक्षक असतील तर त्यांना सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हायला सांगा. शिक्षक हो तुमच्यासाठी जो ऑर्गनाइज केलेला आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडने 30 मे रोजी दुपारी 4:30 दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे हा समारंभ होणार आहे. याला सर्व शिक्षकांना मोफत प्रवेश आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शिक्षक असण्याचं आयडी आणणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97-64-12-55-33 97-64-12-55-33 आणि सर आता जसं मागच्या वर्षी एक छान तुम्ही स्पीकर्स बोलवले होते तसे यावर्षी कोण स्पीकर्स असणार आहेत, कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे?
0: सो यावर्षी आपण दोन प्रमुख वक्ते ज्यांच्या मुलाखती आपण घेणार आहोत आणि ज्यांचा शिक्षक म्हणून मोठा सहभाग देशासाठी आहे असं मला जाणवलं. एक आहेत शिक्षिका मान्य सीमा शिंदे मॅडम, शिक्षिका आहेत स्वतः जिल्हा परिषद शाळा जांभे इथे या शिकवतात आणि रेडिओच्या माध्यमातून मी हे सांगतो किंवा लोकांनी यांना बघितलं असेल, यांचे युट्यूबचे बरेच व्हिडिओ आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने ते मुलांना शिकवतात, वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतात आणि ज्यांनी मुलांना शिक्षणाचा आनंद आणखीन त्यांचा मुलांचा वाढतो आणि यामुळे मुलांची शिक्षणामधला इंटरेस्टही वाढलाय, शाळेमधली संख्याही वाढली असं त्या कायम सांगत असतात. तर त्यांचे विचार त्या तिथे त्या मुलाखतीद्वारे त्या मांडणार आहेत जे शिक्षकांपर्यंत पोहोचावे. ऍट दी सेम टाइम दुसरे जे शिक्षक आहेत हे आहेत मान्य धीरज डोंगरे सर, हे शिक्षक आणि समाजसेवक अशा दोन्ही भूमिका निभावतात असं मला वाटतं. आदिवासी पाड्यावरची बरीच मुलं यांनी डेव्हलप केलेली आहेत, त्यांना उत्तम त्यांनी शिक्षणाची जाण दिलेली आहे आणि चांगलं घडवण्यात त्यांना यश प्राप्त झालेलं आहे जेव्हा आदिवासी मुलांचा विचार होतो. तर असे दुसरे शिक्षक आपण तिथे प्रमुख मुलाखतीसाठी बोलवलेले आहेत. तर जी कोण शिक्षक मंडळी इथे येतील त्यांना या दोन्ही शिक्षकांच्या विचारांची पर्वणी ही ऐकायला शिकायला मिळेल. त्याचबरोबर म्हणजे मी देखील एक मार्गदर्शक, फायनान्शियल प्लॅनिंग या अर्थाने त्याचं उत्तम जाण असणार असं मी म्हणेल, कारण मी गेली 25 वर्ष या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना शिकवण्याचाच प्रयत्न करत आलेलो आहे. म्हणजे फायनान्शियल फ्रीडम हे कसं मिळवायचं, फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे, एक शिक्षक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने स्वतःच्या आर्थिक विवंचनेवर मात करू शकता, या सगळ्या अर्थाने

0: फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे याचे विचार तिथे सांगितले जाणार आहेत. अर्थातच तुम्ही जसं मगाशी म्हणालात हा कार्यक्रम विनामूल्य आहे, पण येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने शिक्षक असल्याचा पुरावा बरोबर ठेवणं गरजेचं आहे, कारण खास शिक्षकांसाठीचा हा कार्यक्रम, आणि म्हणूनच त्याला आपण टायटलच तसं दिलंय शिक्षक हो तुमच्यासाठी. आणि कार्यक्रम संपल्यानंतर सुरुची भोजनाचा देखील आस्वाद इथे आपल्याला घ्यायचा आहे.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही स्वतः शिक्षक असाल, तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी शिक्षक असतील तर त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम आहे शिक्षक हो तुमच्यासाठी, जो ऑर्गनाईज केलेला आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी. 30 मे रोजी दुपारी 4:30 दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे. इथे सर्व शिक्षकांना विनामूल्य प्रवेश आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. त्याचबरोबर सरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षक असल्याचं ID सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. तेव्हा या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी व्हा, विचारांची जी काही देवाणघेवाण होईल त्याची तर मेजवानी अनुभवा, पण त्याचबरोबर कार्यक्रमानंतर सुग्रास मेजवानीचा सुद्धा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. आपल्या ओळखीतल्या शिक्षकांना सांगा शिक्षक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाला जरूर बोलवा.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आपल्याला निरामय सुदृढ आरोग्य हवं असेल तर शरीरातल्या प्रत्येक अवयवाची आपल्याला नीट काळजी घ्यायला लागते आणि हीच काळजी प्रत्येक अवयवाची आयुर्वेदामध्ये घेतली गेली आहे. म्हणूनच आयुर्वेदिक उपचारांबाबतची माहिती देणारा आपला हा कार्यक्रम आहे आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. या कार्यक्रमामध्ये आपल्याला पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर हे वेगवेगळे आजार आणि त्याच्यावर असलेले आयुर्वेदिक उपचार यांची माहिती देत असतात. आजच्या भागात आपल्याला सायटिका या रोगावरची माहिती डॉक्टर सत्येन गुजर देणार आहेत. आपण त्यांचं सगळ्यात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार
5: डॉक्टर. मी आता म्हटलं तसं आपण सायटिका या विषयावर बोलणार आहोत तर सायटिका या आजाराचं नक्की स्वरूप काय आहे आणि तो कशामुळे होतो?
6: कसं आहे, सायटिकाचं स्वरूप नक्की जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा नसांचं कार्य कशा पद्धतीने होतं. मेंदूपासून जे काही नसा बाहेर निघतात त्याचा एक मेरुदंड मज्जारज्जू तयार होतो जो स्पायनल कॉर्ड ज्याला आपण असं म्हणलं जातो तो पाठीच्या मणक्यांच्या मधून जात असतो आणि प्रत्येक मणक्यांच्या मध्ये जी काही गॅप असते तिथून या नसा बाहेर पडत असतात आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला सप्लाय करत असतात. आता कमरेच्या खालून ज्या नसा पायांकडे जाणाऱ्या असतात ते जे कमरेचे 5 मणके आहेत ज्याला लंबर व्हर्टेब्रे असं म्हणलं जातं, L1, L2, L3, L4 आणि L5 हे जे 5 मणके आहेत आणि खाली माकड हाड ज्याला सॅक्रम असं म्हणलं जातं, तर ह्यांच्यातून ज्या नसा बाहेर पडतात त्या सगळ्या खाली पायाकडे सप्लाय करणारे असतात. त्यातले L4, L5 आणि L5 आणि S1, L5 आणि S1 ही जी याच्यातून जी काही नस बाहेर पडली जाते त्याला सायटिक नर्व असं म्हणलं जातं. ही जी नस आहे ती कमरेपासून खाली, नंतर खुब्यापासून खाली मांड्यांपर्यंत, तिथून खाली गुडघ्याच्या खाली, नंतर पिंढऱ्या आणि घोट्यापर्यंत जाऊन थांबत असते. म्हणजे तिचा सप्लाय अशा पद्धतीने असतो. त्यामुळे ज्या वेळेला L5 आणि S1 ह्या दोन मणक्यांमधली गॅप कमी होते त्यावेळेला स्वाभाविक मधली गादी दबली जाते. ती गादी दबली गेली की ती खाली सरकते आणि ती गादी खाली सरकल्यानंतर ज्या वेळेला नसांवर या सायटिक नर्ववर दाब पडतो त्याच्यावर प्रेशर येतं, त्यामुळे त्या नसाचा जसं रूट असतो त्या त्या ठिकाणी मग दुखायला सुरुवात येणं, मुंग्या येणं, बधिरपणा.

0: अशी लक्षणं पेशंटला दिसायला लागतात आणि त्या नसांवर परिणाम होऊन जी काही लक्षणं दिसतात त्याला सायाटिका असं म्हणलं जातं. आयुर्वेदाने ह्याला गृद्रसी असं म्हणलेलं आहे, म्हणजे गृदवत गिधाडाची जशी चाल असते ज्या आजारामध्ये असते त्याला गृद्रसी असं म्हणलं जातं. आता ह्याच्यामध्ये रुग्ण दोन्ही पायांनी व्यवस्थित चालू शकत नाही, दुखण्याची तीव्रता खूप जास्त असल्यामुळे असा रुग्ण हा एकाच पायावर भार देऊन लंगडत चालतो म्हणून गिधाडासारखी चाल होते म्हणून त्याला गृद्रसी असं म्हणलं आहे.
1: म्हणजे सायाटिकाचं नेमकं स्वरूप असं आहे, पण या आजाराची लक्षणं काय, म्हणजे लोकांनी कसं ओळखायचं आपल्याला सायाटिका होतोय याची माहिती घेऊया. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, एसपी कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. तर डॉक्टर, मग या आजाराची नेमकी लक्षणं काय असतात?
0: कसं आहे, ज्यांना सायाटिकाचा आजार सुरू होतो बऱ्याच वेळेला कंबर दुखण्यापासून याची सुरुवात होत असते. आधी थोडे दिवस कंबर दुखत असते, नंतर खुब्यांचा भाग दुखायला सुरुवात होते, मग नंतर फक्त लॅटरली म्हणजे एकाच बाजूने, एकदा आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने ती नस ज्या पद्धतीने जाते त्या पद्धतीने दुखावा जाणवतो. म्हणजे मांड्या दुखायला लागतात, गुडघ्यांची मागची बाजू दुखायला लागते, पिंजऱ्या दुखायला सुरुवात होते, घोट्यापर्यंत ती कळ जाते. 80% पेशंटमध्ये कमरेपासून सुरुवात होऊन घोट्यांपर्यंत एक नस दुखत जाणं हे लक्षण दिसतं, तर 20% पेशंटमध्ये घोट्यांपासून म्हणजे खालून दुखणं सुरुवात होऊन वर कमरेपर्यंत कळ येते, अशा पद्धतीने सुद्धा लक्षणं दिसत असतात. दुखावा खूप जास्त प्रमाणात असतो, 4 पावलं टाकायचे म्हणले तरी पेशंट टाकू शकत नाही, मुंग्या खूप जास्त प्रमाणामध्ये येतात, बधिरपणा खूप जास्त प्रमाणात असतो, पिंजऱ्या ओढल्या जाणं, पायांना गोळे येणं अशी लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसत असतात. बऱ्याच वेळेला एखादी विजेची लहर गेल्यासारखी आगाघोच जाते पेशंटला, म्हणजे त्या नसेचा जसा कोर्स असतो तसं कमरेपासून घोट्यापर्यंत आगाघोच जाणं किंवा एखादी थंड लहर गेल्यासारखी वाटणं अशा प्रकारची लक्षणं पेशंटमध्ये दिसायला सुरुवात होते. दुखावा अतिशय जास्त प्रमाणात असतो आणि हा जर खूप वाढत गेला आणि रेडिओकेलोपॅथी जर खूप जास्त झाली म्हणजे संवेदना पण हळूहळू कमी झाल्या, नस जितकी जास्त दबली जाईल तितके मग हळूहळू संवेदना पण कमी होतात, मग हळूहळू पायांना एखादी गोष्ट तिथे संवेदना जाणवणं किंवा पायातून चप्पल निसटणं अशा प्रकारची लक्षणं सुद्धा पेशंटमध्ये दिसायला लागतात.
1: बरोबर, म्हणजे पहिलं कंबर दुखायला लागले की आपण एक सिम्पटम समजायचं.
0: अगदी बरोबर, बऱ्याच वेळेला दोन्ही पायांमध्ये सायाटिका होते असं पण नाही होत, काहींना दोन्ही पायांना त्रास जाणवतो, कधी उजवा दुखतो कधी डावा दुखतो, तर काहींना फक्त एकाच पायाची नस, म्हणजे नेहमी त्रास होतो तो एक तर उजव्या पायाला होतो किंवा डाव्या पायाला होत असतो.
1: बरोबर. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, एसपी कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 83 90 90 20 45. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. तर डॉक्टर, सायाटिकाला मग आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत का आणि सायाटिका आयुर्वेदामुळे पूर्ण बरा होऊ शकतो का?
0: कसं, खूप महत्वाचं आणि छान प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, ज्या वेळेला कॉम्प्रेशन आहे म्हणजे कमरेमधली गॅप कमी झालेली आहे, नस दबली जाते की बऱ्याच वेळेला डिकॉम्प्रेशन सर्जरीचा सल्ला दिला जातो किंवा ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही असाच सल्ला बऱ्याच वेळेला येत असतो. खूप प्रचंड प्रमाणात नस दबली जाते, संवेदना अजिबात नाही, अशा वेळेला ह्या सर्जरीची गरज पडते, गरज नाहीये अशी गोष्ट नाहीये, पण सुरुवात तुमची असेल, तुम्ही चालू शकताय करू शकताय पण वेदना खूप जास्त आहेत, मुंग्या आहेत, बधिरपणा आहे, हा जो काही सर्व त्रास आहे तो आपल्याला आयुर्वेदिक उपचारांच्या सहाय्याने आणि पंचकर्म योग्य वेळेला जर लगेच झाले तर आपल्याला ह्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतात आणि सायाटिका हा पूर्णतः बरे होऊ शकतो. हा वातव्याधीशी संबंधित आजार आहे, म्हणजे वात शरीरात खूप वाढतोय त्याच्यामुळे मनक्यांची झीज होतीये आणि त्याच्यामुळे स्वाभाविक मनके ज्या सांध्यांनी जोडले जात आहेत त्याची झीज असल्यामुळे मनक्यांमधली गॅप कमी होते आणि त्याच्यामुळे मधली गादी दबली जाते. गादी एखाद्या रबरासारखी असते त्यामुळे ती दबली गेली की फुगते आणि म्हणून नस दबली जाते. सो कशामुळे आजार होतोय लक्षात आलं की तो शरीरातला वात कमी करणं आधी खूप गरजेचं आहे आणि मग त्या दृष्टीने वात शमन करणारी औषधं वापरणं खूप गरजेचं असतं. मनक्यांवर ताण कसा पडला जाणार नाही, स्नायू कसे आखडले जाणार नाहीत आणि तिथनं नस कशी सुटेल हे बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी बस्ती ह्याचा उपयोग खूप चांगला होतो. वातासाठी सर्वश्रेष्ठ हे शोधन उपचार आहे. शरीरातला वात कमी होण्यासाठी बस्तीसारखं उत्तम काहीही नाही. कटीबस्ती हा प्रकार त्याचा उपयोग खूप छान पद्धतीने होत असतो. पिंडस्वेद म्हणून एक प्रकारचा भाताचा शेक असतो त्याचा उपयोग खूप चांगला होतो. अग्निकर्म म्हणून पंचकर्म आहे, त्याचे रिझल्ट खूप चांगले होतात. त्याचप्रमाणे

0: काही रस औषधी, सुवर्ण औषधी, जेणेकरून वात शरीरातला लवकर कमी व्हायला मदत होईल. स्नेहन आहे, स्वेदन आहे, ह्या पंचकर्म उपचारांचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो. आणि ह्या गोष्टी लगेचच्या लगेच झाल्या तर आपल्याला रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. आणि रुग्ण पूर्णतः बरा होऊन ऑपरेशन पर्यंतची वेळ आली आहे अशी गोष्ट होत नाही.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे सायाटिकाचा ज्या वेळेला रुग्णाला सुरुवात झाली, बऱ्याच वेळेला त्रास खूप वाढल्यानंतर की दुखतंय चालूच शकत नाही एवढी वेळ झाल्यानंतर रुग्ण येतो. पण जर सुरुवात असेल, दुखावा आताच सुरुवात झाली, थोड्याफार मुंग्या यायला सुरुवात झाल्या, त्याच्यानंतर लगेच आपण उपचार सुरू केले तर ती गोष्ट खूप चांगली होते. याच्यामध्ये पथ्य ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची असते. ज्यांना सायाटिकाचा त्रास आहे किंवा वाताशी संबंधित आजार आहेत, गार वारं जास्त प्रमाणात न लागणं, एसी वगैरे ह्या गोष्टी अवॉइड करणं, थंड गोष्टी खूप अवॉइड करणं, कडधान्यांचं प्रमाण कमी ठेवणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या राहतात. आणि सायाटिकामध्ये आपण जी काही पंचकर्म करतो आहे, वातशमन करणारी औषधं करतोय, त्याच्याबरोबर रसायन चिकित्सा सुद्धा खूप महत्वाची असते. जे काही रस औषधी, सुवर्ण औषधी वापरली जातात आयुर्वेदामध्ये, त्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला हे खूप फास्ट मिळत असतात. त्यामुळे एका बाजूला पंचकर्म आणि एका बाजूला वातशमन औषधाबरोबर सुवर्ण औषधी, हे सर्व जर एकत्रित झालं तर सायाटिकाचा हा आजार पूर्णतः बरा व्हायला नक्कीच मदत होत असते.
1: हे खरंच आपण एक आश्वासक सांगितलं श्रोत्यांना, कारण श्रोत्यांना हे माहिती नसतं सायाटिका आयुर्वेदिक उपचारातून सुद्धा बरा होऊ शकतो. याची खूप चांगली माहिती ह्या भागात दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, एसपी कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822191320।
2: श्रोते हो नमस्कार। मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर। आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार सर।
3: नमस्कार
2: सर। आपण बघतोय की एकूणच पाणी साठवण्याची जी जागा आहे ती स्वच्छ असणं आरोग्याच्या दृष्टीनं किती गरजेचं आहे आणि मग त्यासाठी काय काय करता येऊ शकतं याबद्दल तुम्ही सांगताय। या अनुषंगानंच उन्हाळा हिवाळा पावसाळा अशा सर्व वेळेंना आपण ही काळजी कशी घ्यायची याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंय।
3: आपण बऱ्याच वेळा विचार करतो की जसं आपल्या शरीराला वेगळ्या ऋतूमध्ये वेगळ्या उपचाराची गरज पडते तसं हे पाणी सुद्धा जेव्हा येतं तर ते वेगळ्या क्वालिटीचं पाणी आपल्याला येतं। तर ते क्वालिटीचं जेव्हा पाणी येतं तर ती चांगली वाईट जे काय असेल ती क्वालिटी त्या पाण्यामुळे आपली टाकी स्वच्छ होते। त्यामुळे त्या त्या ऋतुमानामध्ये आपल्याला त्या टाक्या स्वच्छ करण्याची गरज पडते। म्हणजे तुम्ही जर बघितलं की आधीचा उन्हाळा आणि आताचा उन्हाळा किंवा आईचा पावसाळा आताचा पावसाळा याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे। म्हणजे तुम्ही जर बघितलं की पावसाळा हा आपल्या इथे वाढलेला आहे उन्हाळा हा तीव्र झालेला
2: आहे
3: त्याच्यामध्ये त्याचे जे काही आरोग्य परिणाम आहेत ते पण तसेच आहेत। त्यामुळे ते जर परिणाम तसे असतील तर स्वाभाविकरित्या त्याच्या पाण्यावरती परिणाम आणि त्या टाकीवरती परिणाम हे सुद्धा तसेच असणार आहेत। तर त्याची काळजी आपण घेऊ शकतो का तर आपण ते मेंटेन करू शकतो आणि आपण ते स्वच्छ ठेवू शकतो। हे आपल्या हातात आहे। पाणी कुठूनही येत आहे कसंही येत आहे हे जरी आपल्या हातात नसेल तरी त्याची जी स्वच्छता जी आहे ठेवायची आपण जे कुठे ठेवतो साठवतो ते नक्कीच आपल्या हातात आहे।
2: बरोबर।
3: तर ते आपण जर मेंटेन करू शकलो तर आपल्याला उपयोग होऊ शकतो। मुख्य म्हणजे कसं लहान मुलं असतात घरामध्ये वयस्कर लोक असतात घरामध्ये तर हे जे काही पाणी येतं ते कुठलं का असे ना पण निदान आपली ठेवण्याची जागा ती स्वच्छ असेल का नाही ते हे आपल्या हातात आहे। तर मी लोकांना तेच म्हणत असतो की जे हातात आहे तिथे लक्ष केंद्रित करूया ते मेंटेन करूया आणि आपण ते मेंटेन केलं की त्याचा आपला उपयोग होऊ शकतो। याच्याकरता स्वच्छता गरजेची आहे। तर कुठल्या काय तर चांगल्या एजन्सीज आहेत की जे हे करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची काम सेवक वर्ग जो आहे किंवा त्यांचा जो काही माणूस आहे तो तितका स्वच्छ आहे का नाही हे सुद्धा एजन्सीजची नावं आहेत की जे हे माणसं देऊ शकतात।
2: ओके।

0: बऱ्याच वेळा अनस्किल्ड माणसं आपण आणतो किंवा आपण आणली समजा, तर त्यांनी जी स्वच्छता आपल्याला पाहिजे की जे पाणी आपण पितो दैनंदिन, कधी कधी ते अशी वेळ येते की आपल्याला ते प्यायची पण गरज पडते, तर ते पाणी पित असताना त्या माणसं जी येतात तर ती त्या दर्जाची आहेत का, त्या स्टँडर्डची आहेत का, त्यांना हे सगळं माहिती आहे का, तर तेच आपण नियुक्त केलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणतो आता करायचं आणि एकदम फोन आला आणि आपण कोणाशी बोललं तर असं होतं की तो माणूस स्वतः त्याला की त्या कॅटेगरीमध्ये बसतोय का की तो ते करू शकतो. इथून स्वत असते त्याच्यामध्ये आणि हे कसं व्हॉलंटरी जॉब असतो, कोण बघणार काय करणार त्याच्यामध्ये, हा सगळा जो खटाटोप आहे त्याच्याकरता चांगल्या एजन्सीज आहेत की जे तुम्ही सांगितलं की त्याप्रमाणे ते येतील आणि काम करून जातील.
1: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com.
0: दोन प्रकारे स्वच्छता असतात, एक तर मॅन्युअल असतं आणि एक मेकॅनिकल असतं. आता बऱ्याच लोकांना काय होतं की त्याच्याबद्दलची चिकित्सा अशी असते की मॅन्युअल हे तितकं व्यवस्थित आहे का नाही वगैरे. तर मला मागच्या वेळेस आपण जसं म्हणलं होतं की मॅन्युअल स्वच्छता का की टाक्या जर जुन्या असतील या अतिशय छोट्या असतील तर तिथे ही स्वच्छता का, तर तिथं तो व्यक्ती कस्टमाइज अप्रोच ठेवू शकतो स्वच्छ करताना. पण ते तुम्ही जर त्याला मेकॅनिक्स दिलं तर त्या ठोटाक्या कधी कधी फुटू शकतात, वॉटरप्रूफिंगला येऊ शकतात. हे सगळे त्यातले डिसअडवांटेज आहेत. म्हणून मी म्हणतो की ज्या कुठल्या स्वच्छता आहेत ना, तर या प्रकारच्या स्वच्छता आपण जेव्हा घेतो, काय पैसे दिले ना की तुम्हाला ती त्या प्रकारची स्वच्छता मिळते हे जरी आपण अग्री केलं तरी आपली गरज काय आहे, आपल्याला कोण सांगणार ती आपली गरज आहे, तर त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचा अनुभव असताना तीच व्यक्ती सांगू शकते की किंवा त्यांनी जर ते काम पाहिलं असेल तर ते सांगू शकतात की आपल्या टाकीला कुठल्या गरजेची स्वच्छता अपेक्षित आहे म्हणून.
1: अच्छा,
0: हे स्वतःच खरं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की जितके माणसं तितक्या प्रकृती तसं जितक्या टाक्या तितक्या त्यांच्या सर्व्हिसेस विषय वेगवेगळे त्याच्यामध्ये. असं होत नाही की आपण एका मेकॅनाइज क्लिनची गरज आहे आणि आपण मॅन्युअल करतोय किंवा मॅन्युअलची गरज आपण मेकॅनाइज करतोय. असं ह्या ज्या गरजा आहेत ना, या अनुभवी चांगल्या असणाऱ्या संस्था तुम्हाला सांगू शकतात. अन्यथा काय होणार की तुम्ही म्हणताय की करायचंय आणि तिथे नंतर मग 4 महिन्यानंतर वॉटरप्रूफिंगची गरज पडली तर मग कळत नाही की अरे आपण आपल्या टाकीची तशी परिस्थिती होती का, कोणत्या एजन्सीने तसे कारभार केलेला आहे बसून आणि आपल्याला आता भरपाई द्यावी लागतीये. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
1: बरोबर, म्हणजे काळजी पण घेतली पाहिजे की आपण काम कोणाकडनं करून घेतोय याची खातरजमा केली पाहिजे. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. संदीप सर, तुम्ही सांगताय आम्हाला की कशा पद्धतीनं ही कामं सगळी करून जे देतात त्या एजन्सीजकडे कसं बघितलं पाहिजे किंवा कुणाला बोलवलं पाहिजे, हा अवेअरनेस तुम्ही खूप छान सांगताय याबद्दल. आता बदलत्या ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची?
0: हे जसं ऋतुमान बदलत आपण म्हणतो की आपल्याला तर खूप आताचा जो काही हे आहे तापमान ते खूप जास्त आहे, तर त्याचा परिणाम काय पाण्यावरती, तर जे पाईप गंजले असतात त्याचा गंज उतरणं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मग सगळा गाळ जो आहे खालचा शेवटचा तो आपल्याकडे येतो पाईपाद्वारे त्याच्यामध्ये, त्याला काही पर्याय नाही. पण माझं सांगणं की हे सगळे जे ऋतुमान आहेत ना याचा सगळा होणारा पाण्यावर परिणाम आणि ते जे पाणी येणार आहे याच्या सगळ्यामुळे टाक्या ह्या अस्वच्छ जेव्हा होतात तेव्हा त्या सर्व्हिस करण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की ऋतुमान जसे बदलतात ना तशी आपल्याला गरज पडते की आपण त्याची स्वच्छता मेंटेन करायला पाहिजे. मान्य आहे की आपल्याला एक डोक्यामध्ये असतं की बाबा पाणी मिळणार नाही आपल्याला त्या दिवसांना,
1: म्हणजे पाणी स्वच्छ करायच्या दिवशी टाकी रिकामी होणार आणि मग पाणी वापरता येणार नाही.
0: आता त्याच्यात पण आम्ही सहजता अशी म्हणतो दोन साठे असतात, म्हणजे एक वरची टाकी असते खालची टाकी असते. तर काही ज्या संस्था आहेत त्या काय करतात की नियोजनबद्ध तुम्हाला काम देण्याची व्यवस्था करतात. नियोजनबद्ध म्हणजे कुठलं की बाबा पहिले वरची टाकी करणार, नंतर खालचं पाणी वरती पंप करणार, तुम्हाला पाणी मिळेल अशी काळजी घेणार आणि नंतर खालची करणार. हे सगळं जे स्वरूप आहे ना हे ग्राहक केंद्रित ज्या संस्था आहेत
1: बरोबर
0: त्याच त्या देऊ शकतात.
1: ओके,
0: आपल्याला नाही का अन्य कुठल्या तरी सोर्स मधनं पाणी घ्यावं लागेल.
1: ओके,
0: आणि ते पाणी

0: वापरावं लागेल आणि ते पाणी जर खराब असेल तर स्वच्छ टाकी जी केली होती ती परत अस्वच्छ राहणार.
1: बरोबर,
0: अशी काहीतरी विचित्र ती परिस्थिती निर्माण होऊ शकते.
1: म्हणून हा अवेअरनेस गरजेचा आहे की चांगल्या लोकांना कामासाठी बोलवणं त्या दृष्टीने. अच्छा, एकूणच ऋतुमानानुसार पाणी साठवण्याच्या जागेची स्वच्छता आणि त्याबद्दलच्या सर्व्हिसेस कशा घ्याव्यात याबद्दल तुम्ही सांगितलं. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापू सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर आपल्या बरोबर होते. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाई साहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूस सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर बोलावते, पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
1: आज आपण चर्चा करणार आहोत आतड्यांच्या आजाराबद्दल,
0: आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी, आतड्यांचे आजार म्हणजे नेमकं काय?
3: आतड्यांचे आजार हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम नेमके आतड्यांचे कार्य काय असते, कारण जर बारकाईने पाहिलं तर जवळपास पचनाच्या 80% आजारांचं कारण हे आतड्यांमध्ये दडलेलं आहे. तर साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर पचनाच्या प्रक्रियेमध्ये अन्नाची व्यवस्थित घुसळण करणं, त्यानंतर त्यातून पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेणं आणि नको असलेला मलभाग पुढे सरकवणं हे आतड्याचं प्रमुख कार्य आहे. जर आपण पाहिलं जर हे कार्य व्यवस्थित झालं नाही तर शरीराला मिळणारी ऊर्जा ही कमी पडू शकते, आणि आतड्यांचे आजार जर असतील, पोट साफ होणं नसेल, पचनाच्या तक्रारी वारंवार असतील, तर आपल्याला लक्षात येतं की शारीरिक आजारांसोबत काही मानसिक समस्या देखील उद्भवू शकतात. आता आपल्याला समजले असेल की आपले पोट साफ होणे किती गरजेचे आहे आपल्या शरीराच्या आणि मनाच्या संवर्धनासाठी.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: डॉक्टर, सर्वसामान्य माणसाला कसं समजेल की आपल्याला आतड्याचा विकार झालाय?
3: यासाठी आपण काही समज आणि गैरसमज पाहूयात. सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये आतड्यांचा आजार म्हणजे अल्सरच झाला आहे अशी एक भीती असते. उलट पक्षी काही रुग्ण असे असतात की मला फक्त ऍसिडिटीचा त्रास आहे, पचनाचा त्रास आहे असे समजून ते स्वमनाने वर्षानुवर्षे औषधोपचार करतात आणि ऍक्सिडेंटली अचानक एक दिवस समजतं की ह्या आजाराचं स्वरूप खूप मोठं झालं.

केलं आहे, आणि त्यानंतर मात्र त्यांचे कन्फ्युजन होणे किंवा घाबरगुंडी होणे हे स्वाभाविक आहे. जसे आपण पाहिले की तपासण्या करणे गरजेचे आहे का, कार्यात्मक विकारांमध्ये ज्यावेळेस तपासणी करतो त्यावेळेस रिपोर्ट्स नॉर्मल येतात, मग कन्फ्युजन होतं काय की आजाराचं निदान तर झालं नाहीये, मग उपचाराची दिशा काय ठरवायची, नेमके आपण जे उपचार करणार आहोत हे कोणत्या स्तरावर केले पाहिजेत आणि ते कसे केले पाहिजेत हे आपल्याला समजत नाही. वर्षानुवर्षे अशी परिस्थिती जर चालू राहिली तर नंतर त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला कुठला विशेष आजार झालेला नाहीये, हे फक्त तुमचं मानसिक आहे. काहींना तर सायकेट्रिक ट्रीटमेंट सुद्धा सुचवली जाते आणि किंबहुना काही लोक त्यासाठी सायकेट्रिक ट्रीटमेंट घेतात देखील. तर तपासण्या प्रत्येक वेळी करणं गरजेचंच आहे असे नाही, परंतु तपासण्या योग्य वेळी करणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी आपण ज्यावेळेस लक्षणांचा ऊहापोह करतो, लक्षणांचा एकत्रित विचार करतो, त्यावेळेस आपल्याला तपासणीची योग्य दिशा ठरवता येते. तपासणीतून जे निदान समोर येईल त्याच्या अनुषंगाने आपण उपचार देखील व्यवस्थित करू शकतो. तर आपण आता लक्षणांचा बारकाईने विचार करूयात. मी मुद्दामून अगदी बोलीभाषेत ही लक्षणं सांगत आहे की जेणेकरून सर्वसामान्यांना समजेल की आपल्याला आतड्यांचा विकार झाला आहे किंवा भविष्यात होऊ घालू शकतो. जर आपणापैकी कुणाला ही लक्षणे जाणवत असतील तर नक्की त्याचा गांभीर्याने विचार करा आणि योग्य पद्धतीने त्याच्यावर उपचार घेण्याची मानसिकता ठेवा. आता आपण सुरू करूयात लक्षणांना. जिभेवर जाड थर तयार होणे, पिवळसर पांढरा थर तयार होणे, अतिरिक्त लाळ सुटणे, लाळेचा दुर्गंध येणं, लाळेची चव बदलणं, अन्नाची चव न लागणं, घशामध्ये खवखव होणं. आता ही घशामध्ये जी खवखव होती ही कशामुळे होते, कारण जे जठरामध्ये जे पित्त तयार होतं ते जर गुळणीच्या मार्फत घशापर्यंत येऊ लागलं तर आवाजामध्ये बदल होणं, घशात खवखव होणं हे आपल्याला दिसतं. मग ज्यावेळेस कानना घशांच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर समजतं की हे टॉन्सिल्स वगैरे इतर काही आजार नाही आहेत, हे घशाचे आजार नाही आहेत, हा घशाचा त्रास आहे परंतु हा ऍसिडिटीमुळे आहे. त्यानंतर सतत मळमळ जाणवणं, भूक मंदावणं, अन्न समोर आल्यानंतर मळमळ होणं, खाण्याची इच्छा न होणं, सकाळी जेवला असाल तर अन्नपचन जड झाल्यामुळे संध्याकाळी जेवणाची इच्छा न होणं हे आपल्याला लक्षणांमध्ये दिसून येतं. थोडंसं आपण खाली सरकूयात. अन्ननलिकेमध्ये जळजळ होणं, अन्न गिळताना अन्न ज्यावेळेस खाली जठरामध्ये उतरत असतं तसं कापल्यासारखं होणं, जळजळ होणं, अडकल्यासारखं होणं, छातीच्या आणि पोटाच्या मधला जो पडदा आहे त्याच्यावर दाब आल्यानंतर छातीवर प्रेशर आल्यासारखं होतं, श्वास अपुरा पडणं, घाबरल्यासारखं होणं, छातीवर दाब पडणं ही देखील लक्षणं आपल्याला दिसून येतात. जठरामध्ये आग होणं, भूक सहन न होणं, भूक भरपूर लागली आहे परंतु थोडं खाल्ल्यानंतरच लगेचच पोट भरणं हे देखील आपल्याला लक्षणांच्या स्वरूपात दिसून येऊ शकतं. नंतर आपण पोटाची जी पोकळी आहे, अबडॉमिनल कॅव्हिटी आहे, याच्या संदर्भात जी आपल्याला लक्षणे दिसून येतात त्यामध्ये पोट गच्च होणं, पोट डंबरल्यासारखं होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, पुन्हा वायू फिरणं, अक्षरशः जर कुणी बाजूला बसला असेल तर त्याच्या पोटातला जो वायू फिरणारा आहे हा सुद्धा आपल्याला ऐकायला येऊ शकतो. पोट गच्च होणं यासोबत पोट कडक टाईट होतं, जो गॅस बनला आहे तो सुद्धा पास होत नाही, वारंवार शौचाला जाण्याची इच्छा होते, एकदा शौचाला जाऊन आल्यानंतर समाधान होत नाही. रोजच्या रोज व्यवस्थित पोट साफ होणं हे खूप गरजेचं आहे. प्रातविधी हा जर व्यवस्थित असेल तर पुढचा दिवस खूप सुखकर होतो. परंतु होतं काय की एकदा जाऊन आल्यानंतर सुद्धा समाधान वाटत नाही, मग चहा घेतला परत गेले, नाश्ता केला परत गेले, काही रुग्णांना तर सकाळीच 3 ते 4 वेळा जाण्याची इच्छा होते. नंतर काही रुग्णांमध्ये आपल्याला असे दिसून येते की शौचाला लागल्यानंतर कंट्रोल राहत नाही, घाईघाईने जावंसे लागते, शौचामध्ये खडा होणं, लेंड्या पडल्यासारखी होणं, फसफसल्यासारखं होणं, चिकट होणं, आव पडणं, कधीकधी ही आव रक्तमिश्रित देखील असू शकते. संडासला जाण्याआधी आणि जाऊन आल्यानंतर संडासच्या जागी आग होणं, भगभगल्यासारखं होणं, सुया टोचल्यासारख्या वेदना होणं, चरचरणं, तिथे आपण एक प्रकारचं अस्वस्थता जाणवते. काहींना शौचाच्या वेळी त्या भागामध्ये सूज आल्यासारखं देखील वाटतं. काही रुग्णांमध्ये आपल्याला लक्षणे अशी दिसून येतात की जेव्हा ते घरात आहेत त्यावेळेस त्यांना पचनाचा कुठला त्रास होत नाही, पण ज्यावेळेस ते टूरवर जातात, काही विशेष महत्वाचा कार्यक्रम असेल, समारंभ असेल, मीटिंग असेल, अशा वेळी मात्र त्यांना शौचाचा त्रास होतो. आणि तो कुठला होतो की वारंवार शौचाला जाण्याची इच्छा होते, अगदी सकाळी खाल्लेलं दुपारी सुद्धा त्यांना पचत नाही.
आणि ही जी वेदना असते, शौचाला जाण्याची जी संवेदना

0: वेदना असते ही पूरक वाटत नाही, त्यामुळे एकदा जाऊन आल्यानंतर देखील परत परत जाण्याची इच्छा होते. असे रुग्ण महत्वाचा समारंभ असेल, ट्रीप असेल, टूर असेल, कुठली मीटिंग असेल, हे शक्यतो टाळतात. त्यांना बाहेर जाण्याची इच्छा होत नाही, ते घरात आहेत. घरात असताना त्यांना सुखकर वाटतं, सोयीचं वाटतं. कुठल्या कार्यक्रमाला ते गेले तरी सगळ्यात पहिली त्यांची नजर असते ती शौचालयावर. कुठे शौचालय दिसतंय का, आणि ज्यावेळेस ते त्यांना दिसेल त्यावेळेस ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये येतात. अशी भरपूर आणि वेगवेगळ्या पद्धतीची जी लक्षणे आपल्याला पचनाच्या आणि आतड्यांच्या आजारांमध्ये दिसून येतात.
1: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. डॉक्टर, आज आपण आतड्यांच्या आजाराबद्दल सर्व श्रोत्यांना ही उपयुक्त माहिती दिली, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोत्यांनो नमस्कार.
4: विक्रम, नेहमीप्रमाणेच केसेस बघूयात. केस फाईल आहे ही याच्यावरती. त्या मुलीचं वय आहे 24 वर्ष, उंची 165 सेंटीमीटर, शर्वरी असं नाव समजूयात. तुझ्याकडे आली तेव्हा तिचं वजन आहे 73 किलो आणि तिला त्रास म्हणजे पीसीओडीचा त्रास होता. सो काय केस होती?
5: शर्वरीची केस सांगतो. आता भरपूर लोकांना असं वाटतं की पीसीओडी हा जो त्रास आहे हा स्त्रियांना जाडी वाढल्यानंतरच होतो, तर ऍक्च्युली तसं नाहीये. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शर्वरीची केस. आता शर्वरीचं वजन बघितलं तर ते 73 किलो होतं, उंची 165 सेंटीमीटर होती. आणि तसं बघायला गेलं तर वजन काही वाजवी म्हणजे जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा खूप काही जास्त वजन होतं का तर नव्हतं. आणि ती तशी दिसायलाही व्यवस्थित दिसत होती. म्हणजे तिला पीसीओडीचा त्रास होता आणि पीसीओडीचा त्रास एवढा सिव्हिअर होता की तिला गोळ्या घेतल्याशिवाय पिरियड्स येतच नव्हते. म्हणजे 3-3, 4-4 महिन्यांनी मग यायचे पिरियड्स, त्याकरता ट्रीटमेंट चालू होती. आणि मेन तिचा इश्यू पीसीओडीज होता. आणि तो पीसीओडी जर का कमी झाला व्यवस्थित डाएट एक्सरसाइज सगळ्या गोष्टी करून आणि त्याच्याबरोबर वजनही कमी झालं तर ते होतंय का बेसिकली तिला बघायचं होतं, म्हणून ती आली. सो वजन कमी करणं हा त्यातला एक भाग आणि मायनर भाग, मेजर भाग म्हणजे पीसीओडी झालेला, त्याच्यावरती काहीतरी तिला उत्तर पाहिजे होतं.
4: अच्छा. सो तू तिला काय काय सांगितलंस आणि वजन कमी झालं का, किती झालं, हे सगळं ऐकूयात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00, 9011-325-00, 90-111-32500. सो विक्रम, तू सांगतोय शर्वरीच्या केस बद्दल आणि तू म्हणालास तसं की वजन तर कमी करायचं होतं पण पीसीओडीचा मेजर इश्यू तिला रिझॉल्व्ह करायचा होता.
5: ऍब्सोल्युटली. आणि मग मी शर्वरीला जो प्रश्न मी बाकी सगळ्या म्हणजे आपल्याकडे जेव्हा कुठली स्त्री पीसीओडी म्हणून येते तेव्हा मी त्या व्यक्तीला एक प्रश्न नेहमी विचारतो की जेव्हा केव्हा पीसीओडी डिटेक्ट झाला त्याच्या 6 महिने 1 वर्ष आधीपासून झोपेचे टायमिंग कसे आहेत. आणि मला 100 पैकी 99 स्त्रिया हे सांगतात की त्याच्या आधी झोपेचे टायमिंग हे खराब झाले होते, 12-1-2 झोपणं चालू होतं. आणि मग त्यांना त्याच्यातलं कोरिलेशन कळतं की आपली जेव्हा झोप खराब होते झोपेची टायमिंग गडबडतात त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. आणि आजकाल पीसीओडी होण्याचं एक मोठं कारण म्हणजे चुकीच्या झोपा, अवेळी खाणं, व्यायामाचा अभाव आणि चुकीची लाईफस्टाईल जगणं.
4: बरोबर.
5: आणि हे मग तिला मी समजावून सांगितलं की म्हणलं तुझं वजन कमी आहे पण तुला पीसीओडी आणि एवढा सिव्हिअर आहे त्याचं कारण म्हणलं हे आहे. ते काही फक्त वजनावरती डिपेंडंट नसतं, हे हॉर्मोन जे सगळे आपल्या शरीरामध्ये त्यांची कामं करत असतात ते जेव्हा गडबडतात तेव्हा या सगळ्या गोष्टी उद्भवतात. मग तिला आणि तिच्या आई वडिलांना कळलं की पीसीओडी झालाच काय इन द फर्स्ट प्लेस. आणि मग ऑफकोर्स डाएट एक्सरसाइज जो काय मी नेहमीसारखं प्रत्येक क्लायंटला लिहून देतो तसं सगळं व्यवस्थित लिहून दिलं. घरनंच ती करणार होती आणि पीसीओडीचा त्रास इतका तिला होत होता

0: इमोशनल डिस्टर्बन्सेस, त्याच्यानंतर पिरियड जेव्हा येत होते तेव्हा प्रचंड पोट आणि मांड्या दुखत होत्या, त्याच्यानंतर एनर्जी लेवल कमी झालेली, हे सगळे त्रास आणि तिला त्यातनं तातडीने बाहेर पडायचं होतं. आणि त्याच्यामुळे ती सगळं व्यवस्थित एकदम काटेकोर पद्धतीने पहिल्या दिवसापासून फॉलो करायला चालू केलं तिने. आणि मग आपण रिझल्ट जर का आज तिचा बघितला तर आज तिला आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झालेले आहेत. या 3 महिन्यात आज तिचं वजन तर झपाट्याने कमी झालं आहे, 73 वरून 64 आलेलं आहे.
1: ओके.
0: आता आपल्याकडे जॉईन केलं तेव्हा तिने पिरियड साठीच्या ज्या गोळ्या घेत होती ती त्या बंद केल्या. आणि या गेल्या 3 महिन्यात तिला 2 वेळा कुठलीही गोळी न खाता पिरियड येऊन गेलेले आहेत. ऑफकोर्स ते पिरियड अगदी डेट वरती आलेत का तर नाही आलेत, ते डेट वरती आणि सगळे व्यवस्थित यायला माझ्या मते अजून 4-6 महिने व्यवस्थित तिला सगळं फॉलो करायला लागेल. पण चालू केल्याच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे पिरियड गोळ्या घेतल्याशिवाय येतही नव्हते तर ते अटलिस्ट या 3 महिन्यामध्ये 2 तरी व्यवस्थित आले
1: आहेत.
0: ही सगळ्यात महत्वाची गोष्ट.
1: याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला?
5: अरे
4: कोण काय?
5: दरवाजा उघडू नको, दरवाजा.
4: अगं
5: कोण?
4: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
6: अरे यार, काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
7: बाप रे, कोणीतरी आहे तिथे. कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10:00 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2:00 पुणे विविध भारती 101 FM वर.
8: मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमासदन.
9: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
10: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर इंधन, ऊर्जा आणि खतपुरवठा अत्यंत महत्वाचा असून त्यासाठी क्वाड देशांच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. नवी दिल्लीत आज क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरू झाली असून त्यासंदर्भात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही या संयुक्त पत्रकार परिषदेत आपले विचार व्यक्त केले. सध्याचं जग खूपच अनिश्चिततेनं भरलेलं आहे असं ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी सांगितलं. सागरी व्यापार स्वातंत्र्याला आम्ही जास्त महत्व देतो असंही त्या म्हणाल्या. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यामुळे प्रसिद्ध लातूर पॅटर्नवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची खंत काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. मात्र या संकटातून लातूर नक्कीच बाहेर पडेल आणि विद्यार्थ्यांचं यश पुन्हा एकदा लातूरचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते लातूर शहरात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. लातूरची शैक्षणिक परंपरा आणि विद्यार्थ्यांची मेहनत ही राज्यासाठी आदर्श राहिली आहे. काही व्यक्तींमुळे

0: विद्यार्थ्यांचं यश पुन्हा एकदा लातूरचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते लातूर शहरात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. लातूरची शैक्षणिक परंपरा आणि विद्यार्थ्यांची मेहनत ही राज्यासाठी आदर्श राहिली आहे. काही व्यक्तींमुळे संपूर्ण लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेला धक्का बसू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या वस्तूंच्या MRP व्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यामध्ये दुरुस्ती करणं आवश्यक आहे. याद्वारे सामान्य जनतेचं होणारं आर्थिक शोषण थांबवावं अशा मागणीचं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ नारायण मेहरे, जिल्हाध्यक्ष अनंत भिसे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं संपूर्ण देशभरात अन्यायकारक MRP विरुद्ध आंदोलन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून हे निवेदन देण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही इथं तेंदूपत्ता तोडणाऱ्या 4 महिलांना ठार करणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. दरम्यान राज्यात सर्वाधिक वाघ संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आता वाघांची संख्या 300 पोहोचल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यामध्ये मागील 5 वर्षात 219 जणांचे बळी गेले आहेत. या होत्या आता पण ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11 वाजलेले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कभी हां कभी ना या चित्रपटातील गीत. स्वर आहे कुमार सानू आणि देवकी पंडित यांचा. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे.

0: कभी हां कभी ना या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द होते, संगीतकार होते जतीन ललित. कार्यक्रमात घेऊया आता एक छोटीशी विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
6: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
5: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
7: कार्यक्रमात आता ऐकूया प्यार में कभी कभी या चित्रपटातील विशाल राज कौशल यांचं गीत. संगीतकार आहेत विशाल सिराज आणि सम्राट. स्वर आहे शान यांचा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरच गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
4: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2

0: स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 9689911240.
1: 9689911240.
2: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षिसं जाहीर करत आहे.
3: 2 इनरवेअर घेतले आणि UPI ने पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
2: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
3: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
2: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
3: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
2: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
3: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
2: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
3: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच.
2: मग तुम्हीही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर?
3: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
2: वरील योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
3: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग, प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
2: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आता ऐकूया सरफरोश या चित्रपटातील गीत. स्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा. समीर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन.

0: कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कार्यक्रमात आता ऐकूया मन या चित्रपटातील गीत. स्वर आहे उदित नारायण यांचा. समीर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे संजीव दर्शन यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: है ता टेली लॉ के ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
2: अहो, रिझल्ट लागले। आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू।
2: संपर्क 940-598-93-75।
3: वेबसाइट siddhivinayakcollege.org।
4: चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। कार्यक्रमात आता ऐकूया टक्कर या सिनेमातील गीत। स्वर आहे अभिजीत आणि अलका याज्ञिक यांचा। माया गोविंद यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे अनु मलिक यांनी।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे.

0: हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मस्त या चित्रपटातील गीत. स्वर आहे सुनिधी चौहान आणि सोनू निगम यांचा. नितीन राईकवार यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे संदीप चौता यांनी.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता ऐकूया हम तुम पे मरते है या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत उत्तम सिंग आणि स्वर आहे लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
0: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जय माला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
5: कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता ऐकूया हम सब चोर है या चित्रपटातील गीत. स्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा. नवाब आरजू यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हम सब चोर हे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका दरम्यान दुर्मिळ खनिज पुरवठ्यासंदर्भात आज करार करण्यात आला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी या करारावर नुकत्याच सह्या केल्या. राष्ट्र प्रथम या भावनेचा अंगीकार करून गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सुशासनाचा आदर्श निर्माण केला असून देशाच्या विकासाच्या दृष्टीनं हा एक ऐतिहासिक प्रवास आहे असं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या घटनेला आज 12 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर नितीन नवीन यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या गौरवपर शुभेच्छा संदेशात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात

खाली देशानं गेल्या 12 वर्षात अभूतपूर्व आत्मविश्वास गमावला असून भारत संरक्षण दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या एक सक्षम सुदृढ राष्ट्र बनला आहे. देशानं या काळात एक मोठं सांस्कृतिक पुनर्जागरणही अनुभवलं आहे असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना कमी वेळामध्ये दर्शन मिळावं यासाठी मंदिर परिसरात पायाभूत सुविधांचीही कामं करण्यात येत असून

0: रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्याच्या 78 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सध्या अधिक मासानिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी तसंच चंद्रभागा स्नान करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक येत आहेत. दर्शनासाठी भाविकांच्या अनेक किलोमीटरच्या रांगा लागत असून 8 ते 10 तासांनी भाविकांना विठ्ठलाचं दर्शन मिळत आहे. या काळात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण आमच्यासोबत आहात पुणे विविध भारती 101 FM वर. आताच आपण ऐकल्या ठळक बातम्या.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण आमच्यासोबत आहात पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगभरात सर्वत्र. आता ऐकूया कार्यक्रम फोन इन आपली आवड. सादरकर्ते आहेत गौरी लागू.

0: श्रोते हो नमस्कार. फोन इन आपली आवड या कार्यक्रमामध्ये सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. तुमच्या पसंतीची गीतं ऐकायला तुम्हीही उत्सुक असाल. पाहूया पहिला फोन कोणाचा आहे.
1: मॅडम, मी प्रवीण हनुमंत बागल.
0: हा.
1: मुक्काम पोस्ट कातर खटाव, महादेव मळा, तालुका खटाव, जिल्हा सातारा.
0: ओके.
1: गौरी मॅडम बोलताय का?
0: हो हो. आज कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: बऱ्याच दिवसातून तुमच्याशी बोलण्याचा योग आलाय मॅडम.
0: होय होय.
1: तुमची कौटुंबिक श्रोती का नेहमी ऐकतो मी.
0: अच्छा.
1: खूपच छान वाटतं ऐक. ते उमा सदन 101.
0: हो.
1: खूपच छान वाटते ती.
0: धन्यवाद धन्यवाद.
1: आणि सुख म्हणजे नक्की काय असतं ती पण कौटुंबिक श्रोती का छान झाली तुमची.
0: हो हो बरोबर.
1: आणि नाटक पण तुमची भरपूर आहेत ऐकलेत तशी.
0: धन्यवाद. आपण जुने श्रोते आहात आमचे आणि भरपूर रेडिओ ऐकत असतात, त्याच्यामुळे इथे काय घडतं हे तुम्हाला बरोबर माहित असतं, नाही का?
1: हो. मी दिव्यांगच आहे ना, ब्लाइंड असल्यामुळे आम्हाला त्याची करमणूक तीच आहे.
0: बरोबर.
1: मी सांगतो काय, शाळेत जे हॉस्टेलला जाताना सुद्धा मी ट्रान्झिस्टर घेऊन गेलेलो.
0: ओ बर. कुठे झालं शिक्षण तुमचं?
1: माझं इकडे सातारा जिल्ह्यात अंधशाळेमध्ये कोरेगाव.
0: बर.
1: हा. नंतर ना 10वी पर्यंत कोरेगाव, नंतर 11वी 12वी मुंबईला.
0: बर बर.
1: नंतर ना टेलिफोन ऑपरेटर, मसाज थेरपी, कम्प्युटर टायपिंग.
0: अशा अनेक गोष्टी करता.
1: हो हो. झालेलं आहे ती सगळं.
0: बर बर. आणि आता सातारातच असता?
1: हो. आता कातर खटावला खटाव तालुक्यामध्ये आहे.
0: बर.
1: आणि सनातनची सेवा करतो आपण आता.
0: अच्छा. सनातन. गाणं कुठलं ऐकूया सांगा बरं.
1: आता बघा, आशाताई आणि लता दिदींना आदरांजली वाहण्यासाठी त्या दोघींचं एक गाणं आहे बघा, एक फुल चार हाफ मधलं. हा. लक्ष्मीकांत बेर्डे.
0: बर बर.
1: त्यातलं ते गाणं आहे कृष्णा केशवा कन्हैया काना.
0: बर.
1: त्यात रवींद्र साठेंचा पण आवाज खूप छान लागलाय.
0: बर.
1: आणि मित्रांची नावं घेतो दोन तीन.
0: हो सांगा.
1: सुरुवातीला गजानन फडतरे खातवळ आमच्या इथलेच. नंतर ना रामभाऊ गोडसे, विनायक ठिगळे, विनोद भंडारे.

0: आणि मिलिंद श्रीकंडे.
1: बर, या सगळ्यांना सुद्धा तुम्ही आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या गाण्यांची फरमाईश केली आहे. आशा भोसले यांचं अलीकडेच निधन झालं. मराठी आणि हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी गायलेली अतिशय सुंदर अशी गाणी आपल्या समोर आपल्या जवळ ठेवून त्या गेल्या असं म्हणायला पाहिजे. तुम्ही काय म्हणाल आशा भोसल्यांच्या गाण्याबद्दल?
0: म्हणतात ना, मारावे पण कीर्ती रूपी उरावे, असं आहे त्यांचं. आपल्या आपल्यातून जे जर त्या गेल्या असतील त्या आवाजाच्या रूपात त्या आपल्या जवळ आहेत आणि ते एक अनमोल ठेवा ठेवून गेलेले आहेत आपल्या जवळ. त्यांची गाणी जेवढं ऐकेल सकाळी उठल्यापासून दुपारी पासून ते अंगाई गीतापर्यंत खूपच छान गाणी त्यांची.
1: एक फुल चार हाफ या चित्रपटातल्या गाण्याची फरमाईश आपण केलेली आहे आणि अनिल मोहिल यांचं संगीत आहे. प्रवीण दवणे आणि विवेक आपटे यांनी लिहिलेली गाणी आहेत या चित्रपटात. आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे शत्रुघ्न सिन्हा सादर करत आहे असं या चित्रपटाचं जर पोस्टर आपण पाहिलं तर त्याच्यावर दिसतं. कदाचित मराठी चित्रपटाची ही निर्मिती पण ती सादर केली होती शत्रुघ्न सिन्हा यांनी. ही या चित्रपटाच्या बद्दलची एक वेगळी आठवण आज तुमच्या फोनच्या निमित्ताने आपल्या श्रोत्यांना सांगता आली. धन्यवाद फोन केल्याबद्दल. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हा नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: गौरीताई, कशा?
0: मस्त, छान आहे. कसा आहेस तू?
1: आणि नुकतंच मला ते पांजिरा कथेचं वाचन आठवलं, विश्वास पाटील लेखित. आणि या आठवड्यात तुम्ही आवाहन केलं, पुढच्या आठवड्यापासून दुसरी कथा चालू होणार आहे.
0: हो, नाव सांगितलेलं नाहीये, पण तर उत्सुकता तुमची ताणून धरण्यासाठी कुठली कादंबरी वाचणार आहे त्याचं नाव आम्ही जाहीर केलेलं नाहीये. ते सरप्राईज असेल.
1: आपला नेहमीचा श्रोता नवनाथ शिंदे बोलतोय.
0: हा बोला.
1: तर सध्या लग्न सराई चालू आहे.
0: हो,
1: आणि त्याच्या निमित्ताने नाही का, उन्हाळ्याचे दिवस कडक उन्हाळा येईल, मग म्हणूनच कोणीतरी म्हणलं, जीव लावा पोरीला माझ्या जावई बोवा.
0: बर,
1: प्रल्हाद शिंदे यांचं गाणं येते.
0: बर,
1: हो, कारण आता धोंडे खायला येतात सगळे. जावायला धोंड घालायचं म्हणजे पण सांगूनच ठेवायचं, माझ्या पोरील नीट कमळा ना,
0: तरच धोंड मिळेल. तरच धोंड
1: मिळेल, म्हणजे पुरणपोळीचा धोंडा, दगडाचा नाही.
0: काय प्रथा आहे गावाकडे धोंडा घालणं म्हणजे काय असतं?
1: पुरणपोळ्या करतात, त्याच्यानंतर असं पूर्णचेच धोंडे करतात, नंतर त्यानंतर जावायांना ड्रेस, टॉवेल, टोपी असा मान देतात.
0: अजूनही चालू आहे?
1: हो,
0: पर कालच वर्तमानपत्रात एक मी जाहिरात पाहिली, बातमी पाहिली, कोल्हापूरला एकानी कोल्हापुरी चपला, पण त्या चांदीमध्ये केलेल्या, अशा आपल्या जावयाला दिलेल्या आहेत. तर जावयाला देण्यामागची एक भावना हीच असते ना मुख्य, म्हणजे की आमची मुलगी तुमच्या घरी दिली आहे, तिचा नीट नीट संसार तिचा घडो आणि तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, हीच भावना मला वाटतं या सगळ्या मागे असणार.
1: आता सगळ्यांना सासरे आहेत, परंतु आम्ही कानेपाटा साईबाबा सेवाधाम तिथले जावई आहोत, त्यामुळे आम्ही ट्रस्टला नेहमीच काही ना काही गेलं, कडी साखर, अगरबत्ती देतो, तेच आमचा धोंडा.
0: अरे बरोबर. आणि खूप अनेकांनी आपापल्या परीने या अधिक मासात वाण देण्याचे पर्याय शोधले आहेत, आणि प्रत्येक जण असं नाही, जे लोक हे मानतात ते आपापल्या परीने आपापल्या पद्धतीनुसार नव्या काळानुसार ही प्रथा पाळताना दिसतात. हा, तर तुम्ही आज प्रल्हाद शिंदे यांच्या यांनी गायलेल्या गीताची पसंती कळवली, तर आपण ते गाणं तर जरूरच ऐकूया. पण तुम्ही जसा उल्लेख केला,
1: तुम्ही नाव घेतो.
0: हा,
1: आमच्या गौरीताई ऐकतील.
0: अच्छा,
1: केडगाव चौकोला इथून चिकन पांढरपळे, माझी मिसेस तो निशा शिंदे, मारुती चिंचे आणि शारदा चिंचे,
0: या सगळ्यांना हे गाणं ऐकायचं आहे. आणि तुम्हीच म्हणालात तसं, लग्नांचा सीझन आहे, पण आता मुहूर्त संपलेत वाटतं या महिन्यातले.
1: हो,
0: हा, तुम्ही या अख्ख्या सीझन मध्ये एखादं लग्न अटेंड केलं का, गेला होतात का?
1: हो, गेलो होतो ना.
0: कशी झाली मग गावाकडची लग्न, कशी झाली?
1: एकदम मस्त, एक नंबर.
0: एक नंबर म्हणजे काय काय होतं? डीजे होता का?
1: डीजे होता, पण डीजेला थोडा माझा विरोध होता. साधं जुन्या काळातला काही ठिकाणी मी बँड ऐकला, तो हालगी आणि सनई सगळ्यात अप्रतिम.
0: अच्छा,
1: हो,
0: बर बर, ठीक आहे.
1: डीजे म्हणजे की ध्वनी प्रदूषणाचं हे,
0: पण हल्ली लागतोच ना डीजे सगळ्यांना.
1: हो,
0: त्याच्यामुळे आणलाच जातो का तो? निरनिराळ्या कार्यक्रमांना आणला जातो. लग्न एक निमित्त झालं, पण अनेक निमित्तांनी डीजे बोलवला जातो.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: हा नमस्ते, मी बेगोनवरून प्राध्यापक प्रफुल्ल वर्ण बोलतोय.
0: हा बोला.
1: हा मला एक गाणं ऐकायचं होतं.
0: हा
1: अरे संसार संसार पिक्चर मधलं ते दृष्ट लागण्यात उभे झाले.
0: बर जरूर ऐकूया. हा प्राध्यापक आहात आपण?
1: हो प्राध्यापक.
0: अच्छा, कुठल्या कॉलेज मध्ये आहात?
1: सातारला असतो मॅडम.
0: अच्छा.
1: वसंतदादा पाटील विद्यालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्था आहे.
0: अच्छा.
1: त्या ठिकाणी मी इंग्लिशचा प्राध्यापक म्हणून तिथे काम करतो.
0: बर, जनगणनेचं काम वाटे आलं आलंय की नाही तुमच्या?
1: हो जनगणनेचं आलंय की काम चालू आहे.
0: अच्छा, आणि कसा प्रतिसाद कसा आहे लोकांचा?
1: हो चांगला प्रतिसाद आहे, उत्तम प्रतिसाद आहे. लोक स्वतःहून पुढे येत आहेत, माहिती सांगतायत. आता असं पहिल्या टप्प्यामध्ये काय घराची जनगणना सुरू केली ना शासनाने, त्याच्यामध्ये 33 क्वेश्चन आहेत. आणि त्या 33 प्रश्नांची माहिती घेत असताना अतिशय प्रामाणिकपणे लोक सांगतायत, माहिती देत आहेत. घराची क्वालिटी, सिमेंट कसं वापरलेलं आहे, फरशी कोणत्या प्रकारचे आहे, एकदम डीप मध्ये क्वेश्चन आहेत.
0: अच्छा, हे सगळं सांगायचं आहे?
1: हो खूप डीप मध्ये.
0: पण कोणी असं म्हणत नाही का एवढी कशाला माहिती तुम्हाला पाहिजे असं कोणी प्रश्न करत नाही का? विचारतात.
1: हा थोडेसे तसे लोक विचारतात. ते म्हणतात की बाबा तुम्ही कुठून आलाय पहिल्यांदा विचारतात आम्हाला, तुम्ही खरंच जनगणनेचे माणसं आहेत का, म्हणजे लोक आहेत का असं विचारतात.
0: बरोबर.
1: मग आम्हाला ते आय कार्ड वगैरे दाखवावं लागतं शासनाने दिलेलं. अरे मग ते एकदा त्यांना विश्वास दिला की मी ते सांगतात.
0: बरं, काय आवाहन कराल लोकांना जेव्हा

0: नगणनेसाठी आत्ता तर हा पहिला टप्पा आहे, पण पुढच्या टप्प्यातही पुन्हा एकदा लोक येणार आहेत, तर काय आवाहन कराल, काय विनंती कराल लोकांना?
1: मी विनंती एवढीच करेल की फक्त हे जे आहे ते शासकीय धोरणांसाठी आहे, त्यांना माहिती सांगावी लागते. त्यास म्हणजे आपण माहिती कुठली लपवली नाही पाहिजे आणि प्रामाणिकपणे जी माहिती आहे वस्तुस्थिती आपण शासनाला कळली पाहिजे, एवढंच आव्हान राहील.
0: धन्यवाद.
1: बाकी दुसरं काय मला एवढं वाटत नाही, लोक आहेत बाकीचे रिस्पॉन्स
0: देतात. चांगला प्रतिसाद चांगला मिळाला तरी जनगणना उत्तम तऱ्हेने होईल आणि मग त्याच्यावरती आधारित योग्य पद्धतीची धोरणं ठरवणं सोपं जाईल. हा तर आज या कार्यक्रमात आपण सहभागी झालात, आवडत्या गाण्याची फरमाईशही केली आहे, तर ते गाणं आता ऐकूया.
1: एक मॅडम मला एक नाव घ्यायचं होतं माझ्या मित्रांचं.
0: सांगा.
1: बेगुण श्रोता वर्ग रेडिओ श्रोता वर्ग आहे, त्याच्यामध्ये माझे मित्र चंद्रकांत शहाणे, संदीप गर्जे, त्याच्यानंतर माझ्या घरातील माझ्या मिसेस शुभांगी वने, आई सालन वने, वडील माधू वने, या सर्वांना मला गाणं ऐकायचं आहे. आणि आज मी पहिल्यांदा फोन केलेला आहे इतक्या दिवसातून.
0: अच्छा, मला वाटलं तुम्ही यापूर्वी फोन करत होतात.
1: नाही, फोन केलेला अगोदर एकदा ट्राय केला होता मी दोनदा, पण तो लागला नव्हता.
0: अच्छा,
1: पण आज पहिलेच ट्राय लागला.
0: अरे वा, स्वागत आहे आपलं आणि आमचे कार्यक्रम ऐकत राहा, म्हणजे तुम्हाला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुद्धा उत्साह येईल. हा, धन्यवाद.
1: धन्यवाद. थँक्यू सो मच.

0: स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे।
1: हॅलो,
2: हा नमस्कार, फोन इन आपली आवड।
1: हा, मी धनंजय पवार बोलतोय।
2: हा बोला, आमचे नियमित श्रोते आहात का तुम्ही?
1: हो, नियमित आहे।
2: अच्छा, फोन पण करता नेहमी?
1: हो, करतो फोन, पण आता नव्हता लावला बरेच दिवस।
2: अच्छा अच्छा, बर, काय काय ऐकता आकाशवाणीवर?
1: आकाशवाणीवर मधुमालती।
2: अच्छा,
1: वनिता मंडळ मधलं ते संदेश, आपला ते संवाद असतो,
2: तोही आवडतो।
1: मला चल रे वाघ्या रडू नको लावा, मग तुमचं आमचं जमलं मधलं चाल।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार, फोन इन आपली आवड.
2: हो नमस्कार, मी नांदेड महाराष्ट्रावरून बोलतोय, त्याई बालाजी दोनकडे.
1: हा बोला.
2: पहिल्यांदा तुमच्याशी संवाद होते ताई, कोण बोलता आमच्याशी?
1: गौरी लागू बोलते मी.
2: अरे वा वा, धन्यवाद. वनिता मंडळ तुमचा नेहमी ऐकतोय मी.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: वा वा वा, पहिल्यांदा तुमच्याशी एवढा आनंद होतोय बोलण्यामागचं कारण प्रसाद कुलकर्णी असतील, आपले शिंदे सर आणि संजय भुजबळ सर यांच्याशी संवाद तर साधलेला आहे, पण तुमच्याशी पहिल्यांदा संवाद साधल्यामुळं आता काय बोलावं काय नाही, म्हणजे चांगलं गोडवा निर्माण झाला.
1: नांदेडहून बोलताय तुम्ही?
2: हो, म्हणजे ग्रामीण भागामधला आहे, नायगाव जवळ गाव माझं आहे, नायगाव तालुक्यामध्ये खंडगाव.
1: बर बर बर.
2: हो, पुण्याला आहे कंपनी मुलगा.
1: अच्छा, पुण्याला येणं होतं की नाही?
2: येणं होतं ताई. पुणे आतापर्यंत एकही वेळेस बघितलं नाही. मी
1: पाहिलं नाही आहेत.
2: बर
1: बर बर,
2: या.
1: अच्छा,
2: येऊया, भेटूया एक वार आल्याच्या नंतर, नक्की भेट देऊ.
1: येस, नक्की या आणि बघा पुणे शहर कसं आहे, नक्की या. बर.
2: हो, आणि त्यातल्या त्यात फोन इन आपल्या वॉर्डमध्ये तुम्ही जे पहिल्यांदाच आमच्याशी संवाद साधतात ते एक चांगलं वाटतंय, कारण कसं आहे यावेळेस प्रत्येक वेळेस पुरुष लेडीजला चान्सच मिळत नाही, म्हणजे इतर आकाशांना पूर्ण लेडीज आहेत.
1: अच्छा,
2: की साहेबांपर्यंत ही मी तक्रार नक्की करणारच होत आहे. फोन इन सप्रिन, नमस्कारला.
1: बर बर, गाणं कुठलं ऐकूया आज?
2: आज गीत तर ऐकूया पण मी एवढा उकाडात आहे, 42 वर गेलाय बघा नांदेड जिल्ह्याचं तापमान.
1: खरंय खरंय, सगळीकडे
2: आणि आरेड आहे चंद्रपूर, बाकी वर्धा
1: हो ना, तिथे तर 46 पर्यंत जात आहे टेम्परेचर. 45
2: बाकी त्याला खूप इशारा दिलेला आहे आज हवामान खात्यानं.
1: खरंय खरंय.
2: हो, सुरक्षित ठिकाणी राहा, तेवढं काळजी घ्या 4-8 रोज म्हणून.
1: हो, पण पाण्याची काय परिस्थिती आहे, जसा उन्हाळा वाढतो?
2: आमच्याकडे सध्याला बरं आहे, पिण्यापुर तेवढा ताप नाही आमच्या भागामध्ये.
1: अच्छा, पण कुठलं म्हणजे विहिरीचं पाणी आहे का काय?
2: विहिरी बोर सगळं जिथं म्हणलं ते सुविधा आहे, बारूचा तलाव आहे मोठा चॅलेंज. हो, आता बंद झाले या 2 महिन्यात, परंतु पाण्याची काही टंचाई तेवढी बिकट नाही परिस्थिती.
1: अच्छा, त्यासाठी पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून तुमच्या गावांनी काहीतरी काम केलं असेल ना त्यासाठी?
2: हो आहेत ना, तळे कुठं हिरी सगळं तलाव पाण्याचा थेंब बाजूला जाऊ नये त्यासाठी साठवण.
1: अच्छा, केली जाते वर्ष म्हणजे पावसाळ्याच्या काळात?
2: हो, थेंबे तळे साचे या म्हणण्याप्रमाणेच ऐकलं तर बरं राहते ना ताई.
1: वा, आज गाणं कुठलं ऐकूया?
2: गीत ऐकूया ताई. लग्न विधी सोहळा आता अंतिम टप्प्यात आले, अलाड नवरी पलाड नवरा अंतर पाटली मध्ये राहता ताईचं लग्न ठरले.
1: हो जरूर ऐकूया,
2: नक्की. त्याच्यामध्ये मंगलाष्टक सुद्धा आहे बरं.
1: हो ऐकू ऐकू.
2: आणि मी तुम्ही जसं निवेदन करता सूत्र संचालन, त्या पद्धतीचं मी प्रत्येक विवाह सोहळा असेल, अंत्यविधी असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, त्या ठिकाणी सुंदर असं संचालन करतो आलेल्या मान्यवरांचा शब्द सुनावा.
1: बर, मग लग्न सोहळे, आता लग्न सोहळ्याबद्दल काही सांगा की किती मोठे असतात, काय गाव जेवण असतं का अजूनही?
2: हो हो, पूर्ण गाव जेवण असतं, 2500 पब्लिक असते.
1: किती? 1000?
2: 2500.
1: बर.
2: हो, आणि आलेले काही पाहुणे समजा तर कुठल्याच भारतीय बैठकीनुसार राहते, कुठल्याच कमतरता काहीच पडत नाही, स्वयंसेवक सर्व प्रतिनिधी वेळोवेळी बघत असतात, थंड पाणी थंड मठा सगळं काही.
1: बर,
2: म्हणजे मंगल कार्याला जाण्यापेक्षा खर्च कमी होते समजा या ज्या ठिकाणी गावातल्या गावात जर केलं तर.
1: खर्च कसा कमी होणार हो, 2500 लोक जर जेवायला असतील तर खर्च कमी कसा?
2: खर्च जेवण तर करणं भागच असते ना.

0: तिकडे द्यावंच लागतं.
1: ते मंगल कार्याचं कसं आहे ताई, बुफे सिस्टम म्हणलं की नाही ना होते अन्न.
0: बुफे सिस्टमच आहे का तुमच्याकडे का पंक्ती असतात?
1: नाही नाही नाही, भारतीय भेटतात.
0: अच्छा, ज्याला जेवढं हवं तेवढं जेवा.
1: हा, हवं तेवढं वाढायचं. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे, अन्नाची नाशिक होऊ देऊ नये तरच आपल्याला चांगलं काय पुढे जगता येईल, असं पांडुरंगाचं एक मत आहे आमच्या पंढरीचं.
0: पण असं सांगता का लोकांना तुम्ही की नासाडी करू नका?
1: येवढे सांगतो ना, सूत्र समजायला मीच करतो ना.
0: हा, म्हणूनच विचारलं की तुम्ही काय सांगता तेव्हा.
1: असंच पद्धतीने अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्नाची नासाडी करू देऊ नका, डबल टेबल फिरवा.
0: अच्छा,
1: जेवढं हवं आहे तेवढंच वाढा.
0: बर, तुम्ही चांगल्या गावातले दिसताय हो, जिथे पाण्याची टंचाई नाही आहे, लग्न पण साधेपणाने होत आहे, तसं छान गाव दिसतंय तुमचं.
1: हो, चांगलं नावलौकिक गाव आहे आणि जवळजवळ 10-15 वर्ष झालं अखंड हरिनाम सप्ताह असा चालतो, बंदच नाही, खंड नसणार, अखंड. वर्षामधून 7 दिवस काढणं हे भाग आहे.
0: बर,
1: तो अन्नदानाचा रोज पंक्ती 2-3 टाइम अन्नामंत कीर्तनकारांना बोलून,
0: अच्छा,
1: त्याचे विचार आपल्यापर्यंत पोहोचते, नामस्मरण संभ्रम होतं. आणि पंढरीच्या वारीला तर असतात 5-50 लोक दरवर्षी आमच्या
0: गावचे दिंडीला. पण तो वसा दिंडीचा घेऊन गावात येतात आणि वर्षभर काही ना काही कार्यक्रम चालू राहतात.
1: हो, बंद राहतच नाही. आणि त्यातल्या त्यात पांडुरंगाचं मंदिर करण्याचा मानस आम्ही चालू केला आहे, पट्टी लावलेली आहे, यावर्षी होईल असं एक माझं मत आहे.
0: अच्छा अच्छा,
1: धन्यवाद.
2: नमस्कार
0: अनिल राव, बोला.
2: काय म्हणताय, किती वर्षाने आलात तुम्ही?
0: हो, वर्षांनी असेल.
2: प्रतीक्षा करायला लावली, बरोबर प्रतीक्षा करायला लावली तुम्ही.
0: काय म्हणता, कसे आहात
2: तुम्ही? हे मला कळलं, तुम्हाला मला खूप आनंद झाला होता.
0: बर,
2: माझी बहीण आणा फोन इन कार्यक्रमात जेवढी येऊ लवकर.
0: हो,
2: मी मागच्या वर्षी आजारी होतो.
0: अच्छा,
2: तर माझ्या बहिणीला जरा स्ट्रोक आला.
0: अच्छा,
2: थोडा मी जरा बोलताना अडकळतो.
0: हा, माझ्या लक्षात आलं की म्हणून मी विचारलं कसे आहात.
2: हा, बरोबर आहे.
0: बर,
2: काय म्हणते बाकी, तुम्ही कसे आहात?
0: मी छान आहे. आज गाणं कुठलं ऐकू अनिलजी?
2: आज आता लग्न सराईचे दिवस सुरू आहेत.
0: हो,
2: तर मला जे भालूबंद गाणं ऐकायचं. हल्याच नवरी पल्याड नवर अंतर पाटील माझी झाला.
0: बर,
2: आता ताईचं लग्न ठरलं, मोठा पहिला चला घरा. जेवण कोळकर्णी आणि उषा मंगेशकरांनी गायलेलं गाणं आहे.
0: बरोबर,
2: ते मला ऐकण्याची इच्छा आहे. माझ्याबरोबर हे गाणं बाहुबली फुलफुले औरंगाबाद यांना सुद्धा ऐकण्याची इच्छा आहे. रामदास निवाणी माझे मित्र आहेत, त्यांनाही ऐकायचं आहे.
0: बर, काय झालं, आधीच्या कॉल मध्ये पण हेच गाणं सांगितलंय, आता दोघांची फरमाइश आपण एकत्रित पूर्ण करूया.
2: काय हरकत नाही,
0: भालू या चित्रपटातलं हे गीत आहे, जरूर ऐकूया.

0: तेतेली पॉम पॉम ओटार आणायचे कुठली रे घ्या बाई घ्या नाव तुम्ही घ्या
1: नाही बाई
0: हो घ्या हो
1: मसोबत नाव घ्यायला लाज मला वाटते अरे मसोबत नाव घ्यायला लाज मला वाटते साखर वाटून पोट मी काटते.

0: हा नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: हा हॅलो, नमस्कार, कोण बोलताय?
0: गौरी लागू बोलते मी.
1: हा नमस्कार, नमस्कार गौरीताई.
0: नमस्कार, बोला.
1: हा संभाजी भोर बोलतोय, वाडे पाल्यावरून.
0: अच्छा, बर, काय म्हणता, आज कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला?
1: मॅडम मला आज आहे ना, जे आपले नाही का गेल्या महिन्यामध्ये आशाताईंचं निधन झालं,
0: हो,
1: तर त्या आशाताईंचं मला ते गाणं ऐकायचंय, दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी माझी प्रीती.
0: हो हो, जरूर ऐकूया.
1: हा, रमेश देव आणि सीमा देव ते गाणं चित्रित झालेलं आहे.
0: हो,
1: आणि आमची फॅमिली सुवर्णाभोर सर्व समोर, आणि आमचे सर्व बंधू, आणि आमच्या स्वतः गौरीताई, आणि आमचे मित्र काही रामदास मेमाने, जनभाव आग, संजय भैरट,
0: बर,
1: हा, आणि अनिल नाईक, एवढे आमचे मित्र आहेत.
0: अच्छा, अनिल नाईकांचा आत्ताच फोन आला होता.
1: हा
0: हा, आशाजींच्या बद्दल काय दोन शब्द बोलाल?
1: आशाताईंचं, आशाताईंविषयी सांगायचं म्हटलं तर त्याचा म्हणजे भावगीत असो, भक्तिगीत असो, आणि नाही का चित्रपट गीत असो किंवा लावणी असो किंवा लोकसंगीताचा प्रकार असो, म्हणजे त्याच्या असं एक बी क्षेत्र त्यांनी सोडलं नाही की त्याच्यामध्ये आशाताईंचं नाव नाही असं कुठलं क्षेत्र नाहीच, असं नाही म्हटलं तरी चालेल, कारण लतादीदींच्या मागे त्यांचाच नंबर लागतो.
0: अतिशय सदाबहार अशी गाणी त्यांनी दिली. आणि
1: सदाबहार गाणी तर म्हटली तरी म्हणजे समजा ते हिंदी असेल, मराठी असेल किंवा अनेक कुठल्या कुठल्या भाषांमध्ये असेल, त्यांचं म्हणजे खूप मोठं योगदान आहे आपल्या.
0: हो खरंय, आणि ते
1: जरी ते आपल्यात नसल्या तरी त्या गाण्याच्या रूपाने आपल्याकडे आपल्यामध्ये आहेत.
0: अगदी, ते माझे घर या चित्रपटातलं हे रवींद्र भटांचं गीत आहे आणि संगीत सुधीर फडक्यांचं आहे. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत ऐकूया आता आपण. ते माझे घर या चित्रपटातलं. धन्यवाद फोन केल्याबद्दल.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: नमस्कार मॅडम. सॉरी मॅडम, नमस्कार.
0: हा बोला.
1: मला एक गाणे ऐकायचे होते मराठी. जगाच्या पाठीवरची गाणं आहे ना, सुधीर भटके गायलेले गाणं आहे ना, शंभर दुःख शंभर धागे सुखाचे एक धागा सुखाचा, ते गाणं ऐकायचे मॅडम मला.
0: एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे.
1: हो मॅडम, हो मॅडम. मी डेंटल शाळ बोलतोय.
0: बर, कुठून बोलताय?
1: माझी 15 एप्रिल ला माझी मिसेस ऑफ झाली माझी.
0: बर,
1: त्यानिमित्त मला गाणं ऐकायची होती, दुःखाची गाणं ऐकायची होती.
0: बर, ऐकूया.
1: कुठून
0: बोलताय तुम्ही?
1: मी चिंचवडून बोलतो, चिंचवडून बोलतो.
0: अच्छा, काय झालं होतं मिसेस ना तुमच्या?
1: ऍक्च्युली किडनी फेल झाली मॅडम.
0: अच्छा, सगळे उपाय करून झाले होते?
1: उपाय सगळं केलं मॅडम, काय उपाय उपयोग नाही झाला मॅडम. तेव्हा बिचारी केली बिचारी. आज सव्वा महिना झाला, आज बरोबर सव्वा महिना झाला.
0: बरं, तुमच्या दुःख.
1: 15 एप्रिल गेली माझी मिसेस मॅम.
0: अनेक वर्षांचा सहवास असतो, पचवायला थोडं.
1: माझी 30 वर्ष माझ्या संग राहिली मॅम. मी माझी एक काठी तुटली मॅम. मी एक अंधळ व्यक्ती आहे. मला माझ्या दोन्ही डोळ्यात दिसत नाहीये. माझी ऍक्च्युली माझी काठी तुटली बिचारी. माझी 30 वर्ष माझी चांगली साथ दिली बिचारी मला ती मॅम. काय मॅम, माझ्या शेवटी देवाच्या हातात मॅम, आपल्या हातात प्रयत्न लय केला मॅम, काय यश नाही आला मॅम.
0: आणि दुःख पचवून पुढे जावं लागतं, त्याला काही इलाज
1: नाही. आपण गौरीत ऐकत आहे.
0: हो, मी गौरीताई बोलते.
1: अच्छा अच्छा,
0: ऐकूया.
1: आवाज बनून ओळखलं मी
0: जगाच्या पाठीवर.
1: आवाज बनून ओळखलं मी
0: जगाच्या पाठीवर या चित्रपटातल्या गीताची फरमाईश आपण केली आहे. आपण ऐकूया. सुधीर फडक्यांचं संगीत आहे, गदी माडगुळकरांचं गीत आहे. आणि तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. या परिस काय बोलू.
1: धन्यवाद.
0: काळजी घ्या.
1: धन्यवाद.
0: काळजी घ्या.
1: हो हो हो.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: हॅलो.
0: हां बोला.
1: हां नमस्कार.
0: नमस्कार.
1: मी जळगावहून बोलतो, सुनील डाकोरेकर.
0: हां बोला.
1: हां सर, फोन इन आपली आवड मध्ये आज माझा पुण्याला पहिल्यांदा फोन लागला.
0: बर, स्वागत आहे आपलं.
1: हां तसं मी आपला जुना स्रोत आहे, पण आपला पुणे आकाशवाणीशी जास्त कॉन्टॅक्ट झालाच नाही. ऐकत असतो मी आपला आकाशवाणी.
0: बर.
1: आणि सकाळच्या पुण्याच्या बातम्या वगैरे पासून सगळं ऐकत असतो. तर मोबाईल ऍपवर जेव्हा आता पुणे ऐकायला झालं त्या एकदम क्लिअर ऐकलं सर. आणि जास्त कार्यक्रम आता ऐकताय का आम्हाला?
0: अच्छा, कुठलं तर गाणं कुठलं ऐकूया? आणि तुमचं नाव पण नाही कळलं.
1: माझं नाव सुनील डाकोरेकर.
0: अच्छा.
1: हा जळगाव.
0: ओके, गाणं कुठलं ऐकायचं आहे?
1: गाणं मला चिखल्या जांभूळ झाडा खाली डोलकून असा आवाज असली.
0: जैत्र जैत मधलं जांभूळ पिकल्या झाडाखाली डोलकुणाचा वाजेजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली.
1: हो हो.
0: हा, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे, ऐकूया जरूर. नादू मानोरांची रचना आहे. पुणे केंद्रावरचे कोणते कार्यक्रम ऐकता?
1: पुणे केंद्रावरचे कार्यक्रम जे सध्या आपले आलू डॉक्टर असतो, शनिवारी असतो जो कार्यक्रम. शनिवारचा डॉक्टरचा कार्यक्रम असतो. नंतर ती आपली कौटुंबिक स्तुतिका असते. बरेच कार्यक्रम ऐकतो मी पुणे आकाशवाणी. किंवा 9 वाजता मराठी चित्रपट संगीत असतं, जे जुने मराठी गाणे ऐकायला मला खूप आवडतं.
0: बरं.

बरं आहे तर असे कहो, याबरोबरच आजचा आपला फोन इन आपली आवड हा कार्यक्रम आता संपला. पुन्हा भेटूया. आपण जाणताच ध्वनिमुद्रण होतं दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता. फोन नंबर आमचे नेहमीचेच 2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि तुमच्या आवडीचं गीत ऐका फोन इन आपली आवड या कार्यक्रमात. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, दुपारचा 1 वाजला आहे. ऐकूया नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लाहोर या चित्रपटातील गीत. स्वर आहे शंकर महादेवन, शिल्पा राव आणि सहकाऱ्यांचा. जुनैद वासी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे MM करीम यांनी.

0: the next wave.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लाहोर या चित्रपटातील गीत. स्वर आहे शंकर महादेवन, शिल्पा राव आणि सहकाऱ्यांचा. जुनैद वासी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे M.M. करीम यांनी.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया पिपली लाईव्ह या चित्रपटातील गीत. स्वर आणि संगीत आहे इंडियन ओशन या ग्रुपचा. गीतकार आहेत संजू मिश्रा आणि स्वानंद किरकिरे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसं आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
6: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
5: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
7: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
8: हर घर सूर्यघर.
9: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
10: भारत का गम एक्सपर्ट.
11: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
12: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
9: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया दबंग या चित्रपटातील गीत. स्वर आहे राहत फतेह अली खान यांचा. फैज अनवर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे साजिद वाजिद यांनी.

0: हे आहे पुणे विविध भारती 101 FM आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. यापुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या एका कार्यक्रमांविषयी.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
2: कवी
1: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
3: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
0: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता ऐकूया स्ट्रायकर या चित्रपटातील गीत. स्वर आहे सुनिधी चौहान यांचा. जितेंद्र जोशी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे शैलेंद्र बर्वे यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटातील गीत, स्वर आहे अतिफ असलम आणि चिन्मयी श्रीपाद यांचा. अमिताभ भट्टाचार्य आणि इर्शाद कामिल यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे प्रीतम यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
4: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया जन्नत या चित्रपटातील गीत. स्वर आहे के यांचा.

ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया दिल्ली 6 या चित्रपटातील गीत. स्वर आहे मोहित चौहान यांचा. प्रसून जोशी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे ए आर रहमान यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमिशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता ऐकूया तेरे नाल लव हो गया या चित्रपटातील गीत. स्वर आहे श्रेया घोषाल आणि अतीब अस्लम यांचा. गीतकार आहेत प्रिया पांचाळ, संगीतकार सचिन जिगर.

0: श्रोते हो, आपल्या सगळ्यांसाठी एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
3: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
4: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
1: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
0: कार्यक्रमात आता ऐकूया रॉक स्टार या चित्रपटातील गीत. स्वर आहे मोहित चौहान यांचा. गीताचे संगीतकार आहेत ए आर रहमान.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया एम एस धोनी या चित्रपटातील गीत, स्वर आहे अरिजित सिंग यांचा, मनोज मुंतशीर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे अमाल मलिक यांनी.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया भूल भुलैया या चित्रपटातील गीत. स्वर आहे श्रेया घोषाल आणि एम जी श्रीकुमार यांचा. समीर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे प्रीतम यांनी.

0: भूलभुलैया या चित्रपटातील या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो दुपारचे 2

वाजले आहेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हमारी बेटी या चित्रपटातील गीत. स्वर आहे नूतन यांचा आणि संगीतकार आहेत स्नेहल भटकर.

जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया भाई बहन या चित्रपटातील गीत. स्वर आहे शमशाद बेगम यांचा, आय सी कपूर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे श्याम सुंदर यांनी.

0: कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
0: जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया दास्तान या चित्रपटातील गीत. स्वर आहे सुरैया यांचा. शकील बदायुनी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे नौशाद यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया बाबुली या चित्रपटातील गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, शकील बदायुनी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे नौशाद यांनी.

बाबुल या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. श्रोते हो, आपण सोबत आहोत पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगभरात सर्वत्र. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पाडणाऱ्या एका हरहुन्नरी नाट्य आणि चित्रपट अभिनेत्याशी आपण संवाद साधणार आहोत. वाई भूषण तसेच इतर अनेक नाट्य आणि सामाजिक कार्य पुरस्कारांनी सन्मानित असणारे, केंद्र सरकारच्या गीत आणि नाटक प्रभागाची नोकरी आणि प्रपंच सांभाळत नाट्य आणि चित्रपटातील अभिनयाचा छंद जोपासणारे, अनेक मोठ्या नाट्य तसेच चित्रपटांचे सहप्रवासी असणारे मुकुंद शंभूराव चितळे आज आपणासोबत आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: वेध या कार्यक्रमात आपण आलात, तुमचं स्वागत आहे. चितळे सर, वाई आणि पुणे ही आपली कर्मभूमी.
1: होय.
0: वाई हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. आपलं बालपण, शाळा, व्यायामशाळा हे तर कुतूहल आहेच. शिवाय आपण आपले कुटुंब आणि नोकरी सांभाळत अनेक नाटकांतून, शिवाय चित्रपटांतून मोठमोठ्या छोट्या भूमिका केल्या.
1: होय.
0: नेमकी कशी आणि केव्हा सुरुवात झाली ही?
1: पहिली भूमिका म्हणजे 22 जून 1897 ताफेकर बंधू खून खटला हा माझा चित्रपट. नचिकेत जयपटवर्धन यांनी तो केलेला होता. त्याच्यामध्ये रमा पांडू जगताप या इंग्लिश ऑफिसरची शिपायाची भूमिका करत होतो. ब्रुईन नावाचा साहेब होता त्यावेळेला. असा तो सिनेमा होता.
0: वडिलांचा विरोध होता.
1: काय म्हटले, अरे कसले सिनेमे काढताय, त्याच्यात काय तथ्य आहे का? काही का पैसे मिळतात का काय होतं? तर मी वडिलांना म्हटलं, प्रत्येक गोष्ट पैशासाठी करायची नसते, स्वतःच्या समाधानासाठी म्हणून काही करावं का नाही मानताना. ठीक आहे म्हटलं, जा तुला काय पाहिजे ते कर.
0: पण ते त्यांचे मित्र त्यांना म्हणाले, मुलगा छान काम करतोय.
1: होय. ते मधुकर खरे म्हणून होते.
0: बर बर बर.
1: त्याने ते चित्रपट पाहिजे नेहमी. त्यांनी उंबरठा वगैरे पाहिला, वडिलांची गाठ पडली. म्हणजे चिरंजीवन तो सिनेमा पाहिला का नाही? म्हणले आता काय, मी नाही सिनेमा पाहत. बघा बघा काय उत्तम काम करतो ते. पाहत नसला तरी पोरासाठी पाहिला त्यांनी. मग
0: सुरुवातीला दरोडे स्कूलमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून होता.
1: हो.
0: एनडीएस म्हणजे राष्ट्रीय अनुशासन
1: योजना. हो.
0: दरोडे स्कूलचा काय अनुभव आहे तुमचा?
1: दरोडे स्कूलचा अनुभव चांगला आहे. गंमत अशी आहे की माझा स्टेपिंग स्टोन होता, म्हणजे अर्न अँड लर्न अशा परिस्थितीत मी होतो, कारण मी टीचर डिप्लोमा करत होतो त्यावेळेला. त्यामुळे स्टेपिंग स्टोन म्हणून मी इंडियात ठेवलं होतं. त्याच्यानंतर माझी ट्रान्सफर झाली पुण्याला, काही काळ इकडं बॉईज बटालियन, त्याच्यानंतर रेंजिलला आलो आणि रेंजिलनंतर मी राजीनामा दिला ते इकडे सॉन्ग अँड ड्रामाला.
0: सॉन्ग अँड ड्रामा म्हणजे गीत आणि नाट्य प्रभाग केंद्र सरकारची विंग ही, यामध्ये नोकरी करत असताना तिथं तुम्ही प्रामुख्याने कोणते उपक्रम केले, काय केलं?
1: तर त्या फॅमिली प्लॅनिंग वरती आम्हाला कार्यक्रम करायला लावायचे. बरं, गंमत अशी आहे की डायरेक्ट फीडिंग असं नाही करायचं, एंटरटेनमेंट थ्रू एंटरटेनमेंट काही करायला पाहिजे. म्हणजे ते म्हणतात ना प्रबोधन, ते करमणुकीतून प्रबोधन करा.
0: एकदा वाईद ही टीम आली होती वाई हायस्कूलमध्ये आणि त्यांचा असा तो लोकनाट्य चालला होता आणि तुम्ही बरेच दिवस सोडून झाले होते त्याला आणि अचानक तुम्ही त्यात उडी घेतली आणि ते नाटक पुढे नेलं.
1: ते काय, ढोलकी वाजत होती. म्हटलं अरे नुसती ढोलकी काय वाजत होते, त्याच्यात ना आवाज काढत घे तो आंब्या भुजव रांधणार, घे तो आंब्या पुढं रांधणार, त्याच्यावरून नाचत होतो.
0: पुलंच्या गाजलेल्या 3 पैशांचा तमाशा आणि घोडं बघून बसा यासारख्या अनेक नाटकातून तुम्ही भूमिका केल्या, त्यातल्या आठवणी गमतीशीर आहेत, कशी ही होती नाटक आणि
1: पुलंच्या 3 पैशाच्या तमाशामध्ये गँगस्टर काम होत आणि नंदू भेंडे काम करत होता. चित्रात पुष्कळ होती, चंद्रकांत काळे होता, अनेक कलाकार होते. तर मी 3 पैशाचं प्रिल्यूडचं गाणं झाल्यानंतर तो उदय हा लागू असा गाडीच्या उचलतो, इन्स्पेक्टर असतो. मला वाटतं साहेब याला पाहिजे बरं का, म्हणून मी त्याच्याजवळ जातो आणि मी म्हणतो साहेब गाडीत टाकू. आणि त्या माझ्या फ्रीज ऍक्शनला लोकांच्या टाळ्या होत्या, म्हणजे मी बाहेर कुठेही भेटलो तरी वाक्य न बोलता नुसते अशी ऍक्शन करायची. तुम्ही तेच ना
0: सर, अनेक मोठ्या दिग्दर्शकांचा तुम्हाला सहवास लाभला, मार्गदर्शन लाभलं. विशेष म्हणजे उंबरठा, जब्बार पटेल, स्मिता पाटील आहेत,

0: कसा अनुभव उंबरठाचा?
1: जब्बार पटेलचा अनुभव म्हणजे असा की उंबरठ्यामध्ये रामनगरकर काम करायला असं वाटलं होतं. जब्बार म्हणला अजिबात नाही, मला ती भूमिका कॉमेडी करायची नाही. मग चंद्रकांत काळेनं म्हणले नाव सुचवलं कुठलं तरी, म्हणलं मुकुंद चितळे चालेल का? करेक्ट नाव सुचवलं सोडले.
0: वा,
1: लावा फोन. ऑफिसमध्ये फोन लावला, नंतर आमच्या डेप्युटी डायरेक्टर महाराज त्यावेळी त्यांना फोन दिला. मी म्हणलं जब्बारचा फोन आहे घ्या. म्हणले मला तुमचा एक आर्टिस्ट पाहिजे. कोण? ते म्हणले चितळे. बोलवलं मला. म्हणले काय तुला काम करायचंय? म्हणलं कुठं? जब्बारकडं. म्हणलं असं कसं काम करू? सॉंग अँड ड्रामा माझी रोजीरोटी आहे. ते डावलून म्हणलं मी असं कसं जाऊ? तुमची परवानगी असेल तर गोष्ट वेगळी. करायची इच्छा आहे का? मी म्हणलं परवानगी दिली तर. जा म्हणले, जा दिली परवानगी. गेलो मी जब्बारकडे उंबरठ्यात काम केलं. त्या उंबरठ्यामध्ये पोरी जाळून घेत असत स्वतःला. चंचल नावाची एक पोरगी होती आणि दुसरी एक अशी येरोड्याकडे राहणाऱ्या पोरी होत्या. आणि मी गेटमन, कुणीच नाही. आता काय करावं? ते घोंगडं होतं ते पोरींच्या अंगावर टाकलं, दाबलं, पाठीवर झोपवलं असं पोटावर आणि दाबलं, भाजलं, त्यांना भयंकर भाजलं. माझे दोन्ही हात पोळले. पण ठीक आहे, हरकत नाही, सीन झाला उत्तम. पण मग हात पोळल्यानंतर मला एक जण म्हणले हाताला खायचा सोडा लावा. मग तो सोडा मी लावला, ठीक झालं. पण असे ऍक्सिडेंट होतात. ते काय हरकत नाही ना, पण त्यांना सीन उठून आला की नाही.
0: हो सर, दादा कोणक्यांबरोबर तुम्ही मुका घ्या मुकामध्ये काम केले?
1: होय.
0: ती गंमत कशी, तो अनुभव कसा?
1: अरे बापरे, दादांबरोबर काम करणं म्हणजे एक प्रचंड मोठा अनुभव आहे. मला काम करताना म्हणले ए दडपण बिडपण आहे काय तुझ्या मनावर? म्हणलं कसलं? नाही म्हणजे दादांबरोबर काम करतोय म्हणून. म्हणलं नाही, अजिबात घ्यायचं नाही. दादा कोण? कसपटायचं मग? बिंदास काम कर. काम केलं. दादाला आवडलं. प्रीमियरला आका टाकला. मला म्हणले चितळे महाराज, माझ्या पुढच्या प्रत्येक सिनेमामध्ये मोहन कोठेवान तसे तुम्ही पण असाल.
0: वा हा, एक चांगलं प्रशस्ती पत्रक असं आहे. क्या बात आहे, वा वा वा. सर, नाटकाच्या अनेक कटू गोड आठवणी असतील तुमच्या, आवर्जून सांगावी अशी कोणती आठवण सांगाल?
1: गोड बघून बसा मनोहर काटदारांचं नाटक
0: हो
1: मुंबईला होत. आणि ते हा पवार करत होता, त्याच्यानंतर त्यांनी नाव बदललं नाटकाचं. चला जगूया आनंदानं. बर म्हटलं हरकत नाही. त्यात काम करत असताना काटदारांकडे फोन आला आई गेल्याचा. माझ्याकडे मला सांगितलं तर कोणीनं नाही आलं म्हणून. म्हटलं ठीक आहे.
0: आई गेल्याचा?
1: हो. तर म्हटलं प्रयोग करू ना, जी घटना घडली ती काय सुधारता करता येत नाही. बरं तिकडे तिकीटे खपलेली असतात, थिएटर बुक झालेलं असतं, निर्मात्याचा खर्च झालेला असतो, तो कोणी भरून काढायचा? शो मस्ट गो ऑन. म्हणून मी तो प्रयोग केला. प्रमोद पवारला म्हणलं मला रात्री साडेबाराच्या शेडला सोड. साडेबारानंतर पाट्या आलो मी पुण्यामध्ये मुंबईवरनं. देवाला नमस्कार केला, झोपलो.
0: बापरे, काळजावर दगड ठेवून
1: आपल्याला काय करणार?
0: खरंच आहे,
1: शो मस्ट गो ऑन.
0: वांग्याची भाजी असा पण एक धक्कादायक किस्सा सांगितला.
1: हो, तो वांग्याच्या भाजीवरनं म्हणजे औरंगाबाद साईडची कथा आहे ती. रात्री जेवण वगैरे झाली आणि उरकलं सगळं. पण माझं 3:30 वाजता बाथरूमला लागली म्हणून मी उठलो. ते दोन स्टेअरकेस होते, एक लोखंडी स्टेअरकेस आणि एक रफ जिन्याचा सिमेंटचा स्टेअरकेस. तर मी म्हणलं लोखंडीकडे नको जायला बाबा, कारण ती जाळी ही जाळी मला ते कळेल ना मध्ये पाय गेलं तर. म्हणून मी रफ स्ट्रक्चरच्या सिमेंटच्या कडे गेलो. वांग्याची भाजी खाल्लेली रात्री, कोणीतरी माझा पाय घसरला ते रफ स्ट्रक्चरच्या 5व्या पायरीवरती माझी कंबर आदळली.
0: अरे बापरे.
1: आणि अशी आदळली की ते इतकं ब्रेक झालं, मला उभं राहता येईना. मी रांगत रांगत आलो, कशी बशी युरिनला केली, कळ मारायला लागली बुंदी.

0: मेंदूमध्ये पहाटपर्यंत केवळ होती वाट पाहिली. माझ्या सगळ्या मित्रांनी ड्रायव्हर सीटच्या मागं मला असा कुशीला झोपवला, एकानं छातीवर पाय, एकानं कमरेला पाय दिला, पुण्यापर्यंत आणलं थेट केएमला. केएमला डॉक्टरनी तपासलं, ते म्हणले नशीब बहुत चांगलं आहे तुमचं, गहूवर जखम राहिली अशी आडवं ब्रेक व्हायला. रंजना देशमुख माहिती आहे ना कलाकार, तिची जी अवस्था झाली ती त्वचापेक्षा वाईट झाली असते. म्हणलं परमेश्वराची कृपा, असा तो वांग्याचा किस्सा.
1: बापरे, कारण मला आठवत आहे तो आपण मागे एकदा गप्पामध्ये आला होता, गाढवाच्या ओरडण्याचा आवाज आणि इंद्रताई देव असं पण काहीतरी.
0: होय होय होय, काय लहानपणी मी गाढवाचा आवाज काढत असे, तर त्या इंदुताई देव म्हणून त्यावरती माडीवर राहत होत्या. तर नेमकं जाताना मी ते रस्त्यावरती गाढवाचा आवाज काढला, गाढवा असायची ती गाढवा असली ते बाजूला हाकायचो, त्याऐवजी आपण त्यांचाच आवाज काढायचो म्हणजे होतील बाजूला, तर ते वरनं बघायचं. अरे वा, छान गाढवाचा आवाज काढतोयस की बरं, आमच्या आईला सांगायचे ते गाढवाचा आवाज छान काढतो. अरे म्हणलं काय गाण्याचा आवाज ऐकतो.
1: अनेक बालनाट्य वाईमध्ये बसवले होय, तेव्हा तुमच्याकडून आम्ही असे विविध आवाज ऐकले, किती प्रकारचे आवाज तुम्ही काढायचे.
0: होय,
1: नंतर तुम्ही मला वाटते व्हॉइस मॉड्युलेशनवर सुद्धा मुलांचे व कार्यशाळा किती प्रकारे त्यांना तयार करायचं. आपले वाईतली कित्येक मुलं पुढे मोठ्या मोठ्या नाटकातून सुद्धा
0: सौरवलेले.
1: हो,
0: पोरं चांगली होती.
1: शाणा उंदीर,
0: शाणा उंदीर नाटक तर लिहिलेलं मी.
1: हो,
0: बसवलं. रांजण्यांचे तोंडपट आहेत,
1: आबळ पडले पळा पळा. नंतर 11वीला असताना तुम्हाला एक निबंध आला होता, तुम्ही पाहिलेला सिनेमा तो काय?
0: आता कुठला पाहिलेला सिनेमा? मी वाढलं ना म्हटलं असा असा निबंध फुटलाय पेपर, तर तुम्ही पाहिलेला सिनेमा असा विषय मला सांगा म्हटलं. वाढला ना म्हटलं मी लिहून घेतो. मी सिनेमा काय पाहिला नाही. आता म्हटलं आला विषय तर काय लिहायचं काय, मी जा सिनेमाला जा म्हणले तू बघ. सांगताय का तो शेवटचा दिवस माझी चुटपुट चालली होती. म्हटलं आता काय आपल्याला सिनेमा बघायला मिळत नाही, अशी थाप मारली सिनेमा पाहिला न काही ना पेपरमध्ये, सिनेमा तर पाहून झाला. हौस फुटले. आपल्या स्वतःच्या गोष्टीसाठी करमणुकीसाठी वडिलाला सुद्धा थाप मारायला मागं पुढे पाहिले नाही असा मी माणूस. हे कलेचं वेळ असतो ना, ते माणसाला कुठं थांबू देत नाही असं आहे.
1: माफीचा साक्षीदार. आणि तर मग हा सिनेमा आणि तुम्ही, मला त्याबद्दल काय सांगा?
0: काय झालंय, माफीचा साक्षीदार राजदत्त करत होते
1: बर,
0: तर त्यांनी काही कारणाने तो सोडला पुढं, आणि पुढे 5-7 दिवसाचं शूटिंग होतं राहिलेलं. त्याचं ते काय करायचं, कुणी हा सांगितला असतो जो सीन आहे तो सीनही करायचा होता. तुम्ही सीन केला सगळं शूटिंगच मी उरकलं आणि पिक्चर कम्प्लीट केला. राजदत्त जरा थोडेसे माझ्यावर नाराज झाले होते, पण नंतर ठीक आहे म्हणले हरकत नाही तू केलंच, म्हणजे इतका काही राग धरला नाही राजदत्तांनी माझ्यावर, ठीक आहे म्हणले हरकत नाही. हे एखाद्याचं काम ओरबडून आपण त्यात गुंतणं हे खरं चुकीच आहे. शो मस्ट गो ऑन पुन्हा असं झालं. निर्माता म्हणला मला मला पूर्ण करून माझे पैसे अडकलेत. म्हणलं ठीक आहे चल केलं.
1: वाईच्या बालनाट्यांचा माहोल वेगळा होता. आपण मला वाटतं फायनलला 2 वेळा भरतनाट्य लावलं होतं पुण्यात.
0: हो हो हो,
1: ते अभिनय प्रशिक्षण शिबिर महिनाभर चालायचं तुमचं सर.
0: हा,
1: यामध्ये ही चळवळ इतकी चांगली होती मुलांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना पारितोषिक द्यायला तुम्ही पुण्यावरून तुमचे मित्र आणायचा, कोण कोण आणायचा तुम्ही?
0: श्रीकांत मोगे, निळू फुले, चित्तरंजन कोलटकर, सगळ्या लोकांना
1: आणलं.
0: या सगळ्यांची माझी मैत्री होती, जवळचे संबंध असल्यामुळे माझ्या शब्दाला त्यांनी कधी नाही म्हणलं नाही केव्हा येऊ किती वाजता येऊ यायचे जायचे पैसे सुद्धा माझ्याकडनं घेतले नाहीत मी देत होतो तर. अरे म्हणलं काय वेडा आहे का, पैसे कसले देतो? म्हणलं ठीक आहे चला धन्यवाद.
1: वाईकरांसाठी किंवा ह्या नाट्यप्रेमींसाठी तुम्ही इतका मोठा हॉल बांधून ठेवलाय वाईत.
0: होय होय होय, अजूनही आहे, अजूनही आहे.
1: त्याच्यानंतर त्याचं पुस्तक झालं की
0: रंगनाट्यशेटांनी ते पुस्तक काढलं.
1: हो,
0: कारण माझ्या नाती काय किंवा मुली काय गॅदरिंग मेदरिंग शाळेचं असलं तर त्यांना काहीतरी लागायचं, मग मी नाट्यशेटा लिहित असे. नाट्यशेटाचा प्रकार फक्त दिवाकरांचाच होता.
1: हो,
0: त्याच्यानंतर कोणी

0: नाट्यछटा लिहिल्या नाहीत, तर मग म्हटलं चला आपण नाट्यछटा लिहू. जवळजवळ 19-20 नाट्यछटा मी लिहिल्या. नाट्यछटाला पुस्तक तयार केलं आणि त्याला प्रस्तावना कोणाची? शन्ना नवरे.
1: वा. आणि मुखपृष्ठ?
0: तेंडुलकर, मंगेश तेंडुलकरांचं मुखपृष्ठ.
1: ते प्रेमातच पडले.
0: प्रेमात
1: तुम्हाला वेगळाच शब्द वापरायचे.
0: माझं घोडं बघून बसा नाटक त्यांनी पाहिलं. 14 भूमिका करत होतो. अत्यंत वेगळ्या, सगळ्या पुढारीपासून अगदी साध्या माणसापर्यंत 14 भूमिका होत्या. आणि ते आले होते त्यावेळेला ते सामन्यात परीक्षक म्हणून, परीक्षण लिहिले,
1: नाट्य परीक्षण.
0: आणि त्यांनी ते लिहिलं, 3-4 कॉलम माझ्याबद्दल लिहिले. दुसऱ्या दिवशी तो आमचा सुरेश कोकिळा आला आणि म्हटला, आज तू काय मंगेशकरांना काय खायला घातलंस? म्हटलं काय खायला घालायचं? अरे म्हटलं का रकानेच्या रकाने तुझ्याबद्दल लिहून आलेत. चांगलं म्हटलं, त्या माझी ओळख नाही, त्यांना जे काय वाटलं ते त्यांनी लिहिलंय. असा उत्तम अभिप्राय त्यांनी दिलेला होता घोडे बघून. आणि काटदारी गंमत अशी होते की एखाद्या कलाकाराच्या प्रेमात पडले की पडले. मग त्या पवारनं नाटक घेतलं मी करतो म्हणून, त्याला अट घातली त्याने, तुला नाटक करायची परवानगी देतो, नाटकाचं नाव बदलायचं असलं तरी बदल, पण माझी एक अट आहे, मुकुंद चितळ्यांना घेतला असतील तर नाटक कर, नाहीतर परवानगी नाही. काय महाराजांचा फोन, प्रमोद पवारचा, काम करणार ना? म्हणलं कुठं? म्हणलं मी नाटक करतोय काटदाऱ्यांचं. करतो की? म्हणलं नाही काय. त्यावेळेला तो किस्सा मातोश्रींचा काढला. तो
1: तुमचा पिंडच लोककलेचा आहे आणि तुमच्यामध्ये एक अस्सल लोककलावंत दडलेला आहे. आम्ही तुमच्या बतावण्या बघितल्यात, आणखी हजर जवळपणा असो, कारण त्याला अनस्क्रिप्टेड सगळं असतं.
0: होय,
1: एकदम स्टेजवर
0: हजर जवळपणा पाहिजे. माझी बतावणीतल्या अनेक लोकांनी ठिकठिकाणी वाटवणीचे म्हणजे नक्कल केलेली आहे त्याची, त्याची म्हणजे बर्फाच्या वखरीला आग लागली, पाण्याने विजत नाही म्हणून रॉकेलनं विजवली, नंतर त्याचे विमा उतरवला होता, आता मग ते पैसे येतील त्याच्या मी पुन्हा धंदा सुरू करणार आहे, काय शेंगाट्याच्या फोलकटापासून कापड तयार करणार. त्या थापाला काही मर्यादा नाही, बेमालूम थापा मारायचा, घोडावून घ्यायचं, शेंगाची फुलकटं गोळा करायची, काय त्यात दाणे भरायचे, फेविकोलनं चिकटवायचे आणि पुन्हा शेंगा मारून विकायचे. होतं म्हणलं
1: लिहायचंय पुस्तक, पण हाताच्या दुखण्यामुळे
0: आता काय करायचं, परमेश्वरी आहे. मला आत्मचरित्र लिहायचं नाही,
1: बर,
0: मला लिहायचंय असा मीन तसा मी. असा मीन तसा मी मधल्या अंतरामध्ये जे जे खड्डे आणि उंचवटे आलेले आहेत, ते खड्डे आणि उंचवटे कसे असतात हे दाखवायचं होतं.
1: वा.
0: आणि दॅट विल बी द गाईड फॉर द युथ, असं ते पुस्तक करायचं होतं.
1: सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वाईमध्ये तुम्ही इंग्लंडच्या हाईड पार्कच्या
0: मुक्तकट्टा ते इंग्लंडमध्ये हाईड पार्क म्हणून त्यांनी चालू केलेलं होतं.
1: म्हणजे
0: राजा राणीला तुम्ही कशाही पद्धतीनं बोला त्यांच्याविषयी, काही वाईट साईड काही बोललं तरी चालेल. म्हणजे आपल्याला तसं नाही करता येणार म्हणून मी विष्णू देवळाच्या तिथं मुक्तकट्ट्याचा कार्यक्रम सुरू, त्यांचं हाईड पार्क तर आपलं मुक्तकट्टा. मुक्तकट्ट्याच्या वेळेला मदन भोसले आमदार पूर्वीचे, जे शुगर फॅक्टरीचे चेअरमन आपल्या भुईंच्या, त्यांचे अध्यक्ष होते कार्यक्रमाला. मी काय केलं की म्हणलं, हे बघा, वाई नगर रचना किंवा लोकशाही किंवा तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल बोलायचं असेल, कारण गंमत अशी असते सामान्य माणसं पेपर वाचतात, वर्तमानपत्र वाचतात, स्वतःचं मत तयार करतात, तर तुम्हाला तुमची मतं जाहीरपणे इथं मांडा ना, बिघडलं कुठं? त्याच्यासाठी मुक्तकट्टा केला आणि मोकळेपणानं बोला, दडपण न ठेवता. त्याच्यामध्ये जर समजा सुधारणा होत असेल माणसामध्ये शहरामध्ये, तर म्हणजे चांगलं आहे. अशा दृष्टीनं तो मुक्तकट्टा चालू केला आणि मला साथ दिली मनोहर पटवर्धन, खणखणीत आवाज
1: आणि तमाम वायकर तो
0: ऐकायला अगदी,
1: आणि तो मुक्तकट्टा रंगायचा तिथं दिलेल्या सूचनांवर हुकूम वाईमध्ये बदल
0: व्हायचे.
1: ही खूप जमेची बाब असू, म्हणजे खरं म्हणजे समाजाला आवाज होता त्यावेळेस. आपण पोलिसांचे पण वाढदिवस
0: करायचो ही संकल्पना

0: माझ्या जावयाकडनं घेतली मी.
1: अच्छा.
0: राजेंद्र भिडे ते पोलिसांचे म्हणजे कैवारीत म्हणायचं. तर ते म्हणतात ह्या लोकांना 24 तास काम करतात, यांच्या सुखदुःखाकडे कोण पाहतं, काय करतं, यांचे वाढदिवस कोण साजर करतं. एक संकल्पना माझ्या डोक्यात चांगली आली, म्हणलं हे म्हणतात ते खरं आहे. मग ते मी डोक्यात ठेवून जावयाचं मी सुरू केलं. पोलिसांचे वाढदिवस म्हणजे काय, 100 ग्रॅम पेढ्याची पोळी आणि 1 नार, आणि त्यांना वाटलं तर ते 4 शब्द बोलावेत.
1: सर, लोकमान्य टिळक स्मारक संस्था आपल्या वाईची लायब्ररी, तिला सुद्धा तुम्ही त्या संस्थेला किंवा तिथल्या आतल्या अनेक प्रकारे त्याला मदत केली.
0: होय, मदत म्हणजे कसं व्हायचं, मीटिंग असायची, वक्ते सांगा मोठे मोठे, बर त्या वक्त्यांना आणायचं वसंत व्याख्यानमालेमध्ये, हरकत नाही. मग मी नाव सुचवायचो, मग मोठी नाव सुचलं, अरे बापरे यांना कोण आणणार, आणलं मी नाव सुचवलंय ना, मी आणीन, आणले. मग त्यांचं जेवण खाण
1: मानधन
0: काय असेल ते, प्रवास खर्च, काही वेळ धन माझ्याकडच्या मा लोकांनी मानधनही घेतलं नाही आणि प्रवास खर्चही घेतला नाही, तशीच व्याख्यानं दिलेली आहेत.
1: अनेक बाबतीत मग ही साहित्य चळवळ असो, त्या व्याख्यानमाला असो, तुमचा मुक्तकट्टा असो, वाईची जडणघडण नव्या ह्याच्यामध्ये सरांनी इतकं योगदान आहे त्यांचं, ते पाहून वाईच्या ज्येष्ठ नागरिक संघानं जनी अभ्यंकर ट्रस्टनं त्यांना वाई भूषण पुरस्कार दिला.
0: हो खरं, वाई भूषण असं काय कर म्हणजे मला ते काही इतकं वाटलं नाही की आपल्याला वाई भूषण मिळावं असं. ठीक आहे म्हणलं तर लोकांची इच्छा आहे, शेवटी गंमत अशी आहे, कुणाच्या इच्छेला मोडता घालणं हे सुद्धा काही खरं नाही, ते वाईटच आहे. द्या म्हणलं देताय तर द्या, घेतो आनंदानं, स्वीकारतो, जपून हृदयाशी जपून ठेवलेला पुरस्कार आहे तो.
1: त्याचं मानपत्र मी लिहिलं
0: होतं. हो मानपत्र सुरेख मग रांजण्यांनी सुरेख मानपत्र लिहिलेलं आहे, वाचलं तर डोळ्यात पाणी.
1: सर आत्ता सुद्धा तुम्ही माझ्या डोळे चमकताय की आता सुद्धा इतका सुंदर गप्पा मिश्किलपणे मारताय, तरुण तरतरीत दिसताय. या आरोग्यासाठी आजच नव्हे तर काय काय केलं आणि त्याचं गुपित काय हे आमच्या ज्येष्ठांना ऐकायला आवडेल.
0: गुपित काही नाही, उत्तम चिंतन, दुसरा कोणाबद्दल करायचं नाही
1: वा
0: हे पहिलं, उत्तम चिंतन करा, आनंदानं जगा, सगळं आनंदात जातं. वाईट कोणाबद्दल बोलू नका, कर्म करीत राहा, कर्माचं फळ मिळत राहील. आनंदानं स्वीकारा, चांगलं कर्म केलं तर, वाईट कर्म केलं तर तेही भोगा. होय,
1: ते बलोपासनेसाठी तुम्ही अनेक उपक्रम केले, खुराक दिली.
0: खुराक मुलांना व्यायाम करायला लावायचो, जोर बैठका, एक कमीत कमी 100 मीटर पळून या, आणि मग त्यांना मी खुराक दे म्हणून पौष्टिक लाडू देत असे, ते सुद्धा उडदाच्या पिठाचे. उडीद पचायला जर त्यांना सांगितलं व्यायाम केला न करता जर तुम्ही काल तर त्याचा तुम्हाला शारीरिक त्रास होईल. पोरं व्यायाम करायचे आणि खायचे.
1: वा, या सगळ्या तुमच्या जडणघडणीमध्ये आज जे चित्रे सर आहेत त्याच्या मागे तुमच्या कुटुंबाचा सहभाग खूप मोठा आहे.
0: सहभाग मोठा म्हणजे तुम्ही काय करतात त्याच्यामध्ये मी लक्ष घालणार नाही, केवढा मोठा सहभाग आहे. हा मोठा सहभाग आहे. नाही कशाला लष्करच्या भाकरी भाजताय आणि स्वतःच्या पैशानं कुणी सांगितलंय, पण तसं काही नाही.
1: मी तो सगळा भाग जवळून पाहिलाय. काकू आम्हाला घरात किती छान हे करायच्या, आता त्या नाही आहेत खरं, पण लग्न ठरताना काही किस्सा होता किंवा तुमच्या मध्ये तो काय नाजूक भाग आहे, तो किस्सा काय?
0: नाजूक असं नाही, आमच्या नात्यातली होती ती, आईच्या नात्यातली, तर गोडवले आणणार सासरे, ते ठरलं ठीक आहे, गुण काय अमुक तमुक काय सर्व ते व्हायला आली. ते लग्न झाल्यानंतर मला म्हणली ती लहानपणी भाजलेली आहे, 6 वर्षाची असताना माझी मिसेस घोट्यापासून कमरेपर्यंत भाजलेली होती. मला म्हणली की तुम्ही मला विचारलं नाहीत कुठं वाढली म्हणून, म्हणलं काय विचारायचं, भाजलेलं दिसलं येईल आणि समजा नसतील भाजली

0: आणि लग्न झाल्यावर भाजली असतीस तर काय टाकून देणार होतो का? नाही मग भाजली तर भाजली, काय फरक पडतो? त्यात स्वीकारलंय, आनंदानं स्वीकारलंय म्हणलं.
1: आता तुम्ही आम्हाला किंवा सगळ्या या तरुण ज्येष्ठ आबालवृद्ध सगळ्यांना काय संदेश द्याल?
0: संदेश काय देणार लक्ष्मीकांत, संदेशात दुःश्वास कोणाचाही करू नका, आनंदानं जगा,
1: वा
0: स्वचिंतन करा, चांगलं वाचा आणि वाईट सोडून द्या.
1: खरंच आहे,
0: शेवटी गंमत अशी असते तुमच्या बरोबर येतात त्या चांगल्या गोष्टी, वाईट मागं टाकायचं काय असेल ते.
1: अगदी खरं आहे. वा सर, आज आपल्याशी संवाद साधताना एक मोठा नाट्य चित्र आणि लेखन असा बहुरंगी कालपट उलगडला, खूप छान वाटलं. सर, पुणे आकाशवाणी केंद्रात तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकली ज्येष्ठ नाट्य चित्रपट अभिनेते मुकुंद चितळे यांची लक्ष्मीकांत रांजणे यांनी घेतलेली मुलाखत. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी. आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी, अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी,
3: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी,
2: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपण फोन करू शकता, तज्ञांशी संवाद साधू शकता 020-2553705 किंवा 2553706 या दूरध्वनी क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर शनिवारी 9:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तेव्हा जरूर सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. श्रोते हो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 3 आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणारा सखी सहेली हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
4: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: सखी सहेली
1: कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 4:55 झाली आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकवित आहोत हेटेरो हेल्थ केअर.
1: श्रोते हो नमस्कार, मी ओमकार दीक्षित तुमचं स्वागत करतो डॉक्टर अमेय पाठक यांच्या संधिवात कारणे आणि उपचार या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात. आज आपण थेट संवाद साधणार आहोत डॉक्टर अमेय पाठक यांच्याशी. डॉक्टरांनी MBBS केले असून DNB मेडिसिन आणि DNB रोमॅटॉलॉजीमध्ये म्हणजेच संधिवातामध्ये सुपर स्पेशलायझेशन केले आहे. डॉक्टर गेल्या 4 वर्षांपासून याच क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे क्लिनिक पाटील रिजन्सी कलिंग हॉटेलमागे एरंडवणे इथे आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7:30 या वेळेत आपण त्यांना आपल्या सांधेदुखीवरच्या अचूक निदानासाठी भेटू शकता. अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा 9075111591. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9075111591. डॉक्टर अमेय पाठक सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. मागच्या भागात तुम्ही आमवाताची लक्षणं काय असतात त्याबद्दल सांगत होतात, काय सांगाल?
2: आमवातामध्ये सांधे दुखतात, सांध्यांना सूज येते, सांध्यांवरची त्वचा गरम होते आणि त्याचसोबत सांध्यांमध्ये ताठरपणा जाणवतो. सांध्यांची सूज बरेच वर्षांसाठी नियंत्रणात नाही राहिली तर सांध्यांमध्ये व्यंग देखील उद्भवण्याचा धोका राहतो आणि सांधे निकामे होऊ शकतात.
1: अच्छा, तर मग संधिवात हा केवळ सांध्यांचा आजार आहे असं अनेकांना वाटतं, त्याबद्दल काय सांगाल?
2: तसं पाहता संधिवात म्हणलं तर ऑटोइम्युन डिसऑर्डर मध्ये ज्यांमध्ये सांधेदुखी प्रामुख्याने आढळून येते त्या ग्रुप ऑफ डिसऑर्डरना संधिवात म्हणलं जातं.
1: बरोबर.
2: पण हे केवळ सांध्याचे आजार नसतात, आपल्या इम्युनिटीचे होणारे आजार असतात. त्यामुळे सांध्यांच्या खेरीज काही ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये किडनी, डोळे, लंग्स यासारख्या महत्वाच्या ऑर्गन्सला देखील किंवा अवयवांवर देखील सूज येऊ शकते आणि वेळेअभावी जर उपचार नाही झाले तर त्याचे कॉम्प्लिकेशन किंवा धोका होऊ शकतो.
1: बरोबर. डॉक्टर, बऱ्याचदा पेशंट शारीरिक त्रासांवर पेनकिलर गोळी खाणे हा सर्वसाधारण उपचार करतात, त्यामुळे दुखणं कमी होत असलं तर मग विशिष्ट उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याची गरज काय?
2: खूप चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली असे होते की काही

0: दिवसांची सांधेदुखींवरती जुजबी उपचार ठीक असतात, पण जर काही बरेच महिन्यांसाठी बरेच वर्षांसाठी हे आजार असतील तर आपल्या बॉडीचे धोक्याची सूचना म्हणजे हे सांधेदुखी अशा प्रकारचे सिग्नल्स असतात. पेनकिलरने यावरचे तात्पुरते उपचार होतात, पण नेमकी व्याधी कोणती आहे ती कळत नाही आणि वेळेत याचे उपचार नाही झाले तर याचे धोके वाढून त्या अवयव निकामी होण्याचा किंवा सांधे निकामी होण्याचा धोका राहतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग हा की बरेच महिने आणि बरीच वर्ष हे पेनकिलर्स खाल्ले तर यांचे साईड इफेक्ट म्हणून किडनी निकामी होणे, लिव्हरवरती परिणाम होणे असे धोके देखील उद्भवू शकतात. त्यामुळे मार्गदर्शनाखाली हे उपचार करणं गरजेचं राहतं.
1: अगदीच डॉक्टर, मग संधिवातावर काही उपचार आहेत हे खरं आहे का?
0: हो, नक्कीच आहेत, आणि ते दोन स्वरूपामध्ये म्हणजे गोळ्यांच्या स्वरूपामध्ये आणि इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये प्रभावी औषधं यावरती आता उपलब्ध झालेली आहेत.
1: नक्कीच, मग पुढच्या भागामध्ये आपण या संधिवातांच्या उपचारांबद्दल तुमच्याकडून ऐकून घ्यायला नक्की आवडेल. डॉक्टर अमेय पाठक सर, आपले मनापासून आभार. आज आपण सांधेदुखी या अनेकांना भेडसावणाऱ्या आणि शारीरिक त्रास सोसणाऱ्या रुग्णांसाठी आपली ही माहिती निश्चितच महत्वपूर्ण आणि फायद्याची ठरेल. श्रोते हो, डॉक्टर अमेय पाठक यांच्या सांधेदुखी कारणे आणि उपचार कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र आपल्याला सुद्धा अशाच प्रकारच्या आजारासंबंधी समस्या भेडसावत असतील तर आम्हाला आपल्या मनातील प्रश्न मनमोकळेपणाने सांगा, कारण सांधेदुखीवर उपचार आहेत आणि ती पूर्णपणे बरी होऊ शकते. गरज आहे ती फक्त तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याची आणि वेळीच उपचारांची. डॉक्टर गेल्या 4 वर्षांपासून याच क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे नेक्स्ट्रा क्लिनिक पाटील रिजन्सी कलिंग हॉटेलमागे एरंडवणे या ठिकाणी आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7:30 या वेळेत आपण त्यांना आपल्या सांधेदुखीवरच्या अचूक निदानासाठी भेटू शकता. अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा 9075111591. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9075111591. लवकरच भेटू, तोपर्यंत नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
5: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोते हो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज ऐकूया आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा पुढचा भाग. अभिवाचन केलंय मी गौरी लागू. कालच्या भागात आपण ऐकलं अम्मा हतबुद्धच झाली या एवढ्याशा मुलीला इतकं समजायला लागलं. मग अम्मांनी विचारलं ते सकाळीच गेले जेवले नाहीत आणि तुला काही दिलं की नाही त्यांनी. हो 50 रुपये. 50च देऊन देऊन. मैथिलीने आश्चर्याने पाहिलं. फ्रॉक आणला आपण तो खूप लहान झाला ती म्हणाली. मैथिली तो चांगला माणूस नाही. मैथिली नुसती बघत राहिली. चांगला नाही. वाईट कुठे आहेत ते. आता पुढे

0: वाईट कुठे येते? त्यांच्याच मुलाचं ऑपरेशन तुझ्या डॅडीनी केलं, तो मुलगा गेला. हा मित्र म्हणवत होता तुझ्या डॅडींचा, पण त्यांनी तुझ्या डॅडीवर केस केली. डॅडी ती जिंकले, पण त्यांनी सर्व्हिस सोडली. ऑपरेशन करताना त्यांचा हात कापायला लागला. मग मी त्यांना इकडे आणलं. खोटा माणूस.
1: मैथिली ते ऐकत राहिली. अम्माच्या तोंडचा तो माणूस हा उल्लेख कसा तरीच वाटला तिला. ते तो माणूस नव्हते आणि खोटे तर मुळीच नाही. खोटा आहे मॅथ्यूज टीचर. हे तर आपले दोस्तच बनून गेले. कालची संध्याकाळ, ते सगळं खोटं. तिचा गोंधळ उडाला. पण डॅडींवर अंकलनी केस का केली? मैथिली त्या संध्याकाळी समुद्रावर गेली नाही. मॅथ्यूजही त्या

काय ते सगळं खोटं? तिचा गोंधळ उडाला. पण डॅडींवर अंकलनी केस का केली? मैथिली त्या संध्याकाळी समुद्रावर गेली नाही. मॅथ्यूजही त्या दिवशी आले नाहीत. अम्मानं सकाळचं अन्न उरलं असूनही मैथिलीला आवडतं म्हणून शेवग्याच्या शेंगा घालून सांबार केलं. मैथिलीला रात्री झोप येईतो डॉक्टर अंकलची आठवण येत राहिली मनाविरुद्ध. ती येऊ नये असं वाटू नाही. झोपही लगेच लागली नाही. झोपताना अम्मा म्हणाली, आता उद्यापासनं 15 दिवस सेकंड शिफ्ट, सकाळी घाईने उठायची गरज नाही. म्हणजे हवं तेव्हा कुलूप उघडून तिला येता येईल 15 दिवस, मैथिलीला वाटलं. रात्री तिला खूप चित्रविचित्र स्वप्न एकात एक अशी पडली. आणि त्यातल्या एका स्वप्नात चक्क एक भलं मोठं बंद दार होतं. त्याचं अजस्त्र कुलूप होतं. होळी पौर्णिमेला तिचा वाढदिवस. त्याची आठवण मैथिलीला 15 दिवस आधीपासनं यायची. अम्मा तो वाढदिवस चांगला मनवायची, बनाना केक पायस वगैरे बनवून. पण यावेळी अम्मानं एक नवी गोष्ट केली, पुरण शिजवलं. त्या गोड पोळ्या मैथिलीला फार आवडल्या. हे तू यापूर्वी कधीच नाही केलं? तिने अम्माला विचारलं. ही पोळी डॉक्टरांना फार आवडायची. डॅडींना? हो. मग तर मैथिलीला पोळी फारच आवडली. तिचा चिमुकला वाढदिवस पूर्ण व्हावा म्हणून की काय डॉक्टर अंकलचं ग्रीटिंग आलं. ग्रीटिंग छान होतं. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे लिहून खाली एक गमतीचं रेखाचित्र काढलेलं. एक छोटी मुलगी तिच्याच एवढी, डोळ्याला आयटी चष्मा, गळ्यात स्टेथोस्कोप, हाताला घड्याळ, डॉक्टरचा ऐटबाज ऍप्रन बिप्रन, डोळ्यात मिस्किल भाव आणि खाली लिहिलेलं, ओळख कोणते? तिनं अम्माला ते चित्र दाखवलं. ही मी ना, ती म्हणाली. नाटकं सगळी आपली पापं धुवून काढतायत. मैथिलीचा गोंधळ उडाला. पण तिने ते ग्रीटिंग कोणाला दाखवलंच नाही. आज किनाऱ्यावर लवकर अंधार पडला नाही, उलट क्षितिज रेषेवरून पूर्ण गोल चंद्र आयटीत वर आला. त्याचा दुधी प्रकाश सर्वदूर पसरला. अचानक तिला दूरवर तिच्या अम्माच्या साडीसारखी साडी दिसली. तिने डोळे रोखून पाहिलं. अम्माच येत होती. तिनं आनंदाने हात हलवला तर साडीचाही हात हल्लासा वाटला. मग मुठीतली वाळू खाली टाकून मैथिली पळत सुटली. अखेर तिची अम्मा पण तिला घेऊन जायला आली होती, पुट्टूची येते तशी. तिचा श्वास फुलला. तो तिच्या चिमुकल्या मनात मावेना. अगं अगं, धावायचं कशाला? तुम्हाला न्यायला आलीस? तिने विचारलं. हो. माझा वाढदिवस म्हणून? हो. अम्मा समुद्रातल्या चंद्राकडे पाहत म्हणाली आणि तिच्याजवळ वाळूत बसली. मैथिलीला वाटलं की ही कोणी वेगळीच अम्मा होती तिच्याकरता. तिच्या वाढदिवसाला समुद्रावर आलेली, फक्त तिला घ्यायलाच नाही तर तिच्याबरोबर वाळूत बसायलाही. अम्मानं तिच्या सगळ्या दोस्तांकरता बनाना केक आणले होती. ती समुद्राची पूजा करेल नारळ देऊन, असं मैथिलीला वाटलं. पण अम्मा वाळूत बसूनच होती. मग समुद्रावरली गर्दी हटायला लागली तरी किनारा विरळ झाला नाही. पुट्टूही गेला. मग अम्मा तिला म्हणाली, मैथिली, मला 2 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागेल. मधून मधून पोटात दुखतं माझ्या, काही टेस्ट करायच्या आहेत. जानकी आंटी झोपेल तुझ्याजवळ. अम्मा, पण तू बरी होशील ना? मैथिलीने विचारलं. अगं अर्थातच, हॉस्पिटल कशा करताय मग? अम्मा म्हणाली. समुद्राच्या पाण्यावर सर्वत्र एक हालचाल होती. वाऱ्याची एक सळसळ होती. 8:30 वाजले तसा चंद्रप्रकाश जास्तच उजळला. मग अम्मा उठली, पाठोपाठ मैथिली. आज त्याची पावलं हळूहळू ओढत जात नव्हती. वाळू पायानं उडवत ती मजेत तिच्या अम्माच्या मागे जायला लागली. ते देऊळ आलं मग अम्मा थांबली. मैथिलीने आश्चर्यानं पाहिलं.

अम्मा या देवळात गेली नाही कधी, ती चर्चमध्ये जायची. आज तिनं जवळच्या उदबत्त्या दिल्या आणि मैथिलीला म्हणाली, जा उदबत्त्या लावून ये अँड प्रे फॉर युअर सेल्फ. मी चर्चमध्ये कॅन्डल लावून आली आहे. मैथिली अम्माकडे, मग आत देवळाकडे, देवळात उजळलेल्या दीपमाळेकडे पाहत राहिली. हातात दिलेल्या उदबत्त्या घेऊन देवळात गेली. उदबत्त्या लावून खोचून बाहेर आली. अम्मानं प्रार्थना करायला सांगितली, ती केलीच नाही. मुद्दाम काही नाही, पण त्यावेळी एवढ्या एवढ्या किती गोष्टींची डोक्यात दाटी झालेली, त्यात ती प्रार्थना मावलीच नाही. अम्माच्या सगळ्या टेस्ट झाल्या. किडनीत काही बिघाड होता. 2 दिवसातच ती घरी परतली. मद्रासला मोठ्या हॉस्पिटललाही दाखवायचं होतं. ती मॅथ्यूज टीचर बरोबर जाणार होती. अम्मा हॉस्पिटलमध्ये असलेले 2 दिवस मैथिलीचे छानच गेले. शाळेतून आल्यानंतरचा वेळ तिने अम्माच्या कॉटवरच बसून काढला. अम्माही काही तशी आजारी नव्हतीच, जनरल वॉर्डमध्येच होती आणि आजूबाजूला खूप लोक होते. फक्त रात्रीचे 8 वाजले की मैथिलीला थांबता येत नव्हतं. अम्माच्या हॉस्पिटलच्या मैत्रिणी छान छान डबा आणायच्या. 2 दिवस तर समुद्राची आठवणही आली नाही. मैथिलीला सोबत म्हणून रात्री जानकी आंटी झोपायला घरी यायची होती. ती एक रात्र आली. दुसऱ्या रात्री तिच्या मुलाला ताप आला आणि असं कुठे झोपायला जाणं तिच्या घरी आवडत नव्हतं. मग अम्मा म्हणाली, मैथिली घरीच राहा, एकटं राहायची सवय कर, भीती वाटली तर वाटू देऊ नकोस, घर झाड स्वच्छ ठेव, येशू समोर कॅन्डल लाव, काही वाटत नाही एकटं बिकट. आणि खरंच एकटं राहण्याची तिला भीती वाटली नाही. झोपताना थोडं काही वाटलं भीतीसारखं. भिंतीवरली स्वतःची सावली ही बेढप मोठी झाली. बोट लांब चेटकिणीचं वाटलं. थोडा थरकाप झाला. पण मग पाहिलं तर ते सगळं स्वतःच होतं. आपलाच हात, चेहरा हलवला की सावली बदलत होती. तिला हसू आलं. रात्री अंगणातली झाडंही सळसळली. अगदी कान देऊन ऐकलं तर समुद्राची गाज सुद्धा ऐकू आली. मग मात्र तिला गाढ झोप लागली. सकाळी जाग आली ती दूधवालीच्या हाकेनं. दार उघडताना लक्षात आलं की दाराला कडीच लावायला विसरली. तिला फिस्सकन हसू आलं. दूध किती घ्यायचं कळेस ना? अम्मा नाही, दूधवालीनी विचारलं. आणि किती ते न सांगता दूध देऊनही टाकलं. ते तापवायचं कसं? तिला स्टोव्ह पेटवता येत नव्हता. 2 स्टोव्ह होते, एक पंपाचा एक वातीचा. दूध अम्मा जाताना तापवूनच जायची. मैथिलीने ते जाळीच्या कपाटात तसंच ठेवून दिलं आणि दात घासल्यावर तसंच कपभर पिऊन टाकलं. मॅथ्यूज टीचर बरोबर अम्मा महिन्याभरानं मद्रासला गेली. जाताना कुणाला, जानकी आंटीला, सोबतीला बोलवावं असं अम्मानी सुचवलं नाही. अम्मानं तिला वातीचा स्टोव्ह पेटवायला शिकवलं होतं. जानकी आंटीकडचा डबा येत होता. मैथिलीला आवडलं नाही तरी ते मॅथ्यूज बरोबर अम्माचं जाणं. पण मद्रास खूप मोठं शहर असेल, अम्माला सोबत तर लागलीच असती. तिथल्या हॉस्पिटलमध्ये तिला काही दिवस राहावं लागणार होतं. अम्मा मद्रासला गेली त्या दिवशी मैथिली समुद्रावर गेलीच नाही. मॅथ्यूजनं तिच्या केसांवरनं हात फिरवला, तो तिनं थंडपणे बाजूला केला, मनातली चीड दिसू न देता. ते अम्माला मद्रासला घेऊन जात होते, नाहीतर त्या हाताचे 2 तुकडे करायला तिला जास्त आवडलं असतं. या रागाच्या भरात अम्माकडे बघताही नव्हतं आलं, हातही नाही हलवला. मैथिलीला हळहळ वाटली. ती सरळ घरीच परतली. दाराचं कुलूप काढलं, लाईट लावला, दार उघडंच राहू दिलं. अम्मानं स्वयंपाक करून ठेवला होता. ती दारात बसून राहिली. शेजारपाजारच्या प्रत्येक घरातनं आवाज येत होते, बोलण्याचे, स्वयंपाकाचे, लहान मुलांच्या रडण्याचे, बहीण भावंडांच्या भांडणाचे. ते भांडणाचे आवाज सुद्धा छान वाटत राहिले. मैथिली एकटी घराच्या दारात बसून राहिली. तिला समुद्रावर जावं वाटेना, कुणाशी खेळावं वाटेना. संध्याकाळ त्या छोट्याशा घरात कणाकणानं

0: भरत गेली. तीही कोणासोबत नाही, नेहमीसारखी तर एकटीच. नाहीतर या वेळेला काही बाई सोबत असलेली. अंगणात हलणाऱ्या झाडांच्या फांद्या, हलकसं वारं, समुद्रावरचे तरंग, वाळू, नारळाची झुकलेली झाडं, समुद्राचं पाणी पार क्षितिजाशी धावत गेलेलं वाऱ्याबरोबर. आज तसं काही नव्हतं. हे मैथिलीच्या छोट्याशा अजाण मनालाही कळलं, जाणवलं. घशात काहीतरी दुखलं, काही अडकलं असं वाटलं. मग थोडी भूक लागल्यासारखंही झालं. कशाची तरी, कुणाची तरी वाट पाहिल्यासारखी मैथिली दारात बसून राहिली. वरून पक्षी फडफडत समुद्राकडे गेले. त्या पक्ष्यांची ओळ ती पाहत राहिली. पक्षी दिसेनासे झाल्यावर ती उठली, दारातून आत आली. समोर एक उभा आरसा होता, थोडासा पारा निघाला होता. स्वतःचा आरशातला चेहरा, स्वतःचं प्रतिबिंब तिला मोठं बेढब वाटलं. श्रोतेहो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा पुढचा भाग या काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
1: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: पक्षी दिसेनासे झाल्यावरती उठली आणि आरशात पाहू लागली. स्वतःचं प्रतिबिंब तिला मोठं बेढब वाटलं. कोण तू? तिने ते आपल्याच बिंबाला विचारलं. ओळख? ओळखीन, पण काय करतेस तिथे? वाट बघते. कुणाची? नाही माहीत. असं कसं? कुणीतरी येणार आहे त्याची. स्वतःच्याच आरशातल्या बिंबाशी बोलण्याची कल्पना मैथिलीला मजेशीर वाटली. तुला भीती वाटते का? हट, मी नाही घाबरत. अम्मानी सांगितलं आपल्या घरात आपण कधी एकटे नसतो म्हणून. हो तर मग मगा का रडूबाई होत होती? हट, रडत कुठे होते? मग मैथिलीला मगाच्या पक्ष्यांची आभाळात उमटत गेलेली ती रेष आठवली. आत आत काहीतरी फडफडलं. जणू ते पक्षीच एका ओळीनं समुद्राकडे झेपावणारे. ती उठली. तिनं आपलं इंग्रजीचं नोटबुक काढलं. कोर्स संपला होता. नोटबुक तपासून आलं होतं, पण अजून काही पानं कोरी उरली होती. तिने पेन काढलं. एक वेष बदलून आलेला राजकुमार, पण साध्या वेषातला. एक कुरूप ओबडधोबड माणूस आणि ती. घोड्याच्या टापा वाजतात. तो कुरूप माणूस उतरतो, सांगतो, तुम्हाला बोलवलंय. कुणी? आमच्या राजकुमारांनी. कशाला? ते तुम्ही त्यांनाच विचारा, लवकर चला, हा राजाचा हुकूम आहे. पण घरात कोणी नाही. घराला कुलूप लावा. नाही, माझी अम्मा ती येईल, मला दार बंद नाही ठेवता येणार. या वाक्याशी ती थांबलीच क्षणभर. मग मात्र तिला भराभर काही बाई सुचत गेलं. काही खरं तर काही मनस, तर काही दोन्हीचं मिश्रण असं. वहीची उरलेली सगळी पानं तिने भरून टाकली. आज अम्मा मद्रासून परतायची होती. हॉस्पिटलमध्ये तसा फोन होता. मैथिली शाळेत निघण्यापूर्वीच वेणुगोपाल निरोप घेऊन आलेला. तब्येत चांगली होती म्हणाला. मग मैथिलीचं शाळेत फारसं मन लागलं नाही. तिची गणितं चुकली. ब्युटी म्हणजे सुंदर असं लिहिलेलं चूक मिळालं ग्रामरमध्ये का? तेही तिला कळलं नाही. अखेर एकदाची शाळा सुटली. ती पंख फैलावतच घरी आली. तिने घर झाडलं. कचराच नव्हता तरी, पसारा नव्हता तरी आवरलं. अम्मा करता खूप छानसा स्वयंपाक करून ठेवावा असं वाटलं. पण फक्त भातच करता येत होता. दूध तापवता येत होतं. ब्रेड भाजून लोणी लावता येत होतं. आज जानकी आंटीनी दिलेला डबा उरला नव्हता.

तेव्हा मुरमुरेच खाल्ले आणि ती समुद्रावर पळाली. आज 6-6:30 पर्यंत परतायचं. अम्मा येत होती. आता लवकर अंधारातही नव्हतं. मैथिली समुद्रावर पोचली तेव्हा पुट्टू स्वामीनाथच्या कुत्र्याशी खेळत होता. कुत्रा पुट्टून फेकलेला चेंडू पकडून आणायचा पुट्टूजवळ. ती सुद्धा या खेळात सामील झाली. हा नवास छान खेळ मिळाला. चेंडू पाण्यात पडला तरी कुत्रा तो तोंडात धरून येई. आता स्वामीनाथनचा सेतुपती कुत्र्याला घेऊन जायची वेळ झाली होती. घाई करायला लागला तो. एकदाच एकदाच असं म्हणून मैथिलीनी चेंडू फेकला. तो लांब समुद्रातच गेला. लाटेबरोबर पुढं पुढं जायला लागला. कुत्रा पाण्यात जाऊन परतला. पुट्टूच मग चेंडूमागे गेला. ती पाहत होती. पुट्टूनं चेंडूमागे जाऊ नये असं काही तिला वाटलं नाही. तो गेलाच तर चेंडू घेऊन येईल असंच वाटलं. तीही जाऊ शकली असती पण चेंडू तिचा नव्हता आणि खेळ तिने सुरू केलेला नव्हता. पण पुट्टू पुढे जाता जाता पाण्यात दिसेनासा झाला. बुडाला लोक ओरडले. मग तीही धावली पाण्यात. धावताना कुत्र्याला म्हणाली ओरडून, गो गो फास्ट, यू मस्ट ब्रिंग पुट्टू फर्स्ट. तीही पाण्यात घुसली. पाणी तिच्या सवयीचं ओळखीचं सरावाचं. तिला भीती नाही वाटली. पुट्टूचं बुडणारं डोकं तिला दिसलं. शर्ट दिसला. सेतुपती तिच्याकडे हात करून बेबी बेबी म्हणून ओरडला ते तिला ऐकूही आलं. तिने हात पुढे केला पण तिला फक्त पोहता येत होतं. पुट्टूला पकडणं तिला जमलं नाही. पण कुणीतरी पुट्टूचा शर्ट धरून त्याला किनाऱ्यावर आणलं. तो बेशुद्ध होता. त्याच्या नाकातोंडात पाणी शिरलं होतं. त्याला पालथं करून त्याच्या पोटातलं पाणी काढलं. तो हळूहळू शुद्धीवर आला. कुठून तरी पुट्टूची अम्मा धावत आली. ऊर बडवत आक्रोश करायला लागली. मैथिली नुसती पाहत होती. नुसतं पोहता येणं काय कामाचं? पाण्यात बुडणाऱ्याला वाचवता तर आलं नाही. मग तिला एकदम घर आठवलं. मद्रासहून बरी होऊन परतणारी अम्मा आठवली. पुट्टूचा निरोप घेऊन घरी जावं म्हणून ती जवळ गेली तो पुट्टूच्या अम्मानी तिला ढकललं. अत्यंत तिरस्काराने तिच्याकडे पाहिलं. तिला जणू म्हणायचं होतं की तिच्यामुळेच पुट्टू पाण्यात गेला. तीच उशिरापर्यंत किनाऱ्यावर थांबते म्हणून पुट्टू रेंगाळतो. तिला जे सगळं म्हणायचं होतं ते तिच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. आणि मैथिलीला एकदम आठवलं, शेवटला चेंडू तिनेच तर फेकला. तिचे पाय रेतीत जणू रुतलेच. पुट्टूला पाण्याकडे खेचून नेणारा चेंडू तिनंच टाकलेला. ती विलक्षण भयभीत झाली. ही गोष्ट एकटी सोडून तर कोणाला माहीत नसेल. पण या अशा वाटण्यानं तिचं समाधान होईना. आता किनाऱ्याशी पुन्हा गलबला ऐकू आला. तिनं पाहिलं, स्वामीनाथनचा नोकर सेतुपती इकडे तिकडे धावत होता. तो तिच्याही जवळ आला. धापा टाकत म्हणाला, टॉमी तो दिसत नाही. ती घाबरली. त्यानं टॉमी टॉमी म्हणून आवाज दिला. तो त्या किनाऱ्यावर वाळूत पाण्यावर झाडात घुमला. तिनंही हाका मारल्या, टॉमी टॉमी. आत्तापर्यंत तो फक्त स्वामीनाथनचा कुत्रा नाही तर कुत्तरडा होता. पण आज त्याला नाव होतं त्याचं. आणि तो दिसत नव्हता. ते नेहमीचं विश्वासाचं पाणी, वाळू, लाटा, कुठंही टॉमी नव्हता. शेवटलं त्याला केव्हा पाहिलं आपण? तिनं सेतुपतीला विचारलं. बस तू बॉल फेकला तेव्हाच. पण तेव्हा तर पुट्टूकडेच लक्ष होतं. ती अधिकच घाबरली. पाणी जरा वेगानं पुढे येत होतं. भिजल्या रेतीचा पट्टाही पुढे सरकत होता. समुद्राचा साधा नेहमीचा आवाज आज वेगळाच अंगावर धावून आल्यासारखा वाटला. मैथिलीनं किनाऱ्याला पाठ फिरवली. ती घरी जाऊ लागली. ती घरी परतली तो जानकी आंटी आली होती. तिनं डबा आणून दिला अम्मासाही. जानकी आंटीलाही सगळं समजलं होतं. तो कुत्रा दिसला नाही याबद्दल तिला काही विशेष दुःख नव्हतं. मैथिली आता दारातच बसून अम्माची वाट पाहू लागली. आता तिला ते घर भयान वाटलं. स्वतःचीच सावली राक्षसासारखी झाली.

ती आकांताना अम्माची वाट पाहू लागली. आपल्याला थंडी वाजतीये, ताप भरतोय हे तिला कळलं, तरी ती दारातनं हल्ली नाही. चार दिवस मैथिली तापात होती, आठवडाभर शाळा बुडली. अम्मा त्या रात्रीच परतली, थकलेली शिणलेली आजारीच वाटत होती. अम्मानंही 8 दिवस सुट्टी घेतली. स्वामीनाथनचा कुत्रा ओहोटी लागल्यावर किनाऱ्याशी जरा दूर मेलेला सापडला हेही मैथिलीला कळलं. अम्माने सुपाचे बाऊल मैथिलीच्या हातात दिले तेव्हा मैथिलीला ते सांगितलं. ते त्यांच्या सेतुपतीला कामावरनं काढूनच टाकतील ना? कशाला? स्वामीनाथन खूपच रडल्या. अम्मा म्हणाली, अम्मा मी सांगू का, तो शेवटला चेंडू मीच फेकला होता. शेवटला चेंडू? अम्माला कळेना. मग तो शेवटला बॉल कसा तिचाच होता आहे तिने अम्माला सांगितलं. असं काही नसतं मैथिली, तुझ्यामुळेच हे झालं असं थोडीस आहे. बॉल कोणी फेकला याला काही अर्थ नाही, तुम्ही सगळेच खेळत होतात ना. पण चेंडू कुत्र्यानं परत आणल्यावर मीच पुन्हा पाण्याकडे फेकला, ती हुंकी द्यायला लागली. अम्मानी तिला जवळ घेतलं. असं काही नसतं बेटा, सगळी आपली निमित्त असतात. तू नसता फेकला असता तो दुसऱ्या कुणी फेकला असता. आपण कोण असतो? कोणीच नसतो, अम्मा म्हणाली. रात्री अम्माला खूपच थकल्यासारखं झालं. तिने मैथिलीला जवळ बोलावलं, जवळ आली तर पलंगावर बसवलं, तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मैथिली आता मला असं मधून मधून बरं नसेल. रोजच कुणाकडून अगदी जानकी झाली तरी तिच्याकडूनही डबा कशाला आणायचा. तुला भात येतोच, बाकी करून पहा मी सांगेन. निदान स्वतःपुरतं तरी सगळं करायला शिक. शाळेत जाताना मैथिली मुद्दाम स्वामीनाथनच्या घरासमोर थांबली. नेहमीसारखे स्वामीनाथनच समोर होते, त्यांची चौकड्याची नेहमीची लुंगी घालून. त्यांचा नोकर सेतुपती जवळपास नव्हता. मैथिली, हाऊ इज युअर मदर? तिनं अम्मा बरी असल्याचं सांगितलं. मैथिलीला खरं म्हणजे त्यांच्या कुत्र्याबद्दल त्यांना काही सांगायचं होतं, पण ते वेगळंच बोलत होते. पण मैथिलीलाच वाटलं की आपण त्यांना सगळं खरं सांगितलं पाहिजे. त्याचा भार तिच्या चिमुकल्या मनाला पेलत नव्हता. तिने शब्द गोळा केले. तुम्ही त्याला कामावरून काढून टाकणार आहात अंकल? कोणाला? ते म्हणाले आश्चर्याने, सेतुपतीला. तिनं सांगितल्यावर ते बोलले नाहीत, फक्त थोडे हसले. मग धीर येऊन ती म्हणाली, तुम्ही त्याला कामावरनं काढू नका. मी सांगते, तो शेवटला बॉल मीच पुन्हा फेकला होता जोरानं. तो पाण्यात खोल गेला. टॉमीने खरं म्हणजे तो परत आणलाही होता. त्यानंतर मीच. ती बोलता बोलता थांबली. स्वामीनाथन तिच्याकडे पाहिलं. मग बायकोला हाक मारली, ती बाहेर आली. सी व्हॉट द पुअर चाइल्ड सेज, व्हेरी इनोसंट, ते बायकोला म्हणाले. मैथिली काय म्हणत होती ते त्यांनी तिला सांगितलं, पण तिनं मैथिलीला जवळच घेतलं. वर आकाशाकडे की लांब कुठेतरी हात करून ती काही पुटपुटली. तो बॉल मैथिलीनेच फेकलेला होता याचं तर त्यांनाही काही वाटलं नाही. त्यांची मुलं इकडे तिकडे लांब राहत, इथं ती दोघंच आणि त्यांचा नोकरन कुत्रा. आता टॉमी गेला, हे सगळे वरच्याच्या हातात आहे वगैरे त्या म्हणाल्या. त्या तिच्यावर रागवल्या नव्हत्या आणि त्यांच्या नोकराला काढूनही टाकणार नव्हत्या. त्या म्हणत होत्या ते सगळंच काही तिला कळलं नाही. त्या पुन्हा पुन्हा गॉडचा उल्लेख करत होत्या, ते तिला बरोबर वाटलं नाही. लाटा, चेंडू, पुट्टू, ती आणि टॉमी, बस. आणि असलाच तर तो स्वामीनाथनचा नोकर. यात दुसरं काही नव्हतंच मुळी. ती जायला निघाली. मिसेस स्वामीनाथननी थांबून तिला नारळाची वडी दिली.

0: श्रोते हो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ता आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: आपण ऐकत होतो आशा बगे लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन भूमी. वाचक स्वर गौरी लागू यांचा होता. सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 5:30 आहेत. प्रसारित करीत आहोत
3: पुणा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: कार्यक्रमात सुरुवातीला कशाला उद्याची बात चित्रपटासाठी हरिहरन यांच्या स्वरात संदीप खरे यांची रचना ऐकूया. संगीत सलील कुलकर्णी यांचं आहे.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजरमुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजरनं फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुणा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आनंद चिपळेकर यांच्या मुख्य स्वरात चंद्रकांत कडू यांची रचना आता ऐकूया. संगीत मधुकर पाठक यांचं आहे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.
2: कधी असले कधी गेले कधी पाणी डोळे.
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुणे आय केअर मधून. पुणे आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुणे आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
5: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
4: संपर्क 940-598-9-93-75.
5: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना। अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा। संपर्क 8793489436, 8793489436। निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे।
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क। आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र। संध्याकाळचे 5:47 झाली आहेत। कार्यक्रमात आता आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात भारा तांबे यांची रचना ऐकवित आहोत। संगीत वसंत प्रभू यांचं आहे।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: श्रेया घोषाल यांच्या स्वरात ही आहे. डॉक्टर अरुणा ढेरे यांची रचना, संगीत मिलिंद जोशी यांचं आहे.

0: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण हरिहरन, अनंत चिपळेकर, आशा भोसले, सुधीर फडके आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातल्या काही रचना ऐकल्या. याबरोबरच कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत.
1: पुन्हा आयकर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. सहा वाजता आहेत, जाणून घेऊया पुणे वृत्तांत.
2: विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री आणि अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते मधु दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 121व्या वर्धापन दिनानिमित्त आज पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचा मसाप जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांना, ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला लेखक, दिग्दर्शक, अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची उपस्थिती आहे. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं जारी केलेल्या ऊर्जा बचत, इंधन वापर नियंत्रण आणि खर्च कपातीच्या निर्देशांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागांना काटकसरीचं धोरण प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभ्यास, प्रशिक्षण किंवा शासकीय कामकाजासाठीचे परदेश दौरे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहेत. तसंच नव्यानं परदेश दौरे नियोजित न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या कामकाजासाठी उपलब्ध वाहनांमध्ये शक्यता प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, कर्मचाऱ्यांनी संयुक्त दौऱ्यांदरम्यान कार पुलिंगचा अवलंब करावा, तसंच मेट्रो, रेल्वे, PMPML बस यासारख्या सार्वजनिक वाहतूक सुविधांचा अधिकाधिक वापर करावा असंही नमूद करण्यात आलं आहे. बैठका, प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्र आणि आढावा बैठका शक्यतो दूरस्थ पद्धतीनं आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं नागरिकांसाठी सुरू केलेल्या स्वागतम ई प्रवेश या ऑनलाईन नोंदणी प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेशासाठी 1 मे 2026 पासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना कमी वेळेत सुरक्षित आणि सुलभ पद्धतीनं महापालिकेच्या मुख्य इमारतीत प्रवेश मिळत असून प्रत्येक प्रवेशाची अचूक नोंदही ठेवली जात आहे. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी सेवा देण्याच्या उद्देशानं महापालिकेनं हा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. काल संध्याकाळपर्यंत सुमारे 7,894 नागरिकांनी या प्रणालीचा लाभ घेतला. संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील नालेसफाईची कामं युद्धपातळीवर पूर्ण करून नाल्यांवरील अतिक्रमणं तत्काळ हटवावीत, तसंच नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले. पिंपरीत आज यासंदर्भात झालेल्या

विविध विभागांच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शहरातील प्रमुख रस्ते, दुभाजक आणि चौक स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्यावर भर देत आयुक्तांनी सुशोभीकरणासाठी संस्था आणि कंपन्यांचं सहकार्य घेण्याच्या सूचना दिल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग, सर्व मान्यताप्राप्त परिसंस्था तसंच संलग्न महाविद्यालयांमधील पीएचडीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शैक्षणिक पात्रता आता

0: तसंच संलग्न महाविद्यालयांमधील PhD ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शैक्षणिक पात्रता आता वर्षभरात कधीही पूर्ण करता येणार आहे. यासाठीची ऑनलाईन लिंक संपूर्ण वर्षभर सुरू ठेवण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतला आहे. पुणे शहरातील भाजप लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसाठी नुकतंच 2 दिवसीय पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. शिबिरात विविध विषयांवरील 5 सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्या नगरसेवकांना तसंच विद्यमान पदाधिकाऱ्यांना भाजपच्या विचारधारेची आणि संघर्षाची ओळख आणि उजळणी व्हावी या उद्देशानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दिला जाणारा जीवनगौरव आणि साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी 30 मे रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. अनिल बुक एजन्सीचे संचालक अनिल टाकसाळे यांना जीवनगौरव पुरस्कारानं तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ न मो जोशी यांना साहित्य सेवा पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका डॉ स्नेहसुधा कुलकर्णी आणि ज्येष्ठ मुद्रित शोधक विजय सरदेश पांडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. इतिहासतज्ञ डॉ राजा दीक्षित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. हवामान. पुण्यात आज दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र होतं. संध्याकाळी ते अंशतः ढगाळ झालं. उद्याही अशाच प्रकारचं हवामान राहणार असून संध्याकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.

नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, सुरुवातीला ऐकूयात मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या आवाजातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत.

0: पैकी एक चित्रपट होता, जो त्यांनी बनवलेल्या काही विनोदी चित्रपटांपैकी सुद्धा एक चित्रपट होता. 11 फेब्रुवारी 1955 रोजी थिएटरमध्ये मिस्टर अँड मिसेस 55 प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तो हिट सुद्धा झाला आणि त्यामुळे अभिनेत्री मधुबालाचं नशीब पालटलं असं सुद्धा म्हणतात. या चित्रपटातलं तिनी साकारलेलं अनिता वर्माचं पात्र तिच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतलं सर्वात संस्मरणीय आणि उत्कृष्ट कामगिरी म्हणून गणलं जातं. मंडळी, या चित्रपटातल्या विनोदी प्रसंगांचं भरपूर कौतुक झालं, पण याच चित्रपटातल्या अत्यंत प्रगतीशील अशा स्त्रीवादाच्या विचारांमुळे त्याला क्रिटिसिझमला सुद्धा सामोरं जावं लागलं. चित्रपटाबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 39 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, 1955 मध्ये प्रदर्शित झालेला मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटाबद्दल आपण बोलत होतो. चित्रपटात सिनेमॅटोग्राफर होते व्ही के मूर्ती, ज्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या सावली आणि प्रकाश यांचा वापर करून प्रत्येक फ्रेम डिझाईन केली होती. काही ठिकाणी लांब ट्रेकिंग शॉर्ट्स तर काही ठिकाणी क्लोजअप असा खेळ सुद्धा कॅमेराच्या लेन्स मधून आपल्याला दाखवला होता. या चित्रपटातली गाणी लिहिली होती मजरू सुलतानपुरी यांनी, तर गाण्यांना संगीत दिलं होतं ओ पी नय्यर यांनी. यातलं प्रीतम आन मिलो हे गाणं 1945 सी एच आत्मा यांनी गायलं होतं आणि नय्यर यांनी ते गाणं ऐकलं होतं, त्यांना ते आवडलंही, म्हणून तर त्यांनी मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटात त्या गाण्याचा समावेश केला. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात गीता दत्त आणि शमशाद बेगम यांच्या आवाजातलं मजरू सुलतानपुरी यांचं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं हे दुसरं गीत.

मंडळी, 1955 मध्ये प्रदर्शित झालेला रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट म्हणजे मिस्टर अँड मिसेस 55 हा चित्रपट गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केला होता आणि निर्मिती सुद्धा त्यांचीच होती बरं का. मधुबाला, गुरुदत्त, ललिता पवार, जॉनी वॉकर, विनीता भट अशा कलाकारांनी या चित्रपटात काम केलं होतं. तर कॅमेरामन होते व्ही के मूर्ती. मिस्टर अँड मिसेस 55 हा गुरुदत्त यांच्या सुरुवातीच्या कामांचा

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र.

0: संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत सावली प्रेमाची चित्रपटासाठी मन्नाडे आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात दत्ता केशव यांची रचना. संगीत ओम दत्ताराम यांचं आहे.

0: स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. सांधे

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
3: अलो मम्मा.
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
1: अरे, 4-4 आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
1: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
2: आहे.
1: पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकसमुळे.
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600 11.
5: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
6: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
7: बरोबर.
6: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
7: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
6: अजिबात नाही.
7: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
5: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
8: काका मला वाचवा या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या मुख्य स्वरात आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना, संगीत दत्ता डावजेकर यांचं आहे.

0: गुरु कशाने होते शिक्षण ते नाही संगीताचा आरंभ कसा संगीताचा आरंभ असा सारे गमापाधनी कळलं
1: कळलं
0: थांबा आणि सोपं करूया.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: कार्यक्रमात आता मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची रचना ऐकूया. संगीत श्रीकांत ठाकरे यांचं आहे.

0: मोहम्मद रफी यांच्या स्वरात ही होती वंदना विटणकर यांची रचना. संगीत श्रीकांत ठाकरे यांचं होतं.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 6:30 आहेत.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आता लक्ष्मीची पाऊले चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची रचना ऐकूया.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: रचना खडीकर आणि बैजनाथ मंगेशकर यांच्या स्वरात आता ऐकूया शांता शेळके यांची रचना, संगीत मीना खडीकर यांचं आहे.

आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी।

0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
4: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं।
3: तुम्ही आई बाबा होऊ शकता।
4: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर पुणे।
3: संपर्क 78-23-84-11-20
4: 7823-84-1120।
5: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर उपचार आहे। संपर्क 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95-95-24-25-59।
6: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: महेंद्र कपूर यांच्या स्वरात ही होती उमाकांत काणेकर यांची रचना. संगीत श्रीकांत ठाकरे यांचं होतं. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण मन्ना डे, उषा मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, रचना खडीकर आणि बैजनाथ मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातल्या काही रचना ऐकल्या. याबरोबरच या कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर देखील सर्वत्र. 6:45 झाली आहेत. ऐकूया यानंतरचा कार्यक्रम.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचा मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 48वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 48वा श्लोक. या श्लोकाचा भावानुवाद करताना आचार्य विनोबा भावे गीताईमध्ये सांगतात, फळ लाभो न लाभो तू निसंग सम होऊ नये, योगयुक्त करी कर्मे योग सार समत्वचे. आता या श्लोकाचा सरल अर्थ पाहू. श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाचं मर्म सांगताना म्हणतात, हे धनंजया, कर्माची आसक्ती सोडून तसंच कर्माद्वारा मिळणाऱ्या यश आणि अपयश याविषयी मनात समत्व बुद्धी बाळगून योगयुक्त बनून तू कर्म कर, कारण अशा समत्व बुद्धीलाच योग म्हणतात. कर्मयोगातले प्राथमिक पण महत्वाचे असे दोन नियम या श्लोकात भगवंत सांगतात. कर्माविषयी आसक्ती सोडावी आणि यशापयशाने चित्ताची चलबिचल होऊ देऊ नये. लोकमान्य टिळकांचे अनुयायी आणि गीता भाष्यकार डॉक्टर जस करंदीकर यांनी या दोन्ही नियमांना कर्मयोगाचं आधारस्तंभ मानलेला आहे. अनासक्ती आणि समत्व बुद्धी या दोन गोष्टी साधल्या म्हणजे कर्मयोगाचा आधार तयार होतो. प्रस्तुत श्लोकामध्ये सुरुवातीलाच आलेल्या योग शब्दाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न पडतो. योगस्थ म्हणजे योगात राहून म्हणजे नेमकं कसं राहायचं या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण देतात. समत्वम योग उच्यते म्हणजे भगवान सांगतात त्याप्रमाणे सुखदुःखे समे कृत्वा, यश अपयश सुखदुःख या सर्वांबाबत

मनाचा समतोल ढळू न देणं म्हणजे समत्व. अपपरभाव न बाळगणं म्हणजे समत्व. आता हा समभाव म्हणजे योग असं लक्षात घेतलं की योगस्थ बनून कर्म करावेत याचा अर्थ समजतो. योग शब्दाचे संदर्भानुसार अनेक अर्थ सांगता येतात. योगश्चित्त वृत्ती निरोधा हा पतंजलींच्या योगशास्त्रातला अर्थ इथे लागू होत नाही. तसंच साधना, उपाय, मार्ग हेही योग शब्दाचे इतर ठिकाणी लावले जाणारे अर्थ इथे जुळत नाहीत. म्हणूनच या श्लोकात समत्वम योग उच्यते अशी योग्य शब्दाची व्याख्या श्रीकृष्ण सांगतात. कर्तव्य कर्म करत असताना कोणत्याही प्रकारचा दुराग्रह न धरता धैर्यानी आणि समबुद्धीनी ते कर्म करणं म्हणजेच योगयुक्त असणं. हेच श्रीकृष्णांनी योगस्थ कुरु कर्माणि या शब्दांमधून सांगितलेलं आहे. श्लोकातले या पुढचे शब्द येतात संग त्यक्त्वा. याचा नेमका अर्थ काय करायचा याचं उत्तर देताना गीता वाचस्पती सदाशिव शास्त्री भिडे सांगतात, कर्मच करणार नाही हे म्हणणं जसं योग्य नाही त्याचप्रमाणे मी हे ठराविकच कर्म करणार, या पद्धतीनेच करणार, हीच माझी कर्म करण्याची पद्धत आहे असा कोणताही आग्रह मनात न बाळगता जे जे विहित कर्म असेल ते प्राप्त परिस्थितीनुसार करणं, याबाबत कोणतीच आसक्ती मनात न ठेवणं म्हणजे संघाचा आसक्तीचा त्याग करून कर्म करणं. कर्म करत असताना कर्मफलाबाबत आसक्ती न धरणं तसंच अकर्माची आसक्ती टाळणं या सर्व गोष्टींचा अंतर्भाव संग त्यक्त्वा या श्लोकातल्या वचनात येतो. तसंच यश अथवा अपयश याविषयीही मनामध्ये समत्व भाव ठेवावा या समत्व बुद्धीलाच योग असं श्लोकात भगवंत म्हणतात. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला अनेक नावांनी संबोधलेलं आहे. या वेगवेगळ्या संबोधनांचा मोठ्या खुबीनी वापर केलेला दिसतो. या श्लोकात अर्जुनासाठी धनंजय हे संबोधन श्रीकृष्णांनी योजलेलं आहे. या संबोधनाचा संदर्भही लक्षात घेण्याजोगा आहे. राजसूय यज्ञ युधिष्ठिरांनी केला होता तेव्हा अर्जुनाने सर्व पृथ्वी पादाक्रांत करून सर्व राजांना जिंकून संपत्ती मिळवलेली होती. अर्जुनाच्या या पराक्रमाची आठवण या संबोधनाद्वारे मोहग्रस्त अर्जुनाला श्रीकृष्णांनी करून दिलेली आहे. धनंजय याचा दुसरा अर्थही स्वामी स्वरूपानंद सरस्वती लक्षात आणून देतात. अर्जुनाजवळ सर्व प्रकारची दैवी संपत्ती आहे. या दैवी गुणैश्वर्यांनी संपन्न म्हणून अर्जुनाला या श्लोकात धनंजय हे संबोधन योजलेलं आहे. या श्लोकात एकाहून एक अशा समत्वाच्या तीन पायऱ्या दाखवलेल्या आहेत असं भिडे शास्त्री सांगतात. या तीन पायऱ्या अशा, एक कर्माचं फळ सोडणं, दुसरी पायरी म्हणजे कर्माच्या स्वरूपाविषयीचा आग्रह टाकणं म्हणजे संघ सोडणं, आणि तिसरी पायरी म्हणजे सिद्धी किंवा असिद्धी याबाबत समत्व म्हणजे यश किंवा अपयश याविषयी विकारवश न होणं. या गोष्टी साधल्या म्हणजे बुद्धीचं पूर्ण समत्व झालं असं समजावं. याच अभिप्रायाने समत्व म्हणजे योग असं योगाचं लक्षण सांगितलेलं आहे. लोकमान्य टिळक कर्मण्ये वाधिकार असते या श्लोकामध्येच कर्मयोगाची चतुःसूत्री मानतात. पण भिडे शास्त्री मात्र गीतेतल्या 45, 46, 47 आणि हा 48वा श्लोक ही कर्मयोगाची चतुःसूत्री म्हणजे हे चार श्लोक मानतात. कर्मयोगाच्या तत्वांची जशी आवश्यकता तशीच त्यांच्या संयोगाची आवश्यकता योगस्थ कुरु कर्माणि या श्लोकातून सांगून कर्मयोग शास्त्रातील जीवन सिद्धांत पूर्ण केलेला आहे. या श्लोकाचं विवरण करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, तू योगयुक्त होऊनी फळांचा संग सोडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. हे अर्जुना तू कर्मफलाची इच्छा सोडून देऊन योगयुक्त अंतःकरणाने लक्षपूर्वक काम कर. माऊली पुढे सांगतात, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथे मना आणि बुद्धीचे ऐक्य आथी. आथी म्हणजे असणं, संपन्न होणं. चित्ताचं समत्व हेच या योगाचं सार होय. जिथे मन आणि बुद्धी यांचं ऐक्य संपन्न होतं तोच योग होय. आजच्या काळानुसार या श्लोकाचा अर्थ सांगायचा झाला तर कर्तव्य बुद्धीने कर्म करताना मोहाच्या वाटा टाळून शांत चित्ताने कोणतंही काम करावं. त्यातल्या यशापयशाविषयी ममत्व बाळगू नये. तसंच माझं काम असा अहमभावही त्यात नसावा. आजच्या संदर्भात हा श्लोक योग या शब्दाची व्यावहारिक व्याख्या समजावून सांगतो. योग म्हणजे योगासन प्राणायाम नाही. मनाचा समतोल साधता येणं म्हणजे योग. शेअर मार्केट कोसळलं, व्यवसायात मोठी ऑर्डर मिळाली, नात्यांमध्ये दुरावा आला,
अशा काही विविध

प्रसंगात आपल्या मनाची जी अवस्था होते, म्हणजे निराशा, अतीव आनंद, अतीव दुःख, यातही मन शांत ठेवता येणं म्हणजे योग. आपल्या कामाशी प्रामाणिक राहून सुखाच्या मोहात न अडकणं, अटॅचमेंट कमी करणं, हेच आत्मिक समाधान. अर्थात भगवान या श्लोकातून निष्काम निर्हेतुक कर्म करून आनंदी जीवन जगण्याची कला आपल्याला शिकवत आहेत.

0: नैञ्जय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वै योग उच्यते। श्रीकृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 48वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी। श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी। निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता। केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर।

0: ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल, न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. एक निवेदन आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. हे आहे आकाशवाणी नेटवर्क. 7 वाजले आहेत. कार्यक्रम जयमाला काही क्षणातच.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 ते 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: रोज 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
3: वही रात होगी, वही चांद, वही सितारे, वही आसमान, ये हवाएं, लेकिन मंजर सूना सूना सा होगा, कहीं कुछ कमी

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमो. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: रोज संध्याकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: जाए रात।
1: हे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र। रात्रीचे 11 वाजले आहेत, प्रसारित करीत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।
1: सुरुवातीला ऐकवित आहोत बारादरी चित्रपटासाठी तलत महमूद यांच्या स्वरात कुमार बाराबंकवी यांची रचना, संगीत नौशाद यांचं आहे।

0: आपण ऐकत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आता कीचक वध चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात भरत व्यास यांची रचना ऐकूया. संगीत मास्टर कृष्णराव यांचं आहे.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: आपण ऐकत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
5: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
6: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
5: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: बेटी बेटे चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची रचना आता ऐकूया. संगीत शंकर जयकिशन यांचं आहे.

0: बेटी बेटे चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत शंकर जयकिशन यांचं होतं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. रात्रीचे 11:15 वाजले आहेत. आपण ऐकत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: कार्यक्रमात आता शिकारी चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात फारुख कैसर यांची रचना ऐकूया. संगीत GS कोहली यांचं आहे.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंसं सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: दिल दिया दर्द लिया या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात आता ऐकूया. शकील बदायुनी यांची रचना, संगीत नौशाद यांचं आहे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सरा बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: शोला और शबनम चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात कैफी आझमी यांची रचना आता ऐकूया. संगीत खय्याम यांचं आहे.

0: या बरोबरच कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 101 मेगाहर्ट्झवर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 शुभरात्री. जय हिंद.